FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 25 वैशाख शके 1948 अर्थात 15 मे 2026. नमस्कार, सुप्रभा श्रोते हो. 5:57 झाली आहेत. आजची प्रसारण सभा आता आम्ही सुरू करत आहोत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोतेहो सकाळचे 6 वाजता हिंदीतून समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करू.

लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेली रामानंद यांची भूपाळी आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रुती हो कार्यक्रमात यानंतर संत जनाबाई यांचा अभंग ऐकूया. संगीत नियोजन राम फाटक यांचं, गायक पंडित जितेंद्र अभिषेकी.

श्रोते हो, हा होता संत जनाबाई यांचा अभंग. गायक होते पंडित जितेंद्र अभिषेकी आणि संगीतकार राम फाटक. आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 6:15 झाले आहेत. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रमात त्यानंतर अभिजित लेमे यांनी संगीतबद्ध केलेला पुन्हा एकदा संत जनाबाई यांचा अभंग ऐकूया. स्वर आहे अश्विनी भिडे यांचा.

श्रुते हो बुद्ध प्रणाली दिलराज पवार यांची होती. आनंद शिंदे आणि सहकलाकार यांनी ती गायली होती. संगीत होतं आनंद शिंदे यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आता हा स्वर आहे शंकर शंभू कव्वाले यांचा.

उत्तरा केळकर आणि सहकलाकार यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही देशभक्तीपर रचना श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केली होती. श्रोतेहो, अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: श्रुते हो 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 6:35 होत आहेत.

आता जाणून घेऊया आजचे कार्यक्रम 6:40 कृषी वार्तामध्ये आलं लागवडीचं नियोजन. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर राहुल ढेपे यांनी दिलेली माहिती. त्यानंतर 6:50 परिसरमध्ये लघुनाटिका सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती लेखन धनंजय मुदगलकर. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद लेखन प्रसाद बुरांडे. 7:00 ऐसी अक्षरी रसिके या अंतर्गत मोहन धर्माधिकारी लिखित वैचारिक बंध अस्तित्व. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सहक्षेपित करू. त्यानंतर प्रायोजित कार्यक्रमांच्या मालेत 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद. 7:45 लक्ष किरण सौंदर्य नजराणा. 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. 8:00 समाचार प्रभात, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल. 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 प्रसारित करू प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:00 गीतवहार हा हिंदी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम. 9:30 आपण ऐकू शकाल उमंग NCERT चा प्रायोजित कार्यक्रम.

श्रोते हो, सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे विनायक कुलकर्णी यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत. आज सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू. 11:00 रामचरित मानस गान, 11:10 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे यांच्याशी अनुप्रीता भाले यांनी साधलेला संवाद आणि आठवणीतलं गाव भीमाशंकर, लेखन स्नेहल कुलकर्णी. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम, सायंकाळी 5:30 युववाणी. सायंकाळी 6:30 स्वस्थ भारत या कार्यक्रमात मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. सायंकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार अंतर्गत गीत संवादमध्ये भात रोपवाटिका या विषयावर माहिती. याशिवाय अस्मिता मराठीचे कार्यक्रम आणि काही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू आमच्या नियोजित वेळेत. आजच्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं, आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं भरपूर ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: लोकात माझा दर्रा रहा मिरची कोल्हापूरची हे घुंगरू
0: आपली वाणी कोल्हापूर आकाशवाणी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:40 होत आहेत.
2: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया आलं लागवडीचं नियोजन या विषयीच्या माहितीचा तिसरा भाग.
3: मंडळी, हे पीक सेंद्रिय आणि रासायनिक खताला चांगला प्रतिसाद देतं. खत मात्रा योग्य वेळी देणं गरजेचं आहे. माती परीक्षणानुसार हेक्टरी 100 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालासची मात्रा जमीन तयार करताना द्यावी. नत्र खताचा निम्मा हप्ता उगवण पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्यांनी द्यावा. राहिलेली अर्धी नत्राची मात्रा उटाळणीच्या वेळी 2.5 ते 3 महिन्यांनी द्यावी. यावेळी हेक्टरी 1.5 ते 2 टन करंज पेंड किंवा निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी. गादी वाफ्यावर लागवड केलेल्या पिकाला ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांची मात्रा देता येते. ही खत मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावी. पिकाला ॲझोटोबॅक्टर PSB KMB वापर नियमित करावा. याचा पीक वाढीला फायदा होतो. मंडळी, आले पिकाचं पाणी व्यवस्थापन करताना सुरुवातीला क्षेत्रात पाणी देऊन वाफसा आल्यावर बेणं लागवड करावी. लागवडीनंतर आंबवणीचं पाणी जमिनीच्या मगदुराप्रमाणे द्यावं. पावसाळ्यानंतर 6 ते 8 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं आणि प्रत्येक वेळेला पिकाला हलकं पाणी द्यावं. पारंपरिक लागवडीच्या पद्धतीत पाणी देताना पिकाच्या क्षेत्रात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. शक्यतो ठिबक तुषार सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी देताना पीक वाढीच्या अवस्थेनुसार दररोजचं बाष्पीभवन विचारात घ्यायला हवं आणि मग पिकाची दररोजची पाण्याची गरजही निश्चित करायला हवी आणि तेवढंच पाणी मोजून द्यावं. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची कमतरता पडू देऊ नये. पाण्यासोबतच विद्राव्य खतं वापरून खतांच्या मात्रा ठिबक सिंचनाद्वारे द्याव्यात. आले लागवड करताना शिफारस केलेल्या जातींचीच निवड करावी.
2: आलं लागवडीचं नियोजन या विषयीच्या माहितीचा तिसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात. कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे विनायक कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
5: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची DD Free Dish. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. DD Free Dish.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोतेहो आजचे प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 लक्षकिरण सौंदर्य नजराणा, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुतवाड, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हास चिंतामणी आणि 9:30 एनसीईआरटीचा कार्यक्रम उमंग.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंज सारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉजनंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील ऑस्टिओपोरोसिसचे एक प्रमुख कारण आहे. ज्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आता ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसूळ झाल्यामुळे घरात किरकोळ पडल्यामुळे देखील हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते किंवा सहज वाकून काही काम देखील केल्यामुळे मणक्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टिओपोरोसिसचे निदान ही हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केले जाते. तसेच व्हिटॅमिन डी, सिरम, कॅल्शियमची तपासणी ही उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी, विशेषतः अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टिओपोरोसिसची, त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पतीयुक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुके अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनिटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार.

0: अंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केले 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 6:50 होत आहेत.
2: परिसर. नमस्कार श्रोते हो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघुनाटिका ऐकणार आहोत. या लघुनाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषी पंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघुनाटिका. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी.
3: काय हो मावशी, अशा का बसला आहात डोक्याला हात लावून आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
4: काय सांगावं मॅडम, अवं घरून मी बेगी बेगी आले शेताला पाणी द्यायला.
3: बर,
4: मोटर सुरू केली की अवं 2 मिनिटात लाईट गेली की
3: काय सांगता.
4: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय.
3: हो,
4: अव सार पीक सुकायला लागली.
3: खरंच बघा,
4: काय करू काय नाही मला काय बी कळ ना बघा. आता समजायला ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. अ मॅडम, पण तुम्ही कोण म्हणावं.
3: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
4: काय म्हणता.
3: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
4: बरं बरं.
3: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं.
4: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बरं सांगा बरं.
3: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
4: आता ग बया म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडल की.
3: खरंच बघा, मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते. ऐका, कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
4: बरं.
3: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल, वीज निर्माण होईल आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी. अगदी तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
4: आता ग बया म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वनीच्या शेतामध्ये बसविल ना तसं म्हणता वय.
3: खरंच.
4: आणि वनी म्हणतच होती की पंप बसविल्यापासून आमच्याकडे पाणीच पाणी मिळत. या
3: वा वा वा,
4: म्हणजे कसं बचत बी होती या असं बी म्हणली बघ मला.
3: 100% खरं आहे बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना तर तुमची विजेची बचत होईल बरं का.
4: अव तुम्ही म्हणता तसं मला समज पटत या. अव पण पैशाचं सोंग कुठं करता येतय.
3: यासाठी की नाही तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते.
4: बरोबर.
3: आणि तुम्ही जर अर्ज केला ना तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
4: असं वय. म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का काय.
3: अहो खरंच होईल. आणि बघा, शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
4: काय म्हणता वा,
3: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
4: बरं बरं बरं.
3: बघा बरं किती छान आहे का नाही.
4: वा वा.
3: आणि कुठलंही प्रदूषण नाही, धोका नाही, आणि अतिशय उपयुक्त असं हे सोलार पंप आहे.
4: असं वय. म्हणजे आपल्याला निसर्गामधून म्हणजे सूर्यापासून आपल्याला फुकटची वीज भेटायली होय की ना.
3: अगदी अगदी.
4: म्हणजे ही समधी गोष्ट की नाही माझ्या धन्याला सांगते बरं का.
3: होय होय सांगा.
4: कसं ते अर्ज बी करतील की.
3: अहो नक्की सांगा. आणि नक्की अर्ज करा बरं का मावशी.
4: अव 100%. म्हणजे कसं आहे मला बचतच बचत पाहिजे की नाही.
3: चला निघते आता मी.
4: म्हणजे ह्या कृषी पंपाचा या सौर पंपाचा जर मी वापर केला म्हणजे कसं माझी शेती बी मस्त भरपूर पिकल आणि आमचं घर दार समजा समृद्धी येईल माझ्या घरामध्ये.
3: अगदी अगदी. त्याच्यामुळे कसं विनामूल्य जी आपल्याला ही सूर्यापासून मिळणारी वीज आहे ना त्याचा पुरेपूर असा वापर आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवा.
4: नक्कीच.
3: आणि शासन तर आपल्या सोबत आहेच का.
4: अगदी बरोबर.
0: श्रोते हो, सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयीची लघुनाटिका आताच आपण ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं. सहभाग होता शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते

0: सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकलात.
2: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
3: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
2: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी थंडगार मस्त मजेदार
3: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
5: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
4: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
4: फोन 940-440-8000.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा.
9: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
10: सुप्रभात काका.
11: नमस्कार.
10: काल बियाणांचं झालं, आताच पेरणी सुरू करा.
11: होय, हो, कंपनीच्या माहिती पत्रकात नमूद केल्याप्रमाणे बियाण्यांची पेरणी करावी. सगळ्या गोष्टींची माहिती संबंधित कृषी अधिकाऱ्याकडून करून घ्यावी. तज्ज्ञ कृषी अधिकाऱ्याने सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आजूबाजूच्या 4-5 शेतकऱ्यांच्या समोर पेरणीच्या कामाला सुरुवात करावी. सर्व मोकळी पाकिटे व्यवस्थितरित्या जपून ठेवावी. थोडस बियाणं पाकिटात जपून ठेवावं. हे पाकिट बियाण्याच्या पिशव्या उलट्या बाजूने फोडाव्या, म्हणजे ही सगळी पाकिटं त्यावरचे नंबर टॅग इंटॅक्ट राहतील. त्यामुळे जर काही अडचण आली तर आपल्याला त्याचा नंबर वगैरे पटकन बघता येईल. आता फोटो काढून पण ठेवता येईल.
10: हो,
11: पेरणीच्या वेळी हजर असलेल्या व्यक्ती समोर त्या कंपनीची बियाणे, गट नंबर, अमुक गावमध्ये आमचे समोर पेरले, असे याचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांच्या सह्या त्याच्यावर घ्याव्यात. हा कागद जपून ठेवा बरं का. पुढे अडचण आली तर आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. बियाणे पेरणीनंतर बियाण्याचा दर्जा आणि प्रमाणितचा विषय होणारी फसवणूक उगवल्यानंतरच उघड होते. संबंधित बियाण्याची उगवण समाधानकारक झाली आहे किंवा नाही याची खात्री करावी. अपेक्षित काळात उगवण झाले नसल्यास जिल्हा कृषी अधिकारी यांना लेखी पत्र समक्ष जाऊन द्यावं आणि त्या अर्जाची पोच घ्यावी. संबंधित पिकांची समक्ष पाहणी आपण स्वतः किंवा योग्य तो निरीक्षक पाठवून द्यावा अशी त्यांना विनंती करावी. आवश्यक असल्यास कृषी अधिकारी यांच्याकडे पाहणी करून त्यांच्याकडून त्यांनी केलेल्या पंचनाम्याची प्रत घ्यावी. पेरल्यानंतर उगवण समाधानकारक नसल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित बियाणे कंपनीला रजिस्टर पोस्टाने पत्र पाठवा. त्याची एक प्रत स्थानिक विक्रेत्याला देऊन त्याची पोच घ्यावी. बियाण्यांची उगवण व्यवस्थित झाली तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खते, कीटकनाशक याचा योग्य तो वापर करावा. त्याच्या नोंदीचा तपशील ठेवावा. आपली बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्यास, बियाणे उगवून न आल्यास आपण ग्राहक न्यायालयात संबंधित बियाणे कंपनी विरुद्ध नुकसान भरपाई केस दाखल करू शकतो. सदर ग्राहक न्यायालयातील तक्रार अर्जासोबत बियाण्यासाठी केलेला खर्चाचा तपशील, पंचनामे, अहवाल, फोटो हे सर्व जोडावं. सदोष बियाण्यामुळे झालेलं आर्थिक नुकसान, अपेक्षित मिळणारे उत्पन्न हे सर्व विचारात घेऊन नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहक न्यायालय देऊ शकतो.
10: वा, आता आपल्या पिकासाठी खत नियोजन, कीटकनाशक याविषयी काय सांगणार काका?
11: हे सगळं उद्या बघूया.
9: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आज आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा वर्धापन दिन. क्रांतिकारक सुखदेव यांचा आज जन्मदिन. समाज सुधारक देवेंद्रनाथ टागोर यांचाही आज

गायक सुबीर सेन यांचा आज जन्मदिन. आज आहे जागतिक कुटुंब दिन. आज भारतीय वृक्ष दिन आहे. झाडं लावूया, झाडं जगवूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7 वाजत आहेत. साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज ऐकूया मोहन धर्माधिकारी यांचा वैचारिक बंध अस्तित्व.

0: माणसाची व्यग्रता स्वतःला गुंतवून ठेवण्याची अवस्था, मग ती व्यवसायातली असेल, शालेय महाविद्यालयीन क्षेत्रातील ज्ञानार्जनाची असेल, एखाद्या विषयात शोधकार्य करण्याची असेल, सतत काहीतरी करत राहणं, वाचणं, ऐकणं, संवाद साधणं, श्रोते हो, हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे एवढ्या भिन्न भिन्न व्यापातून हा माणूस स्वतःकडे केव्हा पाहणार, म्हणजेच अस्तित्व श्वासाचं रात्रंदिन जन्मापासूनच. याचबरोबर त्याचं मन सदैव त्याची साथ देणारं असतं, ते कधीच नसतं असं होत नाही, कारण त्याचे विचार, विचार तरंग, पुन्हा पुन्हा तेच विचार करणारं मन, विचार येण्यात गैर काहीच नसतं हे जर समजून चाललो तर मात्र हेही होऊ शकतं की त्याचं पर्यावसन कृतीमध्ये होऊन कधी योग्य कधी अयोग्य बुद्धीला न पटणारं होत राहतं. शरीरात जो कोणी असेल तो केंद्रबिंदू ज्याच्यामुळं जीवन व्यापार चालला आहे, तो प्राण किंवा आत्मा किंवा जीव, त्याची जशी ओळख तीच माझी ओळख, आणि तोच मी जो परमात्मा अंश असं अध्यात्म सांगून जातो. जितका सूक्ष्म विचार तितके अंतरंगातील कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, गाढ निद्रेतून जाग झाल्यानंतरचा आनंद, तसंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, स्नेहभाव, निसर्ग सानिध्यातून प्रफुल्लित करणारी भावना, हेच तर जीवन असतं. मानवी उत्क्रांतीपैकी महत्वाचा टप्पा म्हणजे सशक्त आनंदी मन. आनंद ही तरी जीवाची मूळ अवस्था. शांत, समाधानी, निरामय जीवनात परावर्तित झालेल्या मानवानं जाणीवेच्या अनुभूतीनंतर आदर्शवत वाटचालीवरून संक्रमित होणं म्हणजेच ही मानवी उत्क्रांती. बहुतांश लोकांसाठी आयुष्य म्हणजे जन्म, प्रजनन आणि अंतकाळ एवढीच व्याख्या कळल्यावर असीम अशा व्यक्तीशी स्वतःला जोडून जाणीवेतून निर्णिवेत नेणारं चित्त हा तर वैश्विक चेतनेचाच भाग असतो. मानव स्वकर्तृत्ववान, बुद्धिसामर्थ्यातून चालणारा, हातानं काम करणारा, मोठी ओझी उचलणारा, साफसफाई करणारा, सांगतील तेवढंच करणारा, हुबेहूब यंत्रमानव रोबो होऊन सर्वत्र वावरू लागला. पण मानवनिर्मित रोबोची ईश्वरनिर्मित मानवाशी तंतोतंत तुलना होऊच शकत नाही. त्याचं कारण मानवाचं अस्तित्व चैतन्ययुक्त असतं. ते सशक्त मनानं, अचाट बुद्धीनं, तसंच अदृश्य शक्तीनं. याच संदर्भात एक सोपं उदाहरण सांगता येईल की शेगडीवर दूध तापत ठेवले, आपण डोळ्यांनी पाहतो तरीसुद्धा पातेल्यातलं दूध उतू जातं. याचं कारण पाहण्याचं काम उघडे डोळे करत नसून अंतःचक्षूंनी पाहिलं असतं तर दूध उतू गेलंच नसतं, म्हणजे शक्तीच कार्य करत नव्हती. यासारखे विचार बालमनावर बिंबवले जाऊ लागले तर समाजोपयोगी कर्म, सकारात्मकतेतून येणारी भावी पिढी व्यक्ती विकासाकडे वळेल. स्फूर्ती देणंच काय, अंतरंगातील वैश्विक शक्ती त्याच्याकडून कार्य घडवून आणत राहील. श्रद्धा, सुसंस्कार असंच या शक्तीचं फलित असतं. खरंय ना?
1: वैचारिक बंध आपण ऐकलात. अस्तित्व, लेखन मोहन धर्माधिकारी.

0: वाचक स्वर अंजर मुजावर आणि ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाचे सादर करते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: स्फूर्ती दही वाटीभर,
2: थंडावा पोटभर,
1: उन्हाळा असो वा उपवास,
2: स्फूर्ती दही एकदम खास.
3: स्फूर्ती वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत.

0: श्रुती हो आज हे 15 मे आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा वर्धापन दिन, तेव्हा या अनुषंगानं बोलूया आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि श्रोत्यांचं स्नेहमयी नातं याविषयी। तेव्हा जरूर फोन करा कार्यक्रम गप्पा गाणीसाठी उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत, आणि त्यासाठी आमचा फोन नंबर 02132-65-26-24। फोन नंबर पुन्हा एकदा 02132-65-26-24।
1: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी

आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, ठीक 7:10 प्रादेशिक बातम्यांसाठी आकाशवाणी पुणे केंद्र. थोड्याच वेळात.

0: रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची

राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबर पर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबर पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये पीएनजीला प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग

जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले, तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीजगोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा, तर शिवसेनेच्या डॉ नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथं उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच

0: विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
2: श्रुती हो, आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
3: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
4: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
3: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
4: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
2: श्रुती हो, आजचे प्रायोजित कार्यक्रम जरूर आहे का? 7:25 दिलखुलास, 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 लक्षकिरण सौंदर्य नजराणा, 7:50 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हास चिंतामणी आणि 9:30 NCERTचा उमंग. हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
5: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
6: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
5: काय
6: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
8: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
9: काळजी करू नकोस, थंड हो.
8: कसं काय?
9: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
8: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
9: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
8: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.

0: भाई जरा देख के चलो।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:25 होत आहेत। यानंतरचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करणार आहोत आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्रावरून।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहेत?
2: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय. आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर, की आपण 1984 मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टरमध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंड आहोत आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला आणि आपण घेतोय आणि आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाले. दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या सीईओला चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे, की आपण जे आत्ता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सअप वापरतो आणि आपले जे सगळे OTPs आहेत, पासवर्ड्स आहेत, बँकेचे पासवर्ड्स आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मेसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो 1 सेकंदात तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. मग हे संकट आत्ता मध्ये US आणि गुगलनी स्पेशली अनाऊन्स केलं. त्यांनी आधी 2032 क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 पूर्ण करणार असं सांगितलं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल तर क्वांटम मिशन मध्ये भारत पण मागे नको असायला. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन UPI ट्रान्झॅक्शन होतात. वी आर लार्जेस्ट कंट्री फॉर द UPI ट्रान्झॅक्शन. आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल आहे, सगळ्या जे फ्लाईट्सचा डेटा आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीमवर IoT आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःच क्वांटम कम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण, अटल बिहारींच्या काळांमध्ये, आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्युक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्युक्लिअर पार. त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही थ्रेट नाहीये, कारण आय टू आय की रिलेशन झालं की तुम्ही न्युक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. द सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आवर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्युक्लिअरच्या नंतर क्वांटम असणार. तर हे क्वांटम असेल, बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी सांगितल्या, याच्या माध्यमातून देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होऊ.
1: नक्कीच सर. या पुढील काळात, म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
2: आता कसं आहे, आम्ही ऍक्च्युली इनोव्हेशन मध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलतं. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे, पण आपण असा विचार करायला गेलो ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर आयफोन 16 येतो

0: 2-3 महिन्यात 17 येतो, परत 2-3 महिन्यात 18 येतो. जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते. तर आपल्याला 140 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल, तर ही सिस्टीम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन्स येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं, याच्यासाठी आम्ही थोडंसं फिक्स ठेवलंय आणि थोडीशी अजाईल ठेवलं.
1: सर, आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करत आहे आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप्स किंवा सस्टेनेबल स्टार्टअप्स यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत?
0: आम्ही करतोय प्रयत्न. जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय आपण, विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे, तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलारमध्ये भरपूर इनोव्हेशन्स होत आहेत. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत. पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे. तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे, की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करतात, जेणेकरून ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी. आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं, ते आता परत रिकलेक्ट होते की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ इट विच इन्सिडेंट अपॉन इट, असं जे म्हणतो ते सगळं त्याच्यावर हिट असेल. ती ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजनसाठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे, त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे. तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे, कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल, किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी या इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड, बट इट हॅपन्ड थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच रिच टू अनरिच कॉन्सेप्ट ठेवला की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही, कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बऱ्याप्रमाणे शिफ्ट झालेलं. म्हणजे बैजूज असेल, सगळेच प्लॅटफॉर्म्स आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मीटिंग्स ऑनलाईन होतात. तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल, तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल. सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे. लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं आहे, स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय, जे नेहमी एक ओरड असते की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहीत नाही, या दोघांचं समन्वय ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: बरोबर सर, महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप्स नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न सुरू?
0: आम्ही ते 2-3 देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या CEO भेटायला आल्या होत्या तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल तर तिथे इमिरेट्स आहे, अरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, जे मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी, रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेला आहे. समजा टिश्यू पेपर सारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे, तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहेत, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहे. जसं आपल्याला जर एखादी, जर काय म्हणता येईल, इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ॲक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते का? डेफिनेटली. त्याच्यात क्वालिटी चेक्स असणार, प्राइजिंग असणार, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रोडक्ट्स पण सप्लाय करता येतील आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील. तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटायझेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. तुम्ही प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश

0: करतोय, या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल? तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली, आणि आयुष्यभर आपण त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे, पण ती आपण वापरलीच नाही कारण आपल्याला माहित नाही त्या गोळीचा उपयोग काय. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय, आणि अशा जे बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत टू कनेक्ट फॉर दी आयडिया इनोव्हेशन अँड दी मार्केट, हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेस मध्ये आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की ए आय आहे, अॅग्रीटेक आहे, डीपटेक आहे, टीव्ही आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रज्ञही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत, आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे, आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, टीव्हीएस आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहे. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे, आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे, आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं, तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG वर आलो, नंतर CNG वर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो, आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ते ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आले पाहिजे. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या, त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय, आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, फंडिंग ॲक्सेस, सीड फंड, व्हेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रमातून जाणून घेतलंय. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेध आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्ण

0: हा व्यक्तिगत आहेत, रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: गुडघेदुखी या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. या गुडघ्यांची झीज होण्याचं जे प्रमाण आहे ते आजकाल खूप कमी वयामध्ये आपल्याला जाणून येते, तर हे कोणामध्ये गुडघेदुखी जास्त प्रमाणात दिसून येते?
2: एकेकाळी गुडघेदुखी हे एक वाढत्या वयाचं लक्षण समजलं जायचं, पण आजकाल कमी वयात किंवा तरुण वयात देखील गुडघेदुखीचा त्रास हा सर्रास जाणवतो. शरीरातील वात वाढणं हे त्यामागचं एक महत्वाचं कारण आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धावपळीची जीवनशैली यामुळे शरीराची एजिंग प्रोसेस ही फास्ट होऊन अकालीन शरीरांची, हाडांची किंवा सांध्यांची झीज झाल्यामुळे गुडघेदुखी ही होऊ शकते. स्त्रियांमध्ये पाळी थांबल्यानंतर होणारे हॉर्मोनल चेंजेस किंवा कॅल्शियम व व्हिटॅमिन डी यांच्या कमतरतेमुळे हाडे ठिसळ होऊन गुडघेदुखीचा त्रास हा होऊ शकतो. गुडघा हा शरीरातील वेट बेअरिंग जॉईंट आहे, त्यामुळे वजन जास्त असेल तरीही गुडघे दुखतात. या व्यतिरिक्त ऑस्टिओआर्थरायटिस, अर्थरायटिस, आमवात, युरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे, गाउट किंवा काही लिगामेंट इंजुरीज, ऍक्सिडेंटल किंवा स्पोर्ट्स इंजुरीज असतील तरी देखील गुडघेदुखी ही होऊ शकते. 50 नंतरचं वय हे आयुर्वेदानुसार वाताचं वय असतं. यामध्ये शरीरातील वात हा वाढत असतो, त्यामुळे त्वचा, सांधे या ठिकाणी कोरडेपणा येतो, सांध्यांमध्ये असणारं वंगण कमी होतं व गुडघ्यांच्या हाडांचे एकमेकांवरती घर्षण होऊन गुडघ्यामधून कटकट आवाज येणं, गुडघे दुखणं, गुडघे जखडणं हे त्रास होतात.
1: अच्छा, मग आयुर्वेदिक उपचारांनी गुडघेदुखी बरी होऊ शकते का?
2: गुडघेदुखी हा एक वातव्याधी आहे आणि वातव्याधी हे शरीरामध्ये एक वर्षापेक्षा जास्त जुने झाले तर कष्टसाध्य किंवा असाध्य होतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर गुडघे जखडणे, बसताना उठताना गुडघे दुखणे, पायऱ्या चढताना उतरताना गुडघे दुखणे, ठराविक अंतर चालल्यानंतर गुडघे जड होणे, गुडघ्यांच्या ठिकाणी सूज येणे किंवा गरमपणा वाटणे अशी लक्षणं असतील तर योग्य वेळेत उपचार केले तर कमीत कमी वेळेत त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसू शकतो.
1: अगदी नक्की. गुडघेदुखीबद्दल आपण अजूनही बोलणार आहोत, पण तत्पूर्वी श्रोते हो, गुडघेदुखी किंवा कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींवर योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 8 8304. डॉक्टर निखिल, मग ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे अशा लोकांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी?
2: स्नेहपान आणि स्नेहन म्हणजे सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यासोबत 1 चमचाभर तूप किंवा औषधी तेल घेणं आणि तेलाने सांध्यांना मसाज केल्यानं वाढलेला वात कमी होऊन झीज रोखण्यासाठी मदत होते. आहारामध्ये डाळीचे पदार्थ खूप खाणं किंवा कडधान्य खूप खाणं, चिप्स, फरसाण, बिस्किट यासारखे कोरडे पदार्थ खूप खाणं, शिळे पदार्थ खाणं हे जर टाळलं तर वाढलेला वात नियंत्रित होण्यासाठी मदत होते. पंचकर्मामधल्या स्नेहन, स्वेदन, बस्ती, जानुबस्ती या थेरपी केल्यानं शरीर होऊन हाडांचं व सांध्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.
1: अगदी खरे. गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्या अशाच एका पेशंटचा अभिप्राय आपण ऐकणार आहोत ज्यांनी डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयामध्ये गुडघेदुखीवर ट्रीटमेंट घेतलेली आहे. ऐकूयात त्या काय सांगतायत ते.
3: नमस्कार, मी शीतल कुलकर्णी, कोल्हापूर. मी गेली कित्येक वर्ष पाठ, मान व कंबर दुखीने त्रस्त होते. खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपचार केले पण काही केल्या गुण येतच नव्हता आणि दुखण्यातून काही सुटका होत नव्हती. मात्र गेले 9-10 महिन्यापासून मी डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या विश्वरेखा हॉस्पिटलमधून उपचार घेत आहे. त्यापासून मला जवळजवळ 90% रिलीफ मिळाला असून सध्या मी अक्षरशः यातनामुक्त झाल्याचा अनुभव घेत आहे. रणदिवे डॉक्टरांचे मी मनापासून आभार मानते.
1: श्रोते हो, या पॉझिटिव्ह नोटवर आज वेळ झाली आहे इथेच थांबायची, पण गुडघेदुखी किंवा कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींवर तुम्हालाही योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर संपर्क करू शकता डॉक्टर निखिल रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे. आमचा पत्ता राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँडजवळ दुधाळी इथे आणि संपर्क 8304. 8304. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
4: श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम. आपण घेऊन केलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सकाळचे 7

0: अजून 45 मिनिटं होत आहेत. अजून एक प्रायोजित कार्यक्रम.
1: लक्षकिरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्षकिरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
2: श्रोते हो नमस्कार. आज आम्ही तुमच्याशी डार्क लिप्स या विषयावर बोलणार आहोत. ओठ तुझे हे जुलमी गडे अशी तारीफ केलेल्या ओठांवरच कधी कधी जुलूम झाल्यानं ते काळवंडतात, अगदी गडद सुद्धा होतात. अशा डार्क लिप्ससाठी आज तागायत कायमस्वरूपी असा इलाजच नव्हता, पण आता मात्र त्यावर एक रामबाण उपाय शोधला गेला आहे. सौंदर्याला ग्रहण लावणाऱ्या या कृष्ण ओष्ठकांविषयी जाणून घेऊया कोल्हापुरातील प्रसिद्ध प्लॅस्टिक कॉस्मेटिक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेसर सर्जन डॉक्टर उद्धव पाटील यांच्याकडून. सर, ओठ काळे पडण्यामागं कोणकोणती कारणं आहेत?
3: काही युवतींमध्ये डार्क लिप्स अनुवंशिकतेने येतात. त्यांच्या कुटुंबातील बऱ्याच जणांचे ओठ गडद रंगाचे असतात आणि याला फॅमिलियल डार्क लिप्स असं म्हणतात.
2: अच्छा.
3: या प्रकारात वरच्या आणि खालच्या ओठांचा बाहेरील दृश्य भाग एकसारखा गडद दिसतो आणि त्यामुळे इतरांच्या ते चटकन लक्षातही येत नाही. काही शारीरिक व्याधींमुळे, लिपस्टिकच्या गैरवापरामुळे किंवा अलर्जीमुळे सुद्धा ओठ तसंच हिरड्या आणि जिभेवर सुद्धा गडद रंगाचे चट्टे उठतात.
2: बर.
3: स्त्री आणि पुरुष या दोघातही आढळणारा हा प्रकार दिसायला मात्र अतिशय खराब दिसतो, कारण ओठांचा काही भागच गडद असतो आणि बाजूच्या गुलाबी भागाशेजारी तो अधिकच उठून दिसतो. स्त्रियांना तर हलक्या रंगाची लिपस्टिक लावून ते झाकण्याचा प्रयत्न करण्याखेरीज काही पर्यायच उरत नाही.

0: डॉक्टर उद्धव पाटील सर, पुरुषांमध्ये सुद्धा आढळतात का हो डार्क लिप्स?
1: वरील दोन्ही प्रकारचे डार्क लिप्स पुरुषांमध्ये सुद्धा आढळतात, आणि त्याचबरोबर एक तिसरा प्रकार फक्त पुरुषांमध्येच आढळतो, आणि तो म्हणजे स्मोकर्स डार्क लिप्स।
0: स्मोकर्स डार्क लिप्स म्हणजे सिगरेट ओढल्यामुळे ओठ काळे पडतात तेच का?
1: हो तर, चेन स्मोकर्स मध्ये ओठांचा मधला भाग गडद होतो आणि वर्षानुवर्ष स्मोकिंग करणाऱ्यांची ती एक प्रकारे ओळखच होऊन बसते। पण आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी येणाऱ्यांनी मात्र सिगारेट कायमची सोडलेली असते आणि आता त्यांना ओठांवरची ही जुनी ओळख पुसून टाकायची असते।
0: डॉक्टर, ओठ गडद होतात म्हणजे तिथं नेमकं काय होतं?
1: हे पहा, ओठांवर सुद्धा त्वचेचं आवरण असतं।
0: बर,
1: मात्र त्वचेला रंग देणारं मेलॅनिन द्रव्य मात्र ओठाच्या त्वचेत नसतं। तसंच ती त्वचा अतिशय नाजूक आणि पातळ असल्यानं त्याखालील केशवाहिन्यातील शुद्ध लाल रक्तामुळं ओठ गुलाबी दिसतात।
0: बर,
1: जर ओठांच्या त्वचेत मेलॅनिन द्रव्याचा अतिरिक्त संचय झाला तर ते गुलाबी न दिसता गडद रंगाचे किंवा काळपट सुद्धा दिसू लागतात।
0: मग त्वचेतील पिगमेंट काढून टाकणाऱ्या मलमांचा वापर ओठांवर नाही का करता येत?
1: आता सांगितल्याप्रमाणे ओठांची त्वचा अतिशय नाजूक आणि पातळ असल्यानं हे डी पिगमेंटिंग क्रीम्स इथं मात्र वापरता येत नाहीत।
0: अच्छा।
1: अहो, तसेच ती पोटात जाण्याचा धोका असल्यानं त्यांचा वापर ओठांवर निषिद्ध केला गेला आहे।
2: आपल्या सुंदरतेच्या स्वप्नाला शरीरावरचे डाग अपूर्ण ठेवतात, यासाठी लक्ष किरणांचा आधार घ्या।
3: लक्ष किरण म्हणजे एक वेदनारहित लेसर उपचार।
2: शरीरावरचे आणि चेहऱ्यावरचे नको असलेले केस, चेहऱ्यावरचे डाग, तीळ, गोंदण, लाल आणि काळे लासे, तारुण्य पिटिका आणि त्यांचे व्रण लेसर ट्रीटमेंटने नाहीसे करा। लेसर सेंटर लक्ष किरण।
0: मग डार्क लिप्स साठी लक्ष किरण कडे असलेल्या अनेक कॉस्मेटिक लेसर पैकी नेमकं कोणतं लेसर मशीन तुम्ही वापरता?
1: त्वचेतील काळे लासे आणि पिगमेंट काढून टाकणाऱ्या नॅनो तंत्राच्या क्यू स्विच लेझरने ओठातील हे पिगमेंट सुद्धा कायमचे कमी करता येते।
0: अच्छा।
1: त्यासाठी आम्ही 1.5 महिन्याच्या अंतराने लिप डार्कनेसच्या तीव्रतेनुसार 2 ते 4 वेळा लेझर ट्रीटमेंट देतो।
0: बर, मग ओठावर लेसर ट्रीटमेंट घेताना दुखतं का हो?
1: नाही नाही, त्वचा बधीर करणारं क्रीम आधी लावलं गेल्यानं लेझर ट्रीटमेंट घेताना अजिबात दुखत नाही।
0: बर,
1: लेझर ट्रीटमेंट नंतर मात्र थोडा वेळ बर्फ लावल्यावर बरं वाटतं। जखम किंवा रक्तस्राव तिथं होत नाही, परंतु ओठाला हलकीशी सूज येते जी सकाळपर्यंत ओसरून जाते आणि हळूहळू ओठांचा गडद रंग कमी होत जाऊन

0: ते पूर्ववत छान गुलाबी दिसू लागतात.
1: लक्षकिरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लक्षकिरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रुती हो, 7:50 होत आहेत. आता अजून एक प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.
3: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
4: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंगा ऍडव्हर्टायझिंग सांगली.
5: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
6: बाबा? झोपू दे ना.
5: काय करायचं याला?
6: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
5: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
4: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
5: मग काय करू?
4: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
5: काय सांगताय?
4: अहो हो,
3: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-4722-6503 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
4: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
7: नमस्कार
4: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
7: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
4: अगदी.
7: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते.
4: हो.
7: आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
4: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
7: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
4: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
7: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
4: अरे वा.
7: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
4: अगदी अगदी बरोबर आहे.
7: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
4: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
7: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
4: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
7: धन्यवाद.
3: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
8: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
9: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
4: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा

0: सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
1: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
2: श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या FM सेवेचं. हे आहे कोल्हापूर केंद्र.

श्रोते हो, आज आहे भारतीय वृक्ष दिन. वृक्ष हे आपल्या जीवनाचे आधार आहेत. झाडे वृक्ष आपल्याला प्राणवायू, फळं फुलं आणि सावली देतात. झाडांमुळे पर्यावरण स्वच्छ राहतं आणि पाऊसही चांगला पडतो. म्हणून प्रत्येकाने झाडे लावून त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा. श्रोते हो, वृक्षदिनानिमित्त आज वेळात वेळ काढून एक तरी झाड आपण लावाच.

आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर. सकाळचे 8 वाजतात. यानंतर समाचार प्रभातसाठी आकाशवाणीचं दिल्ली केंद्र.

0: अहो, विहीणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की, 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
3: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
4: आई, हे फोंड्याचे कपिलेश्वर मंदिर गेलं ना मागे, तू म्हणाली होतीस की मग जवळचे शांतादुर्गाचं मंदिर.
5: हो रे, हे खांब दिसतायत बघ दोन, इथे या रस्त्याला लागलो की आता बघ डाव्या बाजूला.
4: उजव्या बाजूलाही बघतोच मी, ही शेत, तो ओढा, त्या नारळीच्या बागा आणि तो पलीकडचा डोंगर. आई, गोवा किती सुंदर प्रदेश आहे ना. कवी बोरकर गोव्याचेच ना ग, तू त्यांची एक सुंदर कविता नेहमी म्हणतेस बघ.
5: माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधुनी घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनानी भेटे आकाश सागरा. अरे, अशा पुष्कळ कविता आहेत बोरकरांच्या गोव्याचा निसर्ग सुंदर परिसर कसा आहे ते सांगणाऱ्या, पण ते आता नको. आलो बघ आपण मंदिरापाशी, उतरायचं इथं. हा बघ, हा रस्ता समोरचा आहे ना, हा सरळ रामनाथी गावाकडे जातो.
4: आणि हा देवळासमोरचा रस्ता,
5: तिकडे नागेश आणि सौधेकरांचा राजवाडा आहे. चल मंदिरात जाऊया, देवीचंच गाणं लागलेलं दिसतंय. म्हणतय कोणीतरी,
4: ही छोटी चढण चढल्यावरती आवारातच आलो की आपण देवळाच्या. वा, पहिल्यांदाच तळ दिसलं. वा वा, किती शांत वाटतंय, मस्तच आहे हा परिसर. आणि त्यात काय दिसतंय ग, तुळशी वृंदा नाही का ते.
5: हो रे, किती सुरेख आहे ना ते. आणि इकडे बघ, प्रवेशद्वाराजवळच सनई चौघडा वाजवण्यासाठी कशी जागा केली आहे ती.
4: खरंच की सगळ्या परिसरात कसं मंगल, अगदी पवित्र वाटत असेल त्या स्वरांनी. अरे
5: का रे, काय झालं.
4: काही नाही, हा प्राकार बघून थक्कच झालो. आई, किती छान विस्तीर्ण प्राकार आहे हा, जणू एखादा राजवाडाच. दोन्ही बाजूंना लांबच लांब बैठी घरं आहेत. कोण राहतं इथं.
5: देवस्थानाशी संबंधितच माणसं आहेत ही, शिवाय ती अग्रशाळा पाहिलीस, राहण्याची फार चांगली सोय आहे तिथं.
4: आणि ही दीपमाळ सुद्धा बघ ना, केवढी उंच आहे ती. चल दर्शनाला जाऊया, इथं बूट काढू.
5: हो काढ ना, चल आता आज जाऊ.
0: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.
5: हा सभा मंडप, याला इथे चौक म्हणतात. तिकडे आधीच्या त्या खोलीत नगारा, तुतार्या, सगळी वाद्य कशी नीटनेटकी ठेवली आहेत पाहिलंस. आणि इकडे सभागृहाच्या छताकडे बघ जरा, हंड्या झुमर किती सुंदर आहेत बघ.
4: गाभारा पण प्रशस्त आहे चांगला. आणि जमिनीला संगमरवर आहे का ग.
5: आणि वर उंच अष्टकोनी कळस आहे ना, त्याला घूड म्हणतात. पांढऱ्या चुन्यानं रंगवतात तो वरचे वर.
4: वर जाता येत का ग.
5: हो जाता येत ना, चौकातल्या माडीवरून वर जायला रस्ता आहे. पण कामाशिवाय वर कोणी जात नाही. वर लाइटिंगही केलंय, उत्सव प्रसंगी इतकी सुंदर रोषणाई असते ना, एकदा येऊच यात आपण त्यावेळी.
4: म्हणजे केव्हा.
5: म्हणजे बघ, कार्तिकात महिनाभर घुडावर रोषणाई असते, शिवाय दर 15 पंचमीला देवीची पालखी आवारातच निघते. नवरात्र दसरा तर मोठाच उत्सव इथला.
4: आई, देवी इथं आली कशी, म्हणजे केव्हा आणि कशासाठी, मला जरा सांग ना.

0: मग सांगते ना, पण आधी दर्शन घे मनोभावे, बाहेर बसू सभामंडपात, मग सांगीन सगळं. आधी हात जोड. समोर दोन मूर्ती आहेत, दिसतायत का? एक आहे मूळ मूर्ती म्हणजे अभिषेक मूर्ती. कुमारी आहे ही देवी, चार हातांची. दोन हातात शस्त्र आहेत आणि तिच्या दोन हातांनी दोन पुरुषांचे केस धरून त्यांना रोखलंय तिनं. पाहिलंस?
1: देवीची मूळ मूर्ती म्हणजे दुर्गाच की ग? शांता नव्हेच ही? मग शांता दुर्गा का म्हणतात त्या देवीला?
0: नंतर सांगीन म्हटलंय ना मी, हात जोड आधी देवीला. नंदा दीपाच्या उजेडात किती सात्विक सुंदर दिसते बघ देवी. नमस्कार कर.
1: खरच आई ती किती तेजस्वी आणि जिवंत वाटते. आणि तिच्यापुढे दुसरी देवी कोण आहे ग?
0: दुसरी देवी नव्हे ती, ती देवीची उत्सव मूर्ती आहे, पंचधातूची आहे. तिला रोज शालू चोळी घालून अलंकारांनी सजवतात. वसंत ऋतूत तर छान चांदीच्या झोपाळ्यावरच असते देवी. घेतलंस ना दर्शन? चल आता बाहेर जाऊ.
1: इथं आणखी पण देवळं दिसतात आई.
0: हो आहेत ना, लक्ष्मीनारायणाचं आहे, गणपतीचं आहे, क्षेत्रपाळाचं आहे, ग्रामपुरुषाचं, बारावीर भगवतीचं आहे आणि ब्राह्मण पादुका म्हणतात तेही आहे. चल सगळीकडे जाऊ आणि मग सभामंडपात बसू जरा वेळ. चालता चालता तुला एक जुनी हकीकत सांगते. 1541 म्हणजे पोर्तुगीजांनी गोव्यात फार अत्याचार चालवले तेव्हा आपापले देव घेऊन अनेक कुटुंब घरदार सोडून परागंदा झाली. केळशी गावचे केळशीकर तेव्हा शांतादुर्गेला घेऊन कवळ्याला आले. इथल्या महारवाड्याच्या जागेत त्यांनी देवीची स्थापना केली. त्या लोकांनी आनंदानं देवीसाठी जागा रिकामी करून दिली. त्यासाठी आजही वर्षातून एकदा देवळात त्यांचा मोठा मान केला जातो.
1: आणि ती नारोराम शेणवींची गोष्ट कोणती ग? मला मागे बाबांनी सांगितली होती.
0: अरे ते शेणवी रेगे, शांतादुर्गेचे भक्त, फार दरिद्री होते. एकदा तर त्यांनी आत्महत्याच करायचं ठरवलं, पण कोणी दिव्य स्त्री त्यांच्या स्वप्नात आली, म्हणजे देवीच रे. म्हणाली, देह नको, देश बदल, कल्याण होईल. तेव्हा ते बर म्हणाले. दुसऱ्या दिवशी देवीला नमस्कार करून थेट निघाले ते साताऱ्याला शाहू छत्रपतींच्या पायाशी आले. तिथे त्यांना आमच्या गुणांमुळे चक्क प्रधान मंडळात जागा मिळाली. मग काय, एक दिवस देवीच्या दर्शनाला आले तेव्हा देऊळ आपलं असं तसंच होतं. त्यांनी मग खर्च करून मोठं मंदिर बांधवलं, शिखर बांधलं, कळस चढवला आणि पहिल्या बाजीरावांना कळवून कवळेगाव देवीच्या पूजा नैवेद्यासाठी इनाम देवला. तेव्हापासून इथं देवीचं वैभव वाढतच गेलं. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं, ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.
1: आमचा पत्ता आहे
2: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी.
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी.
4: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
5: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.
6: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
7: अग आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: मामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। बिझलँड बिल्डिंग, कुंठित रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून। श्रुती हो, 15 मे रोजी म्हणजे आजच भारतात राष्ट्रीय जलसंपत्ती दिन साजरा केला जातो। या दिवसाचा उद्देश म्हणजे पाण्याचं महत्व लोकांना समजावणं आणि पाण्याची बचत करण्याबाबत जागरूक

जागरूकता निर्माण करणं. पाणी हे आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पाण्याशिवाय मानव, प्राणी आणि वनस्पती जगू शकत नाही. त्यामुळे पाण्याची बचत करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवते. वाढती लोकसंख्या, प्रदूषण आणि पाण्याचा अपव्यय यामुळे जलसंकट वाढत आहे. पावसाचं पाणी साठवणं, झाडं लावणं आणि गरजेपुरतंच पाणी वापरणं आज आवश्यक झालेलं आहे. लक्षात ठेवा, पाणी नसेल तर जीवन नाही. म्हणून प्रत्येक थेंब जपा आणि भविष्यासाठी पाणी वाचवा.

0: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी। शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज।
1: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र। सकाळचे 8:30 वाजतायत, यानंतर राष्ट्रीय बातमीपत्र।

महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज युएईमध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ऍट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्ती इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच एसआयआरच्या 3र्या टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. या दरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथ स्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथ स्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील.
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार.

0: प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची तिसरी फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांदा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग एनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉ नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30 हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरी तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला. केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 8:40 झालीत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास संचित्य नशीब असा आहे। ही आपली जीवनयात्रा आहे आणि म्हणून या प्रवासाचं आपण प्लॅनिंग करून ठेवलं पाहिजे। आपल्याला अशा तऱ्हेनं प्लॅनिंग करता आलं पाहिजे की त्यामुळं आपल्याला सुखाची आनंदाची दिवाळी क्षणोक्षणी साजरी करता आली पाहिजे। मागल्या खेपेला मी हे सांगितलं की संचित्य नशीब या जीवन प्रवासात अत्यंत महत्त्वाचा भाग जो आहे तो भाग म्हणजे क्रियमाण। या क्रियमाणाचं जे महत्त्व आहे ते तीन प्रकारे आहे। एक म्हणजे क्रियमाण करताना आपण चांगलं क्रियमाण करतो तेव्हा आपण एका बाजूनं प्रारब्धाचा जोर कमी करतो। प्रारब्ध जर रौद्र असेल तर ते सौम्य करण्याचं सामर्थ्य क्रियमाणात आहे, परिणामांना येऊच द्यायचं नाही, हा दुसरा भाग। आणि तिसरा भाग म्हणजे नियती किंवा नशीब बदलणं। आपण जर आपल्या क्रियमाणाच्या ठिकाणी सावध राहिलो तर त्यामुळं आपण जे मागे केलेलं असतं ते दुरुस्त होतं आणि आपलं पुढलं जीवन चांगलं होतं। या उलट आपण जर वाईट क्रियमाण केलं तर त्यामुळं प्रारब्ध अधिकच रौद्र होतं, म्हणजे जे भयंकर असतं ते अधिकच भयंकर होतं। मुळात जे वाईट असतं ते अधिकच वाईट होतं, सगळंच उलट होत जातं। नियतीही अनिष्ट होते आणि अधिकच वाईट परिस्थिती आपल्या वाट्याला येते। आपण जर क्रियमाण चांगलं करू शकलो तर त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे प्रारब्धाचा परिणाम आपल्यावर होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रारब्ध सौम्य होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे शुभनियती निर्माण केल्यानं नशीब बदलतं। म्हणून जीवनविद्या सांगते की क्रियमाण करताना तुम्ही सावध रहा। संसारी असावे सावध हा जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे। जीवनविद्या सांगते की तुम्ही कुणालाही दुःख देता कामा नये, द्याल तर सुखच द्या। तुम्हाला सुख देता येत नसेल तर देऊ नका, पण निदान दुःख तरी देऊ नका। दुसऱ्याची स्तुती जर तुम्हाला करता येत नसेल तर निंदा तरी करू नका। इतरांबद्दल चांगलं बोलता येत नसेल तर निदान त्याच्याबद्दल वाईट तरी बोलू नका। हे जे क्रियमाण आहे या क्रियमाणाला एकूण चार तोंड आहेत। एक म्हणजे विचार, दुसरं उच्चार, तिसरं तोंड म्हणजे इच्छा आणि क्रियमाणाचं चौथं तोंड म्हणजे आचार। क्रियमाणाला ही चार तोंड आहेत म्हणून क्रियमाण हे ब्रह्मदेव आहे। दुसरा ब्रह्मदेव आहे की नाही हा वादाचा विषय आहे, पण कर्म हे ब्रह्मदेव आहे हे मात्र निर्विवाद आहे। सांगायचा मुद्दा असा की या क्रियमाणाच्या ठिकाणी तुम्ही जर सावध राहिलात तर तुम्हाला सर्व बदलता येतं, ट्रान्सफर करता येतं। जीवनविद्या सांगते की क्रियमाणाच्या ठिकाणी विचार आणि चिंतन हे पहिलं तोंड आहे। वास्तविक विचार तीव्र झाले की त्याला चिंतन किंवा चिंता असं म्हणतात। आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा विचार पुन्हा पुन्हा करतो

त्यावेळेला त्याला चिंतनाचं स्वरूप प्राप्त होतं. जीवनविद्या सांगते की ज्याला आपण चिंतन असं म्हणतो ते चिंतन आपण सतत चांगलं केलं पाहिजे. जीवनविद्येचा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत या संदर्भात लक्षात घेणं आवश्यक आहे. जीवनविद्या सांगते की जीवनाचं वाळवंट किंवा नंदनवन करण्याचं विलक्षण सामर्थ्य चिंतनात आहे. बघा हा सिद्धांत काय आहे तो बघा. जीवनाचं वाळवंट किंवा नंदनवन करण्याचं प्रचंड सामर्थ्य चिंतनात आहे, म्हणून चिंतन हा चिंतामणी. चिंतन करायचं म्हणजे काय करायचं? तर चिंतन करायचं म्हणजे चांगले विचार पुन्हा पुन्हा करायचे. पुन्हा पुन्हा चांगले विचार करणं म्हणजे चिंतन करणं. तुम्ही चिंता करता म्हणजे काय करता? तर वाईट विचार तुम्ही पुन्हा पुन्हा आपल्या मनात घोळवता, आणि वाईट विचार मनात पुन्हा पुन्हा घोळवणं याला चिंता असं म्हणतात, आणि चांगले विचार मनात पुन्हा पुन्हा घोळवतो त्याला शुभचिंतन असं म्हणतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे शुभचिंतन करण्यानं तीन प्रकार घडतात. एक म्हणजे प्रारब्ध रौद्र असेल तर ते सौम्य होतं. दुसरं म्हणजे प्रारब्ध इंटरॅक्टिव्ह होतं, परिणामांना येऊच द्यायचं नाही. आणि तिसरं म्हणजे शुभनियती निर्माण करून नशीब बदलता येतं. म्हणून जीवनविद्या सांगते की शुभचिंतन करीत राहणं ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मनात कोणताही वाईट विचार येऊ न देता शुभचिंतन सतत करीत राहणं आवश्यक आहे. केवळ अशिक्षितच नव्हे तर अगदी सुशिक्षित लोकसुद्धा अनिष्ट चिंतन करतात. आपण अनिष्ट चिंतन करीत आहोत हे त्यांच्या गावीही नसतं, पण परिणाम मात्र व्हायचा तोच होतो. गंमत अशी की शुभचिंतन केल्यानं आपलं प्रारब्ध इंटरॅक्टिव्ह होतं. परिणाम काय होणार असेल तर तो परिणाम येतच नाही. या संदर्भात एक उदाहरण आपल्याला वाल्या कोळ्याचं देता येईल. वाल्या कोळ्यानं केवळ चिंतनाच्या द्वारे, नामस्मरणाच्या द्वारे आपलं प्रारब्ध इंटरॅक्टिव्ह केलं. देवर्षी नारद मुनींनी त्यांना उफराट्याच्या दृष्टीनं राम राम असं म्हणायला सांगितलं. लोक म्हणतात की त्यांना राम राम म्हणता येत नव्हतं, म्हणून ते मरा मरा म्हणत असत. वास्तविक हे खरं नाही. ज्याला मरा मरा म्हणता येतं त्याला राम राम म्हणता येणार नाही का? दुसरी गोष्ट म्हणजे वाल्या कोळी हा महाराष्ट्रातला नव्हता तर तो उत्तर हिंदुस्थानातला होता. त्या ठिकाणी मरा म्हणत नाहीत तर मारो असं म्हणतात. वाल्या कोळी हा कोळी म्हणजे फासेपारधी होता. तेव्हा हा जो दोष आहे हा ऐकणाऱ्याचा आहे तसा तो सांगणाऱ्याचाही आहे. तेव्हा वाल्या कोळी मरा मरा म्हणत नव्हता तर तो राम राम असंच म्हणत होता, पण तो ते नाम उफराट घेत होता. म्हणून उफराट्या नामे वाल्या कोळी तरला असं म्हटलेलं आहे. संत सांगतात, उफराट्या दृष्टीचे पाहणे पाहतया मुळास जाणे. त्याप्रमाणे वाल्या कोळ्यानं उफराट्या दृष्टीनं नाम घेतलं. अहो, वाल्या कोळ्याचा गुरु हा काही गल्लाभरू गुरु नव्हता. ते देवर्षी नारद मुनी म्हणजे योग्यांचे योगी होते. ते अत्यंत विद्वान होते. त्यांची भक्तिसूत्र तर प्रसिद्धच आहेत. ते असे होते की त्यांना कुठेही मज्जाव नव्हता. ते कुठेही संचार करत असत. ते त्रैलोक्यात संचार करत असत अशी त्यांची ख्याती आहे. अगदी कोणाच्या स्वयंपाकघरातही त्यांना प्रवेश मिळत असे. सर्व ठिकाणी नारद मुनींचा सन्मान होत असे. तर अशा त्या विद्वान देवर्षी नारदांनी वाल्या कोळ्याला जो मंत्र दिला तो त्यानं कसा घेतला असेल? उफराट्या दृष्टीनं नाम घेता घेता त्यांना नामाची गोडी लागली, आणि गोडी लागल्यावर त्याला स्वरूपाचा साक्षात्कार झाला, त्याला आनंदाचा साक्षात्कार झाला, आणि त्यामुळं त्याचं प्रारब्ध इंटरॅक्टिव्ह झालं. प्रारब्ध कमी झालं आणि शुभनियती निर्माण होऊन त्याचं नशीब बदललं. हे सर्व कशामुळे झालं? वास्तविक तो लोकांना मारत होता, लोकांना छळत होता, पण नारद मुनींनी त्याला नाम घ्यायला सांगितलं तेव्हा ते नाम घेता घेता तो वाल्याचा वाल्मिकी झाला. नाम घेता घेता आपल्या जीवनात सोन्याचा दिवस उजाडतो. ही नामाची अनुभूती सांगताना संत म्हणतात, सोनियाचा दिनू आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, अनुन विसंबे हरी जगत्र जीवना,

0: गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना। ओम शांती शांती शांती।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले। चिंतन हाच चिंतामणी।

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा.
1: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
2: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
1: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
2: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
6: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
7: काळजी करू नकोस, थंड हो.
6: कसं काय?
7: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
6: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
7: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
6: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
8: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
9: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
10: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
11: स्फूर्ती दही वाटीभर,
12: थंडावा पोटभर,
11: उन्हाळा असो वा उपवास,
12: स्फूर्ती दही एकदम खास.
0: श्रोते हो, आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा आज वर्धापन दिन आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र हे केवळ एक रेडिओ केंद्र नसून कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आज या केंद्राचा म्हणजे आपल्या केंद्राचा वर्धापन दिन साजरा होत असून आजचा हा दिवस श्रोते, कलाकार आणि कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं माहिती, शिक्षण आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम घडवलाय. ग्रामीण भागातील शेतकरी कार्यक्रम, लोककला, संगीत, साहित्य आणि सामाजिक संदेश यामुळं आपलं केंद्र जनमानसात विशेष लोकप्रिय झालंय. कोल्हापुरी संस्कृती आणि बोलीभाषेचं जतन करण्यामध्ये आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा महत्वाचा असा वाटा आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राला आज 34 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 35व्या वर्षात आपण यशस्वी असं पदार्पण केलेलं आहे. अनेक गायक

वेदक आणि साहित्यिक यांची ओळख आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातून निर्माण झाली आहे. आज डिजिटल युगातही आकाशवाणी आपल्या विश्वासार्हता आणि दर्जेदार कार्यक्रमांमुळे श्रोत्यांच्या मनात स्थान टिकवून आहे. वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणी परिवारातील सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. भविष्यातही हे केंद्र आकाशवाणी कोल्हापूर केंद्र ज्ञान संस्कृती आणि जनजागृतीचा दीप असाच तेजाळ ठेवणार आहे, प्रज्वलित करणार आहे.

श्रोते हो नमस्कार. गीत बहार या कार्यक्रमात मी आहे आपल्यासोबत सीमा मकोटे. आपण सर्वांचं मनापासून स्वागत. आज आहे गायक सुबीर सेन यांचा जन्मदिन, तर त्यांनी गायलेली दोन गीतं आता आम्ही आपल्याला ऐकत आहोत.

गायक सुबीर सेन यांचा आवाज आत्ताचा आपण ऐकला. अजून एक गीत जे आहे आस का पंक्षी या चित्रपटातलं, गायक कलाकार लता मंगेशकर आणि सोबत सुबीर सेन. शैलेंद्र यांचे बोल, शंकर जयकिशन यांची संगीत धुन.

0: श्रोते हो, लता मंगेशकर आणि सुबीर सेन यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं हे गीत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलं होतं. आज गायक सुबीर सेन यांचा जन्मदिन, त्यांना आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे आदरांजली. आपण ठेवून गेले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: गीत बहार या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: तर श्रोतेहो, हा होता लता मंगेशकर यांचा आवाज, राजा मेहदी अली खा यांचे बोल आणि मदन मोहन यांची संगीत धून. आपण ठेवून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: श्रोतेहो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7.
0: श्रुते हो अवश्य ऐका उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30. त्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रुते हो सकाळचे 9:15 आहेत. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आनंद घेत आहात गीत बहार या कार्यक्रमाचा.

श्रोते हो, हे होतं सीआयडी चित्रपटातलं गीता दत्त आणि महम्मद रफी यांनी गायलेलं जान निसार अख्तार यांचं गीत. संगीत दिलं होतं ओ पी नय्यर यांनी. श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक आपण ऐकू शकाल जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. लेखन मदालिसा कानडे यांचं आणि सादरकर्ते असतील सुजित बनसोडे. आज सकाळी 10 वाजता आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे जरूर ऐका. आणि आता पुन्हा वळूया गीत बहारकडं.

0: हसरत जयपुरी यांच्या शब्दरचनेला शंकर जयकिशन यांनी संगीत दिलं होतं. आवाज होता लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट अनाडी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे विनायक कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: श्रोते हो, आज सकाळी 10:00 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक आपण ऐकू शकाल जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आज सकाळी 10:00. आणि आता थोडंसं इकडे लक्ष द्या. आज आहे 15 मे, आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा वर्धापन दिन. तेव्हा या अनुषंगानं बोलूया आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि श्रोत्यांचं स्नेहमयी नातं याविषयी. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. फोन नंबर 02-231-2562-26. फोन नंबर पुन्हा एकदा 02-231-2562-26. आणि आता कार्यक्रमातलं म्हणजे गीत बहार कार्यक्रमातलं अंतिम गीत.

चोरी चोरी या फिल्म मधलं हे गीत मन्नाडे आणि लता मंगेशकर यांच्या युगुलस्वरात आपण ऐकलं. शैलेंद्र यांची ही गीतरचना शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केली होती.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: गीत बहार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 9:30 वाजत आहेत.

0: समाजातल्या आर्थिक, सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर, आणि अशावेळी मुलांना सुरक्षितता, प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार. जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
1: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणार आहेस तू? ठेव बरं तू आता.
2: एक मिनिट, आई गेम संपतोय. आणि आई, केव्हाच मी तुला सांगतोय ना, माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत कर म्हणून. तू येते का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
1: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे, मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिस मधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.
2: आई तू पण बिझी आणि बाबा पण लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंग मध्ये बिझी आहे, मी कोणाची मदत घेऊ?
1: अरे ताईला सांग ना तुझ्या.
2: ताईडी पण ऐकत नाही माझं. ती तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी आणि मोबाईल याच्यातच असते नेहमी.
3: रोहन आवाज करू नकोस, मी मीटिंग मध्ये आहे ना.
1: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा मारायचे. आता कोणाला वेळच नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर.
2: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं, आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट. आई.
1: अरे मी काय करू लाईट गेली तर.
3: अरे बापरे, लाईट पण गेले वाटत, माझा लॅपटॉपही बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच.
1: बरं झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे जरा. काय म्हणाव बाई या विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते.
2: आजी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना.
1: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्तपैकी.
2: आजी तू लहानपणी काय करायची ग? तुला पण असे आमच्यासारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
1: हो होता तर, पण आम्ही असं सारखं सारखं तेच नव्हतो करत बर का. पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ.
2: कोणते खेळ?
1: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडाव, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मज्जा करायचो.
3: रोहन अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बर का. आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाई खाल्लाय आम्ही.
2: हो बाबा खरंच.
1: तुम्हाला आत्ताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्या सारखे हे सगळे खेळ?
2: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहिती आहे. आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा.
3: रोहन अरे या व्हिडिओ गेम्स मध्ये नाही बर का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत, आमच्या सारखं तुम्ही खेळून तर बघा रे.
2: खरंच गंमत येते. मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली. आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो. मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून. पण बाबा कसा खेळायचा विट्टी दांडू?
3: अरे मी सांगेल ना तुम्हाला. अरे लगोरी कशी खेळायची तेही सांगेल. चला

0: चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला।
1: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला, ठीक आहे?
2: बघा कितीतरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय, नाही का? त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना? मी आपली बसते एकटीच।
0: आजी खरंच आज आपण सगळे मिळून जेवूया, कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय। आणि हो, उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया।
3: हो
1: नक्कीच नक्कीच।
4: श्रोते हो, ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो। श्रोते हो, घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही। घर असावे घरा सारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती। या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य खेळूनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती। कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात, पण मूळ मात्र एकच राहतं। आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो, तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते। ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातली असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता, या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो। आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं, जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल। याविषयी बोलताना बाल समुपदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
5: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असे ना, त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो। कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक, नकळत मूल निरीक्षणातून पालकांची जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत, त्याचं अनुकरण करत असतात। आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि विश्वासाचं असेल ना, तर तेवढं मूल आत्मविश्वासू बनतं किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं। त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी ना मुलांशी रोज प्रेमानं, विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे, त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं। दुसरं, त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे। आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे, पालकांकडे वेळच नाही आहे, पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे, कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं। बाकी सोशल मीडिया, मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होतं, त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यामध्ये काही फार तफावत नाही आहे। तफावत मेनली आपल्याला कुठे दिसते माहितीये का, जेव्हा हे मूल शहरात येतं शिक्षणासाठी म्हणा किंवा हायर लर्निंगसाठी, जेव्हा मुलं ही शिफ्ट होतात ग्रामीण भागाकडून शहराकडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण, त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं। त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते। दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी, सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार। पण जर हे नाही मिळालं तर काय, तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते किंवा मग फेल्यू येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, अशी आम्ही बरीच केसेस बघतो। पण मला असं वाटतं यशाचं ओझं तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्ल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता.

0: तर या गोष्टी तुम्हाला कळतील आणि हाताळता नाही आल्या तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील, तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावगं नाही. आणि आपल्याला आता लक्षात येतं की टीनेजमध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा सुसायडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तऱ्हेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना, तर मुलं तुमच्यासमोर ओपन अप होतात. त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील, ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्यासमोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालकधर्म काय, तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
1: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोतेहो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही कुटुंब संस्थेबद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एम ए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका जोशी म्हणाली,
2: दिवसभर तर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात, त्यामुळे संवाद वाढतो आणि एकमेकांना समजून घेणं सोपं होतं. आई बाबांशी बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो, कधी कामाबद्दल चर्चा होते, नाहीतर नुसती मजा मस्ती होतं. पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
1: कुटुंबाव्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
3: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, पण जर त्याऐवजी जर आपण देशाच्या जर प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि एकमेकांमधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईलवरून ऑनलाईन वस्तू मागवतो, म्हणजे आजकाल ऑनलाईनचं फॅट जरा जास्त आहे लोकांमध्ये. पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथं वस्तू विकत घेतली तर फक्त वस्तू विकत नाही घेत आहे तर आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो, म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद अजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपलं नातं घट्ट होतं. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
1: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय,
4: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथिंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप असे गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा वास घेऊन

0: मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झाली आहे, ते ऐकून तिलाही बरं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईल पेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात. आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
1: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते, तेव्हा ती म्हणाली,
2: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते. मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले

0: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते, तेव्हा ती म्हणाली,
1: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली, म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो, ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते. मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
0: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
2: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच. परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदारोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचा भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीन पेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो हे खरं. म्हणजे मुलांना कळत नाही, मुलांना स्क्रीन मोबाईल टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो, परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात हे आपण पिढ्याने पिढ्या पाहत आलेलो आहोत. आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील. आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो. तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.
0: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे. आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या, कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, प्रज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादरकर्ते सुजीत बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
3: आणि श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण 102.7 MHz वर. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्यासाठी खास कार्यक्रम सादर करणारी कोल्हापूर आकाशवाणी. माहिती आणि मनोरंजनाचा खजिना सदैव आपल्यासाठी खुला ठेवते, म्हणून तर आपण ट्यून करता 102.7 MHz अर्थात आकाशवाणी कोल्हापूर. ऐकत रहा कोल्हापूर आकाशवाणीचे कार्यक्रम.
5: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: पहिले प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
0: फोन 940-440-8000।
2: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी।
3: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी।
2: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी, थंडगार मस्त मजेदार,
3: सर्वत्र उपलब्ध। कोल्हापूरची स्फूर्ती।
4: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे विनायक कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
5: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने,
6: वा फसला। अनोख्यापासून बचाव करा।
7: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा।

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी सा

0: श्रुते हो, आज लाभला सूर आनंदाचा, रस आनंदाचा जीवनी आला. हे गीत होतं अच्युत पंडित यांचं, संगीतकार दत्ता दिघे आणि स्वर होता रवींद्र साठे यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 वाजत आहेत.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे विनायक कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. नमस्कार श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये विनायक कुलकर्णी सर आलेले आहेत. ते ज्येष्ठ व्यक्तींच्यासाठी गेली 15 वर्ष कार्य करतायत, तर त्यांच्या या अनुभवाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम कुलकर्णी सर, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: ज्येष्ठांसाठी काहीतरी काम करावं ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली?
1: मी साधारण बँक ऑफ इंडियातून 2011 साली रिटायर झालो.
0: बर.
1: माझी दोन्ही मुलं, म्हणजे त्यांचं लग्न झालेलं होतं नोकरीला असतानाच, आणि माझी दोन्ही मुलं त्यावेळी बाहेर होती. म्हणजे माझा मुलगा परदेशातच होता, आणखीन मुलगी माझी पण आयटी इंजिनियर असल्यामुळे ती पुण्यामध्ये सेटल होती. आणि मग मी त्यावेळेला नोकरीत असतानाच असं ठरवलं की जी लोक मुलं म्हणजे बाहेरगावी परदेशात आहेत किंवा परगावी आहेत नोकरीनिमित्त, आणि जे पालक त्यांचे आपल्या घरी राहतात म्हणजे आपल्या गावी, तर त्या पालकांची अशी मानसिक तयारी नसते की आपण मुलांच्या जवळ परमनंट जाऊन राहावं.
0: बरोबर.
1: आणि मग त्यामुळे ते स्वतःच्या घराशी अटॅच असतात.
0: अगदी.
1: आणि मग अशा त्यावेळी ते आपल्या बंगल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्येच राहतात.
0: बरोबर.
1: आणि मग त्यांना ज्या काही समस्या ओढवतील किंवा होतील त्याचा मी अभ्यास केला.
0: बर.
1: आणि मग मी ठरवलं की आपण यावर काम करायचं. त्यांना बऱ्याचशा अडचणी येतात, बऱ्याचशा समस्या असू शकतात, आणि मग त्यावर सोडवण्यासाठी मी काम करायचं ठरवलं.
0: बर. आता समस्यांचा विषय निघालाच आहे, तर साधारण काय समस्या असतात?
1: आता ज्येष्ठ नागरिक

0: आपले मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये एकटेच असतात, म्हणजे आई वडील किंवा काही वेळा समजा पत्नी पुढे निवर्तली असेल गेली असेल तर वडील एकटे राहतात किंवा त्याची आई एकटीच राहते आणि मग त्यांचे नातेवाईक असतात पण आता सिटीमध्ये वगैरे ते लांब लांब राहतात तर पटकन कोणाला बोलवता येत नाही. मग अशा वेळी समजा त्यांची काही शारीरिक व्याधी असतील, काही ज्येष्ठ नागरिकांना चालायचा प्रॉब्लेम असतो किंवा पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असतं,
1: बरोबर,
0: मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना घरामध्ये सगळ्या सुविधा आहेत पण सांगायला कोण नाही की माझं एखादं बाहेरचं. साधं उदाहरण म्हणजे एखादे बँकेतले पैसे पासबुक जरी भरून आणायचं असेल,
1: बरोबर,
0: किंवा लाईटचं बिल भरायचं असेल किंवा साधं ओपीडी मध्ये जाऊन यायचं आहे दवाखान्यामध्ये, मग त्यांना रिक्षा सुद्धा बोलवायला कोण नसतं.
1: खरंय.
0: आणि फोनवरनं काय पटकन अशा गोष्टी होत नाही,
1: बरोबर.
0: तर त्या मी विचार करून आम्ही ठरवलं की आपण एक केंद्र सुरू करायचं.
1: बर.
0: आणि मग माझ्या आई वडिलांच्या नावानं मी उमाशंकर सेवा केंद्र, ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र सुरू केलं आणि त्या माध्यमातून मी काम करायला सुरुवात केली. अजून समस्या म्हणजे एकटेपणा राहावं लागतं रात्री, समजा आई वडील एकटे असले घरात आणि अचानक काहीतरी त्यांना फेलचा प्रॉब्लेम झाला किंवा एखाद्याच्या छाती दुखायला लागलं तर त्यांना पटकन कुणाला बोलवायचं किंवा दवाखान्यात जर जायचं झालं तर कुणाला सांगायचं, दवाखाना जवळच असेल असं नाही,
1: बरोबर,
0: अशा त्यांना गाडीची व्यवस्था करून देणे किंवा त्यांना पटकन फोन आला तर दवाखान्यात ऍडमिट करणे, असं ही सुद्धा गरज आहे.
1: बरोबर.
0: आजची मुख्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक बरेचसे एकटे एकटे असतात तर त्यांना संपूर्ण घरामध्ये राहताना आपण एकटेपणा जाणवतो, मानसिक त्यांना स्ट्रेस येतो, मग अशा वेळी त्यांना स्ट्रेसमुळे काही बीपी वाढण्याची शक्यता आहे, शुगर वाढण्याची शक्यता आहे आणि मग त्यांना तो एकटेपणा जाणवून देण्यासाठी त्यांना इतर लोकांच्या मध्ये त्यांनी थोडंसं मिसळलं पाहिजे आणि बाहेर पडलं पाहिजे. मग त्या दृष्टीनं असे जे समवयस्क लोक आहेत त्यांना एकत्र आणून जर आपण काही उपक्रम राबवले, उदाहरणार्थ आपण एखादा गेट टुगेदर घेतला अशा लोकांचं की जे एकटेकटेच आहेत,
1: बरोबर,
0: तर त्यांचा तो स्ट्रेस जाऊ शकतो.
1: म्हणजे थोडक्यात आपण सांगू शकतो असं की एकतर खूप वर्ष ही लोक कामामध्ये असतात त्यामुळे काम नाही हे सुद्धा त्यांच्यासाठी थोडस नकारात्मक भावना त्यामुळे येऊ शकते असंही होतं, किंवा कुठेतरी मनामध्ये हेही असतं की आपण एकटे आहोत मग आता आपण कुणावरती ओझ होतोय का वगैरे अशा काही मानसिक गोष्टी सुद्धा त्यांच्यामध्ये येऊ शकतात, त्यामुळे थोडस मानसिक आरोग्य हे सुद्धा.
0: काही ज्येष्ठ नागरिक काही उघडपणे आपल्या मुलांना सांगू पण शकत नाहीत, ते सेटल झालेले असतात, त्यांचा त्यांची काळजी त्यांना आपल्या मुलांची असते.
1: बरोबर.
0: अशा वेळेला काही वेळा आई वडील विचार करतात की त्यांचं ते त्यांच्या संसारात सुखी आहेत,
1: बरोबर,
0: तर आपलं रडगाणं कुठे त्यांच्या पुढे गायचं किंवा आपल्या अडचणी कुठे सांगायचं आणि त्यामुळे त्यांचं लाईफ डिस्टर्ब व्हायला नको, कारण मुलं पटकन मग आपलं जॉब सोडून इकडे येतात किंवा त्यांना काळजी वाटते आपल्या आई वडिलांची, मग अशा वेळी ते काय करतात की लोकल इथं जर त्यांच्या आपल्या आपण समस्या सोडवू शकलो किंवा इथल्याच एखाद्या ते सांगू शकले तर इथल्या इथं पटकन सुटण्यासारख्या समस्या असतात, मग त्यावेळी ते आपल्याला जर असं आमच्यासारखं केंद्र असेल तर ते आम्हाला फोन करून घरी बोलवतात,
1: बरोबर,
0: किंवा आम्हाला सांगतात ते समस्या, किंवा असं एक आमचा रुटीन आहे की आम्ही रोज संध्याकाळी कुठले जे एकटे एकटे लोक आहेत त्यांना जाऊन मी भेटतो, त्यांच्याशी एक तासभर गप्पा मारतो, मग त्यातून आपल्याला समजते की त्यांना काय अडचण आहे,
1: बरोबर.
0: आणि मुख्य म्हणजे बोलायला कोण नसतं, म्हणजे हल्ली कसं झालंय सगळ्या गोष्टी आहेत पण बोलायला कोण नाही, सगळीकडे हल्ली ही नवीन मुलं आपापल्या उद्योगात लागलेले
1: आणि त्यांचं आयुष्य खूप व्यस्त झालंय,
0: त्यांचं व्यस्त आहे आणि त्यांना त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत,
1: बरोबर,
0: किंवा त्यांचा सुद्धा त्यांच्या कामात स्ट्रेस असतो,
1: बरोबर. आपण साधारण आयुष्याचे तीन टप्पे समजत असतो की एक बालवय असतं, मधलं तारुण्य आणि नंतर हे वृद्धापकाळ किंवा ज्येष्ठत्व. खर तर ज्येष्ठ व्यक्ती आपण असं म्हणूयात की त्यांनी पूर्ण आयुष्यभर नोकरी केलेली असते, आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं सुद्धा बऱ्याच जणांना वाटू शकतं की झालंय आता सगळं आता कशाला प्रॉब्लेम आहे, पण त्यांना सुद्धा ह्या काही समस्या असू शकतात हे आता आपल्या लक्षात येतं.
0: आणि आता कसं झालेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य पण वाढलेलं आहे, हल्ली सगळ्या सुविधा आहेत, म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज आहेत किंवा त्यामुळे आयुष्य वाढलेलं आहे आणि मग ज्यावेळी मनुष्य रिटायर होतो त्यावेळी पूर्ण तो अगदी शारीरिकदृष्ट्या त्याचं चांगलं असते, आरोग्य चांगलं असतं, त्याच्याकडे सफिशियंट पैसा असतो किंवा त्याची मुलं सेटल झाली असतात, मग त्यावेळेला त्याचं जे आयुष्य आहे ते त्याला त्याच्यासाठी जगण्यासाठी तो वाव देऊ शकतो किंवा वेळ देऊ शकतो. मग अशावेळी अशा ज्येष्ठ नागरिकांनी आपल्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणजे मी मुलांच्यावर अवलंबून नाही आणि आज मी व्यवस्थित आहे,
1: बरोबर,
0: तर माझे जे राहिलेले 22 वर्ष आहेत ते मी आनंदात कशी घालवीन किंवा मी माझ्या मिसेस बरोबर पुढचं आयुष्य कसं सुखानं राहू शकेन, यासाठी त्यांना मग पर्यटन आहे किंवा त्यांना वेगळं,
1: याविषयीच मी आता तुम्हाला विचारणार होते की याला पर्याय आपण त्यांना काय देऊ शकतो.
0: हा, तर ह्याला पर्याय असे आहेत की नोकरीमध्ये असल्यामुळे ते पूर्ण बिझी असतात,
1: बरोबर,
0: आणि मग नोकरीमध्ये असताना त्यांच्या काही हाऊस राहिलेले असतील, कोणाला काही हॉबीज असतात, समजा कोणाला गायन गायचं असतं किंवा कोणाला खेळायचं असतं किंवा कोणाला पर्यटन करायचं.

0: करायचं राहिलेलं असतं, त्या नोकरीच्या काळात ते वेळ देऊ शकलेलं असतं. मग आता त्यांच्याकडे वेळ बऱ्यापैकी असतो, पैशाचा काही प्रॉब्लेम नसतो, आपले प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे किंवा पेन्शन असते,
1: आणि बऱ्यापैकी आत्ताची जी रिटायर्ड झालेली पिढी आहे ती व्यवस्थित आर्थिक दृष्ट्या
0: इकॉनॉमिकली सेटल्ड आहेत, त्या आर्थिक दृष्ट्या त्यांच्याकडे सुबत्तता आहे. मग आता जर आपल्याकडे सगळ्या व्यवस्थित, आपलं आरोग्य चांगलं आहे, आपल्याकडे पैसा चांगला आहे, तर मग आपण त्याचा विनियोग आपल्या स्वतःसाठी केला पाहिजे.
1: अगदी.
0: आणि मग तो स्वतःच स्वतः त्यांनी त्याचे मार्ग शोधले पाहिजेत. म्हणजे आपल्याला समवयस्क लोकांच्या बरोबर आपण पर्यटनाला जाणं, किंवा आपल्याला एखादी नाटक सिनेमा आपल्या आवडीचं एकत्र बघणं,
1: बरोबर,
0: किंवा काही तुम्हाला कोणाला अभिनय करायची राहिलेला असतो तर आपण त्या दृष्टीने एखादं छोट्याशा नाटकामध्ये आपण काम करावं, किंवा गायनाच्या क्लासला जावं, किंवा आता कराओके निघालेला आहे ह्याच्या क्लासला जाऊ शकतात, की जेणेकरून ते आपला वेळ आनंदात घालवू शकतात.
1: अगदी.
0: आणि म्हणजे माझ्या वेळी असं होतं आणि आता नाही असं म्हणून चालणार नाही, की माझ्या वेळेला तसं होतं पण तो काळ गेलेला आहे आता.
1: बरोबर.
0: आणि आता आहे या काळाशी त्यांनी जुळवून घेऊन आपल्याला आहे या काळामध्ये आपलं आयुष्य कसं आनंदी करता येईल, किंवा आहे या मुलांच्याशी आपण जर एक जुळवून घेतलं,
1: बरोबर,
0: किंवा माझंच खरं किंवा माझ्याच काळी असं होतं हे लोकांना सुद्धा हल्ली सांगून चालत
1: नाही,
0: किंवा मुलं म्हणतात की तुमच्या वेळी तसं होतं तो काळ तसा होता, पण आता ह्या गोष्टीत त्यांनी पण जर आपण समजून घेतलं पालकांनी किंवा आई वडिलांनी तर त्यांनाही ते सोयीचं जातं. आणि मग मुलं पण म्हणतात आपल्या आमचे आई वडील समजूतदार आहेत, आम्हाला समजून घेतात, त्यामुळे आम्हाला काही आमच्या आई वडिलांची पण काळजी नाही,
1: बरोबर,
0: त्यामुळे तिकडेही ते बिनधास्त राहू शकतात नोकरीच्या.
1: म्हणजे असं आपण म्हणूयात की या वयामध्ये खरं तर वृद्धांनी किंवा या निवृत्त लोकांनी सुद्धा आपले आपले पर्याय तर शोधले पाहिजेतच, पण त्याचबरोबर काही वेळेला त्यांना सुद्धा समुपदेशनाची
0: गरज आहे.
1: जसं आपण मगाशी म्हटलं की कुठंतरी नकारात्मक भावना कमीपणाची भावना की माझा आता काही उपयोग नाही, मी काही कमवत नाही, अशा गोष्टी त्यांच्या मनामध्ये येऊ शकतात आणि काहीतरी वेगळं वळण घेऊ शकतात.
0: आणि माझा एक आणखीन एक अनुभव म्हणजे काही लोक आपण नोकरीच्या काळात असताना समजा जो आपण जे नोकरीच्या पदावर असतो तर ते लवकर विसरायला तयार
1: होत नाही,
0: आणि मग त्यामुळे त्यांनी थोडंसं आपण आता मी निवृत्त झालेलो आहे तर मी आता एक सर्वसामान्य मनुष्य की म्हणून मी राहणार, आणि मग त्यामुळे मग त्यांना त्रास होत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मी
1: हे स्वीकारणं सुद्धा गरजेचं आहे.
0: आणि मी हे काम कसं करू, किंवा मी एखाद्या माणसाकडे आपण कसं जाऊ, तो माझ्यापेक्षा खालच्या पदावर होता, तर हे थोडस विसरून आपण सगळे आता एक आहोत म्हणजे रिटायरमेंट नंतर, आणि मग एकमेकाच्यात मिसळणं, त्यांच्यावर फिरायला जाणं असं म्हटलं तर आपल्याला पण,
1: आणि कुणीतरी पुढाकार घेऊन आपणही असे ग्रुप करायला हरकत नाहीये,
0: आणि अशा ग्रुप मधूनच शिकायला मिळतं किंवा एकटेपणा बाजूला जाऊ शकतो,
1: किंवा आपल्यासारखे अजूनही
0: आहेत हे त्यांना समजतं.
1: बरोबर.
0: आणि मुख्य म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये गेल्याशिवाय त्यांच्या समस्या काय आहेत आणि आपल्या समस्या, म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्यासारखे हे पण ह्यांनाही समस्या, मग ते त्याच्यावर काही लोकांना आपल्याला स्वतःला माहित नसलेले सोल्युशन दुसरे सांगू शकतात.
1: बरोबर.
0: म्हणजे ग्रुपमध्ये डिस्कशन करतात आणि मग त्यावेळेला ते त्यांच्या समस्या सोडवायला त्यांना खूप इझी जातं.
1: अगदी अगदी.
0: आणि मुख्य म्हणजे चर्चा आणि मुला लोकांच्याशी संवाद, आपल्या समवयस्क लोकांशी संवाद साधल्यामुळे एकमेकांचे जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत ते इझिली सुटतात.
1: नक्कीच. म्हणजे वयोमानानुसार आपण जसं सांगत असतो की प्रत्येक गोष्टीचा परिस्थितीचा स्वीकार करणं यानं जास्त आयुष्य आनंदित.
0: आणि काही लोक सांगत नाहीत, एकटेपणातच त्यांना आनंद वाटतो.
1: बरोबर.
0: पण माझं म्हणणं आहे तुम्ही एकटेपणा आहेच, पण तरी सुद्धा तुम्ही चार लोकांमध्ये मिक्स व्हा.
1: बरोबर.
0: त्याचा फायदा असा की आपल्याला शिकायला बरंचसं मिळतं.
1: बरोबर. मगाशी आपलं थोडंसं तरुण पिढी आणि ही पिढी याच्यातला आपला मगाशी विषय झाला, तर त्याविषयी थोडंसं काय सांगाल की दोन पिढ्या एकत्र बऱ्याच वेळेला हल्ली असंही असतं की एका ठिकाणी आई वडील एका ठिकाणी मुलं असतात, पण काही वेळेला एकत्र असतात, यावेळेला थोडेसे मतभेद असू शकतात, होतात, तर त्यासाठी ज्येष्ठांसाठी पण आणि नव्या पिढीसाठी पण तुम्ही काय सांगाल?
0: ज्येष्ठांसाठी कसं आहे, आता समजा आपण परदेशात गेलो आणि तिथं आपले सून मुलगा आपण त्यांच्याजवळ राहायला गेलो तर त्यांची लाईफस्टाईल तिथल्या पद्धतीनं ते वागत असतात.
1: बरोबर.
0: आणि आपण इथल्या पद्धतीनं म्हणजे ते बाजूला सारून परिस्थिती ऍक्सेप्ट करून ही मुलं ज्या समजा आता ते मॉडर्न असतील तर त्यांचं इथं हे गरजच आहे, म्हणजे असं राहण्याची गरजच आहे, किंवा त्यांचे थोडेसे लाईफस्टाईल म्हणजे त्यांना बाहेर हॉटेलमध्ये जेवणाची सवय असेल, आपले जे संस्कार आहेत ते तुम्ही राखा, पण अगदी बाबा तुम्ही त्या जुन्या पिढीला चिकटून करू नका, म्हणजे कारण ते ज्या त्या वेळेला ते करणं शक्य असतं, आमच्या वेळेला ते आम्हाला करणं शक्य होतं, किंवा आता समजा सण साजरे करणं, गणपती गौरी किंवा काही हळदी कुंकू वगैरे जे आपल्याकडे असतं ते आता आपल्याला भारतात शक्य आहे, पण समजा अमेरिकेत एखाद्याचा मुलगा राहत असेल तर तिथल्या पद्धतीने ते करू दे, म्हणजे त्यांना त्या अशी जर आपण मोकळी दिली तर त्यांनाही बरं वाटतं, त्यांनाही म्हणजे आपले आई वडील खरोखर किती ऍडजस्ट करतात,
1: समन्वय साधणं
0: आणि ऍडजस्टमेंट, ज्या जिथं जाऊ तिथं आपण थोडीशी आपण ऍडजस्टमेंट करायची जर आपली तयारी असेल तर दोघांनाही तिथं राहायला सोपं जातं.
1: बरोबर.
0: आणि मग जर आपण त्यांना जर सारखं प्रत्येक गोष्टीत विचारत बसलो, अडवत बसलो तर मग

0: पण वाटतं की आपले आई वडील येऊन आपल्याला उगाच अडचणच होते,
1: बरोबर,
0: तर ती आपली अडचण त्यांना होऊ नये. किंवा नातवंडांचं, तिथे गेल्यानंतर बाबा नातवंडांची चौकशी करणे, त्यांचा शाळेचा अभ्यासक्रम वेगळा असेल पण त्यांच्याशी आपल्याला ज्या काय जे शक्य आहे तेवढे खेळण्यासाठी वेळ द्यावा,
1: बरोबर,
0: नातवंडांच्याशी किंवा त्यांची चौकशी करावी. आणि मग असं केलं तर त्यांना नातवंडांना पण आजी आजोबांच्या बद्दल प्रेम निर्माण होतं,
1: बरोबर.
0: आणखीन एक माझं सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा आई वडिलांना सांगणं आहे की मुलाचं एकदा लग्न झालं किंवा मुलाला जर मुलगा झाला किंवा झालं तर थोडंसं आपण त्यांच्या संसारातून विरक्त झालं पाहिजे. म्हणजे काही मतं असतील तर ती त्यांच्यावर लादता कामा नये. किंवा आमच्या वेळी आम्ही मुलांना अशी अशी औषधं देत होतो की आम्ही मुलांना असे ट्रीटमेंट देत होतो आणि तुम्ही पण तसंच द्या असं न करता त्यांना त्यांच्या पद्धतीने ते आपल्या मुलांना वाढवू दे,
1: बरोबर,
0: किंवा त्यांच्या पद्धतीने ते मुलांना शिक्षण देऊ दे, त्यांच्या पद्धतीने ते मुलांच्यावर संस्कार करू दे. फक्त ते आपल्या जुन्या पद्धतीला एकदम पूर्ण सोडून नाही, एवढी फक्त आपण काळजी घ्यायची. आणि सल्ले सुद्धा आपण निष्कारण प्रत्येक गोष्टीत सुनबाईना किंवा मुलांना सांगताना बाबा तू आज स्वयंपाक असा करू नकोस, हीच भाजी का केलीस असं न म्हणता,
1: बरोबर,
0: त्यांनी जे केलेलं आहे ते आपण ऍक्सेप्ट करावं, आनंदानं स्वीकार करावा आणि त्यांच्या काही असलं तरी आपण त्यांचं कौतुक करावं,
1: बरोबर.
0: मुख्य म्हणजे कसंही झालं तरी जर आपण जर सासूबाईनी सुनबाईना म्हटलं की स्वयंपाक छान झालाय तर थोडंसं त्यांना बरं वाटतं की, आणि इंटरफेरन्स करू नये. म्हणजे त्यांचं काय चाललंय तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांना जगू द्यावं. उलट आपण म्हटलं पाहिजे की आता आम्हाला वेळ आहे तुम्ही जाऊन फिरून या. सगळ्या बाबतीत आपण मुलांना स्वातंत्र्य दिलं तर त्यांनाही आपली अडचण होत नाही,
1: नक्कीच.
0: आणि मग त्यांनाही वाटतं की आपल्या आई वडील वर्षातून 2 महिने तरी आपल्याकडे
1: यावेत. हेही दुसऱ्या बाजून सुद्धा तेवढं,
0: आणि मुलांच्या बाबतीत पण तसंच आहे की काही ठिकाणी असं पण असतं की मुलगा सून एकदम मॉडर्न असतात आणि त्यांना वाटते आपले आई वडील जुन्या पद्धतीचे आहेत किंवा ते आपले एकदम सोडू शकत नाहीत ना,
1: बरोबर.
0: कारण संपूर्ण 50-60 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे किंवा पद्धतीप्रमाणे गेलेलं असतं आणि त्यांना जर एकदम मॉडर्न स्टाईल करा म्हटलं तर त्यांना सुद्धा ते तयार होणार नाही. त्यामुळे मुलांनी सुद्धा किंवा सुनांनी सुद्धा आपल्या सासूबाईंना समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या काळामध्ये जे आहे ते त्या राहू देत, म्हणजे आपल्याला फक्त त्यांचा डिस्टर्ब होणार नाही किंवा आपल्या संसारात ते इंटरफेअर करत नाहीत. एवढं जरी झालं तरी बरंच त्या आपलं म्हणजे जो संसार आहे किंवा त्यांचं जे लाईफ आहे ते सुरळीत होऊ शकतं, आनंदी होऊ शकतं. आणि खरं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती अशीच आहे,
1: बरोबर.
0: कारण आता कोण एकत्र राहतच नाहीत, पण राहिले तरी 2-4 महिन्यासाठी आई वडील येणारे असतात,
1: बरोबर.
0: कायमचे काय राहणार त्यांना पण माहित असतं की हे आपल्याजवळ कायम राहणार
1: नाही. या पिढीनं हे स्वीकारलं
0: पाहिजे
1: की आता नाही बाबा मुलं त्यांच्या करिअरसाठी वेगळी राहत आहेत. आपण हे जर जुन्या पिढीनं स्वीकारलं तर नव्या पिढीनं सुद्धा कधीतरी
0: नव्या पिढीने पण त्या पद्धतीने केलं पाहिजे.
1: मुळात असं आपण म्हणूयात की दोन पिढ्यांमध्ये संवाद महत्वाचा आहे. दोघांनीही समोरासमोर बसून जर काही मध्य काढला तर ते नक्की पटू शकतं.
0: आणि मुख्य म्हणजे काही अडचण असली तर एकमेकांना स्पष्ट सांगावं,
1: अगदी,
0: की न बोलल्यामुळं किंवा संवादामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात,
1: बरोबर.
0: समजा मुलांनी सुद्धा वाटलं की सांगितलं की आई वडिलांना बाबा आमच्या इथं हे चालत नाही आणि तुम्ही टाळा तर ते टाळू शकतात, कारण त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे,
1: बरोबर. आपल्याला नाती टिकवून ठेवायची आहे
0: तर मग दोघांनी
1: सुवर्ण मध्य काढणं हे जास्त महत्वाचं आहे दोघांच्याही दृष्टीने.
0: आणि तसं ते काही अवघड नाहीये, म्हणजे जर करायचं म्हटलं आणि समंजस हल्ली सुशिक्षित आई वडील असतात, मुलं सुशिक्षित असतात.
1: तुम्ही गेली 15 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय तर थोडेसे तुमचे अनुभव आम्हाला सांगा ना की कशा प्रकारच्या व्यक्ती तुमच्याकडे येतात किंवा तुम्ही कशा पद्धतीनं त्याच्यावर सोल्युशन्स काढता.
0: तर ज्येष्ठ नागरिकांनी मुख्य म्हणजे आपण एकटे राहतो त्यावेळी काय समजा आपण आजारी पडलो किंवा काय झालो तर आपल्याला पाहण्यासाठी त्यांची जर मुलं लांब असते तर इथल्या एखाद्या गरीब किंवा होतकरू मुलाला समजा दत्तक घेतलं किंवा त्याची आपण शिक्षणाची जर व्यवस्था केली. आपली मुलं आता जवळ नाही आहेत किंवा काही लोकांना मुलंच नाही आहेत,
1: बरं,
0: तर अशा वेळी त्यांनी जर त्या मुलासाठी जर खर्च केला किंवा त्याचं शिक्षण केलं म्हणजे थोडक्यात त्याला दत्तक घेणे. तुम्ही नावावर दत्तकपत्र करू नका की जेणेकरून तो ज्या वेळेला तुम्ही आजारी पडाल किंवा तुम्ही एकटे असाल त्यावेळी तो पटकन हाक मारल्यावर तुमच्या येईल,
1: बरोबर,
0: तुम्हाला मदत करेल. आणि मला तर असं एक काही म्हणजे माझ्या अनुभव आहे, म्हणजे मला एक आलेला उदाहरण की एक जोडी होती म्हणजे डॉक्टर आणि त्यांची मिसेस, तर ते आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात होते आणि मग ते अचानक दोघंही आजारी पडले, म्हणजे दोघंही ऑपरेशन त्यांचं पायाचं गुडघ्याचं झालं होतं आणि ते काहीच करू शकत नव्हते. त्यांच्याकडे पैसे बँकेत शिल्लक होते, सोने वगैरे होतं, पण त्यांनी ते कुणाच्याच नावानं केलं नाही, त्यांना मुलं बाळं पण नव्हती, त्यांच्या पुतण्यावर पण त्यांचा विश्वास नाही किंवा नातेवाईकांच्या, ते धर केअर सेंटरमध्ये ऍडमिट व्हायला तयार नाहीत आणि घरामध्येच ते पडून राहिले. म्हणजे त्यांनी इतके असहाय्य झाले की ते दोघंही घरामधून बाहेर पडू शकत नव्हते. मला त्यांच्या शेजाऱ्यांचा फोन आला आणि तर मी त्यांना पटवून कन्व्हिन्स करून काउन्सिलिंग केलं त्यांचं आणि जे काही तुमचं उरलेलं आयुष्य आहे तुम्ही तिथं व्यवस्थित

0: राहू शकाल. मग तिथं त्यांना आम्ही ऍडमिट केलं त्यांच्या नातेवाईकांना घेऊन वगैरे. नंतर तिथे दोन चार महिने राहिले पण त्यांचा विश्वास नाही कुणावर, आपल्या नातेवाईकांना त्यांनी काहीही सांगितलं नाही. नंतर पैसे असून सुद्धा खर्च करायला तयार नव्हते, प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागायचे. नंतर सोनं वगैरे होती, दागिने सुद्धा माझ्या जवळ आणून ठेवा तिथं केअर सेंटरमध्ये, म्हणजे कुणावर विश्वास नाही. किंवा बँकेत जे पैसे आहेत ते सुद्धा ते माझ्या
1: उघड असतं ना,
0: माझ्याच सहीनं काढले पाहिजेत. आणि नंतर मग ते मी इथं नसताना ते एक्सपायर झाले.
1: बर.
0: आणि मग त्यांनी काही लिव्हिंग डीड केलेलं नव्हतं किंवा डीड केलेलं नव्हतं, मृत्यूपत्र केलेलं नव्हतं. मग त्यामुळे ते त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती द्यायची कोणाला?
1: खरं.
0: मग त्यांचे सगळे नातेवाईक मग आता आपापसात हे काढले, कोणाला द्यायचं म्हणजे मुलं नसल्यामुळे, किंवा जरी मुलं असली तरी सुद्धा मुलांच्या मध्ये किंवा मुलींच्या मध्ये नंतर तनाव निर्माण होणे किंवा
1: रिलेशन. तुम्हाला तेच विचारणार होते की या बाबतीत तुम्ही ज्येष्ठांना काय मार्गदर्शन कराल?
0: तर मी आता कसं सांगतो, आपल्याला आज ना उद्या आपण हे जग सोडून जाणार आहोत, तर त्याचा विचार करून आपण जिवंत आहे तोपर्यंत आपण सगळी प्रॉपर्टी आपल्याकडेच ठेवावी. की मी कधीही म्हणणार नाही की तुमचं राहतं घर किंवा तुमची प्रॉपर्टी मुलांच्या नावानं करा. समजा आपण आजारी राहिलो पडलो तरी आपल्याला दवाखान्याचा खर्च त्यातून भागला पाहिजे. समजा मुलांना नाही करता करता येणं शक्य नसेल तर आपल्या जे काय थोडीफार शिल्लक आहे त्यातून आपला खर्च करता आला पाहिजे. आणि आपल्या घरात आपण शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. पण समजा आपण उद्या अचानक गेलो तर आपल्या मुलांना सुद्धा त्याचं सोपं पद्धत करून ठेवण्यासाठी म्हणजे मृत्यूपत्र, मृत्यूपत्रामध्ये जर आपण व्यवस्थित लिहून ठेवलं की कुठली प्रॉपर्टी कोणाला द्यायची आणि ते एका ठिकाणी आपल्या कस्टडीमध्ये ठेवावं, त्याच्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या घ्याव्यात. नंतर आपल्याला त्यासाठी एक मेडिकल, आपण मेडिकली फिट आहोत असं आपल्या फॅमिली डॉक्टरचं सर्टिफिकेट घ्यावं, कारण ते घ्यावं म्हणजे की कुणी म्हणू नये
1: दबाव आणलाय आणखी काही गोष्टी झाल्या.
0: तर असं जर आपण मृत्यूपत्र करून ठेवलं तर त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम जे ते वाचतात. कारण मी असं ऐकलंय की नंतर मृत्यूपत्र न केल्यामुळे भाऊ बहिणी एकमेकांच्या पासून इतके ते दुरावले की एकमेकाकडे जायला सुद्धा ते तयार नाही, म्हणजे त्यांच्या त्यांच्यात वाद निर्माण झाले कोणाला काय द्यायचं किंवा भावभावात वाद निर्माण होता. म्हणजे असं करावं की त्यांनी माझ्या मृत्यूनंतर जे काही माझं प्रॉपर्टी आहे ती मी माझा मुलगा किंवा मुलगी ह्या दोघांना मी अशा अशा पद्धतीने देऊ शकतो किंवा द्यायची माझी इच्छा आहे आणि मी आहे तोपर्यंत त्याचा त्यांचाच अधिकार राहील.
1: बरोबर. म्हणजे हा जर क्लॉज टाकला
0: तर मग प्रॉब्लेम येत नाहीत.
1: बरोबर.
0: आणि मुख्य म्हणजे नंतर जे काही भावा बहिणीमध्ये किंवा जे क्रायसिस होतात तर ते फॅमिलीमधले क्रॅशेस आपण टाळू शकतो.
1: बरोबर.
0: आणि हल्ली मृत्यूपत्रासाठी काय खास वकील द्यावा लागतो असं काही नाही, नोटरीकडे जाऊन सुद्धा आपण मृत्यूपत्र करू शकतो. नंतर त्याच्या दोन तीन कॉपीज आपल्या एखाद्या फॅमिली डॉक्टरकडे ठेवावी, एखादी आपल्या सेफ कस्टडीत ठेवावी किंवा एखाद्या आपल्या जवळच्या नातेवाईकांच्याकडे किंवा मित्राकडे ठेवावी. आणि आता हल्ली आता नवीन एक लिव्हिंग डीड पण करायचं एक आता नवीन आलेला आहे, म्हणजे तो कायदा पास झालेला आहे. म्हणजे एखाद्या जर व्यक्तीला जर जिवंत असतानाच आपण समजा तो अनकॉन्शियस झाला किंवा तो आता अशा परिस्थिती आहे की त्याचे कुठलेही अवयव चालू राहत नाहीत किंवा हा पूर्ववत होणारच नाही आहे आणि त्याला खिचपत पडून आपलं आयुष्य जगावं लागतंय. म्हणजे असं झालेलं आहे की तुम्ही जिवंत असतानाच आपण कसं मरायचं किंवा आपण हे जग कसं सोडायचं ह्याचा आपण आधी लिहून ठेवू शकतो.
1: ओके.
0: आणि असं आपल्याला डीड करता येतं, त्याला लिव्हिंग डीड म्हणतात. म्हणजे मी आता पूर्ण माझ्या निकामी माझे सगळे अवयव झालेले आहेत, फक्त माझा मेंदू शाबूत आहे किंवा माझं शरीर शाबूत आहे, पण मला माझ्यावर आता पुढचा कुठलाही मेडिकलचा खर्च करून जर माझा फायदा होणार नसेल किंवा मी जर पूर्वीसारखा होणार नसेल तर ह्यावर अननेसेसरीली माझ्यावर मेडिकलचा खर्च करू नये असं आपण आपल्या डॉक्टरांना अथॉरिटी देऊ शकतो. आणि मग त्याला ते जे लिव्हिंग डेड आहे ना त्यामध्ये सुद्धा मालमत्तेबद्दल सुद्धा लिहू शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांना मला आणखीन एक महत्वाचं सांगायचं आहे की आपण केव्हा आजारी पडू हे आपण सांगू शकत नाही.
1: बरोबर.
0: आपण कोणत्याही क्षणी आजारी पडू शकतो आणि हल्ली आपल्याला मेडिकलचा जो खर्च आहे तो सर्वसाधारण लोकांना परवडण्यासारखा नसतो. किंवा आपण आपल्या औषधाचा खर्च आपल्या मुलांच्यावर पण आता ह्या वयात आपण टाकू नये.
1: बरोबर.
0: तर ह्यासाठी आता सरकारने एवढ्या चांगल्या सुविधा केलेल्या आहेत आणि मेडिक्लेम केलेला आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे आरोग्याचा विमा, तर हा जर आपण प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपण मेडिक्लेम केला तर आपण ज्यावेळी आजारी पडू त्यावेळी आपल्याला बिनधास्तपणे आपली मुलं सुद्धा जरी असतील तर ते हॉस्पिटलमध्ये चांगले ऍडमिट करू शकतील किंवा आपल्याला योग्य ते आपल्या औषधोपचार किंवा आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज मिळू शकतील आणि आपल्यावर उपचार होतील, जेणेकरून आपल्याला कुणालाही त्यावर आपण त्रास देणार नाही आणि त्यासाठी फारसा खर्च पण करावा लागत नाही. पण प्रत्येकानं मेडिक्लेम हा नक्की अगदी जरूर करावा.
1: बरोबर. मेडिक्लेम बरोबरच ज्या योजना आहेत त्या सगळ्या
0: सरकारी योजना सुद्धा आपल्या ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत त्या सुद्धा प्रत्येकानं समजून घ्याव्या.
1: बरोबर.
0: जसं आता एसटीची सुविधा आहे.
1: बरोबर. तुम्ही ज्येष्ठांसाठी जे केंद्र सुरू केलेलं आहे त्यामार्फत त्यांच्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले जातात त्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना.
0: समजा मुलगा आणि सून आणि सगळे एकत्र राहतात आणि आई वडील घरातून बाहेर पडू शकत नाहीत, पण एक दोन चार दिवस जर त्यांना कुठेतरी जायचं असेल

0: तर आई वडिलांच्यासाठी त्या मुलांना अडकून पडावं लागतं. तर अशा परिस्थितीत आता आपण अशी सुद्धा सुविधा केलेली आहे की त्या त्यांच्या आई वडिलांना आपण 2-4 दिवसासाठी ठेवून घेऊ, केअरटेकर आपण बिंदास्तपणे तुम्ही जावा, तुमच्या आई वडिलांची काळजी आमच्यावर सोपवा.
1: चांगला उपक्रम.
0: तर असा एक आपण त्यांच्यासाठी आपण हे सुरू केलं आहे. त्याशिवाय आता जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, बोलायलाच कोण नसतं, मित्रमैत्रिणी आहेत पण घरापासून लांब आहे, तर अशा वेळी आम्ही एक अभिरंगोळा केंद्र किंवा हॅपी होम म्हणून केलेला आहे की तुम्ही सकाळी 10 वाजता आम्ही त्यांनी आमच्याकडे यायचं. मग त्या एखाद्या एकदम 4-5 मैत्रिणी येऊ शकतात, 4-5 मित्र येऊ शकतात, तर त्यांना आम्ही सकाळी 10 वाजता त्यांना घेऊन येतो किंवा त्यांना आम्ही पिकअप करायची पण सोय आहे. मग आम्ही त्यांचा 1-2 तास त्यांचे विविध उपक्रम घेतो, म्हणजे त्यांच्या ओळखी करून घेणे, नंतर काही स्मरणशक्तीचे खेळ. अल्झायमर हा एक, जसा आपण विस्मरण म्हणतो, हा एक सगळ्यांना ह्या वयामध्ये रोग जडतच असतो, म्हणजे हळूहळू विस्मरण होतं, तर ते विस्मरण होऊ नये म्हणून थोडीशी आपल्या बुद्धीला चालना दिली पाहिजे. त्याच्याबरोबर आम्ही त्यांचे योगासनासारखे योगासनं घेतो, नंतर काही सूक्ष्म व्यायाम घेतो, नंतर त्यांना काही कुणाला गाणं म्हणायचं असेल तर तुम्ही गाणं म्हणा, कुणाला काही अभिनय करायचं असेल, एखादी नाट्य छटा करा, एखादा वाद्य वाजवा,
1: कुणाला
0: आणि मग त्यांना दुपारी जेवण वगैरे द्यायचं, नंतर त्यांना थोडीशी विश्रांती म्हणजे वामकुक्षीची पण सोय केली. मग नंतर दुपारी त्यांना साधारण फ्रेश झाल्यानंतर त्यांच्या अंताक्षरी किंवा संगीत खुर्ची असे थोडेसे खेळ घ्यायचे की जेणेकरून त्यात ते रमतात.
1: म्हणजे आपण असं म्हणूय की एक
0: रिफ्रेश आणि थोडस एक बालपणच आहे ना, म्हणजे आपण म्हणतो की वृद्धपण हे बालपण आहे, तर त्यांना त्यामध्ये त्यांना गेल्यामुळे त्यांना बरं वाटतं आणि मग त्या ह्या ह्याच्यातून ते एकमेकांच्या ओळखी होतात. त्याशिवाय आमचे 1-डे ट्रीप आहेत, किंवा आम्ही असंही करतो की नातवंडांचे कार्यक्रम आपण ठेवायचे जेणेकरून नातवंडांना पण स्कोप द्यावा, किंवा आजी आजोबांच्या
1: दिवसात
0: आजी आजोबांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना कोणाला नातवंडांना गाणं म्हणायला लावायचं, कोणाला काही अभिनय करायला लावायचा, तबला वाजवायला लावायचा, असं करून ते नातवंडही खुश होतात आम्हाला आजी आजोबांच्या राहायला मिळालं दिवस. तर असे पण आमचे उपक्रम आहेत. आरोग्याविषयी पण लोकांना काही तज्ञांना बोलवतो, एखाद्या साहित्यिकाला बोलवून त्याचं एक पात्री प्रयोग किंवा एखादं कथाकथन असं पण आपण अरेंज करू शकतो. नंतर काही मोबाईलच्या बाबतीत, आता मोबाईल जसं आपण म्हणतो की मोबाईल सुद्धा प्रत्येकाला वापरायला येणं गरजेचं आहे,
1: बरोबर.
0: तर अशा वेळी ज्येष्ठ नागरिक घाबरतात,
1: बरोबर,
0: की आम्हाला स्मार्टफोन अजून आम्हाला वापरायला येत. तर कसं आहे की सोशल मीडिया जो काही आहे तो हल्ली आपल्याला फार आवश्यक आहे,
1: बरोबर.
0: किंवा आपल्याला तुम्हाला काय बाहेरच्या जगातलं जर शिकायचं असेल किंवा बाहेर काय चाललंय हे माहीत पाहिजे असेल तर सोशल मीडियाचा वापर आपण केलाच पाहिजे,
1: बरोबर.
0: आणि मग त्यासाठी सोशल मीडियावर जे काही आहे ते आता आपण, मी वयस्क झालोय किंवा मी म्हातारा झालोय आणि मला आता कुठे शिकायचं आहे असं नाही, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ते शिकून घेतलं पाहिजे. आणि
1: ते पण आम्ही शिकवलं जातं,
0: किंवा तुम्हाला रेल्वेचं रिझर्वेशन करायचं आहे तर ते तुमची मुलं जर नसतील तर तुमचं तुम्हाला करता आलं पाहिजे.
1: तर कुलकर्णी सर, हे वेगवेगळे उपक्रम तुमच्या मार्फत राबवले जात आहेत, तर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर त्यासाठी तुमचा फोन नंबर आम्हाला सांगा, कारण बरेच श्रोते ऐकतायत आपला हा कार्यक्रम.
0: तर आम्ही या उपक्रमाला एक शाळा आनंदाची असं पण नाव दिलेलं आहे. तर माझं नाव विनायक कुलकर्णी आणि माझा फोन नंबर आहे 94-220-34-500.
1: 94-220-34-500. 9-4-2-2-0-3-4-5-0-0. तर श्रोते हो, या उपक्रमामध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही अवश्य या फोन नंबरवरती संपर्क साधू शकता. तर विनायक कुलकर्णी सर, तुम्ही ज्येष्ठांसाठी खूप चांगलं काम करताय. तर जाता जाता आपल्या या श्रोत्यांना, जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा असं मी म्हणते की आता थोड्या दिवसांनी ते रिटायर्ड होणार आहेत किंवा या वाटेनं जाणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: मी ज्येष्ठ नागरिक जे आता होणार आहेत किंवा जे सध्या नोकरीमध्ये आहेत आणि आज न उद्या ते रिटायर होणार आहेत, तर त्यांना मी असं सांगेन की तुम्ही रिटायर झाला म्हणजे तुम्ही आयुष्यातून रिटायर झाला नाही,
1: बरोबर.
0: अजून तुमच्याकडे चांगलं शरीर आहे, आरोग्य आहे, तुमच्याकडे पुरेसा पैसा आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे, पेन्शन आहे, तर तुम्ही तुमच्यासाठी जगा. नंतर तुम्ही आयुष्यामध्ये आनंद मिळवायचा असेल तर तुम्हाला मित्रमैत्रिणी यांच्या समवेत राहिलं पाहिजे, निरनिराळ्या ग्रुपमध्ये तुम्ही जाऊन राहिलं पाहिजे आणि ज्येष्ठांच्यासाठी जे वेगवेगळे उपक्रम असतात त्यामध्ये तुम्ही सामील झालं पाहिजे,
1: बरोबर.
0: नंतर विविध आपल्याला करमणुकीचे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात त्याला हजर राहिलं पाहिजे. नंतर काही ठिकाणी आपल्या मित्रांच्या सोबत आपण सहली केल्या पाहिजेत, मित्रांच्या सोबत आपण गॅदरिंग केले पाहिजे आणि एकमेकाकडे जाणं ठेवलं पाहिजे. प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय असेना, जर आपल्याला प्रत्यक्ष शक्य नसेल त्याच्याशी तुम्ही संपर्क साधा फोनवर,
1: बरोबर.
0: आणि आपण एकटेपणा कधी स्वतःला जाणवून देऊ नका, भासू देऊ नका. आपल्या आजूबाजूचं जग आहे किंवा जे लोक त्यांच्याशी मिसळून

0: रहा, त्यांच्यामध्येच रहा, जेणेकरून
1: संवाद
0: साधा आणि कम्युनिकेशन हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्या घरातल्या लोकांच्याशी सुद्धा तुम्ही मोकळेपणानं बोला, आनंदानं रहा, त्यांच्याशी हसतमुखानं रहा. आणि आपल्याला शरीरात आपलं सगळं आहे तर आपण घरातल्या लोकांना आपण टेन्शन का म्हणून द्यायचं, सगळं आपल्याकडे आहे. तर आपलं घरातलं वातावरण नेहमी आनंदी आणि कसं खेळकर राहील
1: बरोबर
0: हे जर आपण बघितलं तर आपल्याला आपल्या नातेवाईक किंवा आपलं मुलं नातवंड सुना ह्यांना सुद्धा आपली कधीच अडचण वाटणार नाही आणि त्यांना आपले आई वडील हवे हवे असे वाटतील. प्रत्येकाशी आपलं जिव्हाळ्याचं नातं निर्माण होईल.
1: बरोबर, खूप छान वाटलं सर तुमच्या बरोबर बोलून. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्याच्यावर उपाययोजना आणि त्याचबरोबर तुम्ही राबवत असलेले वेगवेगळे उपक्रम आज आम्हाला या निमित्तानं त्याची माहिती मिळाली. तर आकाशवाणीच्या वतीनं आणि श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार,
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवणारे विनायक कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: श्रोते हो, इंद्रधनु हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
0: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।

आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 11 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रामचरित मानस गान. रचनाकार आहेत संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायक कलाकार सुरेश वाडकर आणि भूपेंद्र सिंह. ऐकूया कार्यक्रम रामचरित मानस गान.

श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात रामचरित मानस गान. रचनाकार होते संत तुलसीदास, गायक कलाकार भूपेंद्र सिंह आणि सुरेश वाडकर, संगीतकार सतीश भाटिया. रामचरित मानस गान हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 11:10 आणि 22 सेकंद झालेत. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी आहे आपल्या सोबत सीमा मकुटे. आपण सर्वांचं मनापासून स्वागत. आज आहे माधुरी दीक्षित अभिनेत्री त्यांचा वाढदिवस. तर त्यांच्या चित्रपटातली त्यांच्यावर चित्रित झालेली काही गीतं आपण ऐकूया.

0: है किसी का इंतजार।
1: कौन है वो?
0: वो जिससे मैं करती हूँ प्यार।

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रुते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळ सकाळचे 11:30 वाजत आहेत. आपण ठेवून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

0: श्रोते हो, खलनायक फिल्म मधलं हे गीत अलका याज्ञिक, इला अरुण आणि सहकलाकार यांनी गायलं होतं. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आज गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकत आहात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित झालेली काही गीतं.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं भरपूर ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: लोकात माझा दर्रा रहा मिरची कोल्हापूरची हे घुंगरू
0: आपली वाणी कोल्हापूर आकाशवाणी.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण 102.7 MHz वर. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्यासाठी खास कार्यक्रम सादर करणारी कोल्हापूर आकाशवाणी. माहिती आणि मनोरंजनाचा खजिना सदैव आपल्यासाठी खुला ठेवते, म्हणून तर आपण ट्यून करता 102.7 MHz अर्थात आकाशवाणी कोल्हापूर. ऐकत रहा कोल्हापूर आकाशवाणीचे कार्यक्रम.

श्रोते हो, देवदास चित्रपटातलं हे गीत नुसरत बद्रे यांचं होतं. संगीतकार होते इस्माईल दरबार, कविता कृष्णमूर्ती आणि के यांनी हे गीत गायलं होतं.

श्रुते हो, आत्ताच आपण ऐकलत लज्जा चित्रपटातलं समीर यांचं गीत, ज्याला संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी. गायिका होत्या अलका याज्ञिक. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रुते हो, आज आहे 15 मे, आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा वर्धापन दिन. तेव्हा या अनुषंगानं बोलूया आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि श्रोत्यांचं स्नेहमयी नातं याविषयी. तेव्हा जरूर फोन करा उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आणि त्यासाठी आमचा फोन नंबर 02-31-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02-31-2-65-26-24. आपल्याला श्रोत्यांचं नातं, आकाशवाणीशी जे वृद्धिंगत झालेलं आहे त्याविषयी बोलायचं आहे उद्या सकाळी कार्यक्रम गप्पा गाणीमध्ये. तर जरूर फोन करा. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात म्हणजे गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण माधुरी दीक्षित यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित चित्रपटातली काही गीतं ऐकलीत. आज अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा वाढदिवस आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वतीनं आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं माधुरी दीक्षित यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि आता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सीमा मकोटे आपली रजा घेते. पुन्हा भेटूच. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणीचं मुंबई केंद्र वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी.

महिना जरी आपल्याला अतिशय उष्णतेचा दाह देणारा असला तरी रात्रीच्या वेळी मे महिन्यातलं वातावरण अतिशय आल्हाददायक करण्याचा प्रयत्न निसर्गाकडूनच होतो का काय असं वाटायला लागतं. अनेक काजवे रात्रीच्या वेळी आपल्याला स्वयंप्रकाशानं आकर्षित करत असतात. रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे 3-4 वाजताच्या वेळी आपण जर बघितलं तर हे काजवे स्वतःच्या प्रकाशानं आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करत असतात. छोटी छोटी दिव्यांची रोषणाई केली असल्याचा भास आपल्याला होतो. मैत्रिणींनो, विशेष म्हणजे हे काजवे जिथे असतात त्या ठिकाणी तुमचे छायाचित्रण करणारे कॅमेरे काम करत नाहीत. हे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद न करता तुमच्या मनात कैद करा असं जणू त्यांना सुचवायचं असतं. तुमच्या फोटोच्या फ्लॅशमुळे काजवे चमकायचं थांबवतात आणि दिसेनासे होतात. अप्रतिम असं काजव्यांचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवायला हवं. त्याचा छायाचित्रण काढायचा प्रयत्न करू नये असं मुद्दाम सांगितलं जातं. हा काजव्यांचा चमचमणारा प्रकाश पूर्ण परिसर चमकून टाकतो आणि काही क्षणासाठी का होईना आपण निसर्गानं निर्माण केलेल्या रोषणाईचा अनुभव घेऊ शकतो. काजवा ही निसर्गाची निर्मिती आहे. काजवामय असलेला परिसर निसर्गनिर्मित रोषणाईनं आपल्याला थोडा वेळ तरी हुरळून टाकतो.

0: मैत्रिणींनो, आज जागतिक कुटुंब दिन, त्यानिमित्त ऐकूया कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. कुटुंब म्हणजे जिथं एकापेक्षा अनेक व्यक्ती एकमेकांची मायेची ऊब अनुभवत असतात, एकमेकांना प्रेम जिव्हाळा लावतात आणि सुख दुःखात खंबीरपणे एकमेकांसाठी उभे राहतात. परिस्थितीनुसार कुटुंब ही संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब असू शकतात, पण कुटुंबामध्ये असलेले सर्वजण नेहमी एकोप्यानं आनंद शोधतात, अनुभवतात आणि पुढच्या पिढीला एक चांगला वारसा देतात. त्यामुळे परस्परांचं प्रेम वाढून नवीन पिढी नक्कीच सुदृढ आणि निश्चिंत जीवन अनुभवत असते. कुटुंब हा समाजाचा गाभा असतो. सुखी कुटुंब उत्कृष्ट समाज निर्माण करतं. त्यासाठीच आज कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर संवाद साधण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांना. डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संख्याशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि त्याच महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. एक आवड म्हणून त्यांनी समुपदेशन या विषयाचा निवृत्तीनंतर विशेष अभ्यास केलेला आहे. आज त्यांच्याशी आपण कुटुंब दिनानिमित्त संवाद साधणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: कुमुद गोरे मॅडम, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा 15 मे रोजी साजरा केला जातो आणि तो युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यांनी तो घोषित केलेला आहे. 1993 सालापासून हा साजरा केला जातो. या कुटुंब दिनाच्या वेळेला अनेक परिषदा होतात, चर्चासत्र होतात, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होतात, अनेक संशोधन लेख प्रसिद्ध केले जातात कुटुंब ह्या विषयावरती. त्या त्या विषयाची एक संकल्पना असते प्रत्येक वर्षी आणि त्याप्रमाणे त्या विषयावरती अभ्यास होतो आणि मग कौटुंबिक प्रश्न किंवा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि त्या सोडवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब दिन जाहीर केलेला आहे. तर यावर्षीची जी संकल्पना आहे ती फॅमिलीज इनइक्वालिटीज अँड चाइल्ड वेलबिईंग अशी संकल्पना.

0: 2026 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची आहे.
1: सगळ्यात प्रथम आपल्याला कुटुंब म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलायला आवडेल.
0: आपण इतक्या सहजतेने कुटुंबामध्ये राहतो की आपण याच्या व्याख्येचा खरं तर कधीच अभ्यास करत नाही. पण कुटुंब म्हणजे एकाच घरात एकाच छताखाली राहणारे, एकत्र स्वयंपाक जेवण करणारे, परस्परांची जबाबदारी घेणारे, परस्परांना भावनिक आधार देणारे, रक्ताच्या नात्याने, विवाहाने किंवा दत्तक विधानातून एकत्र आलेले लोक यांना आपण साधारणपणे कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी सर्वतोपरी एकमेकांना पाठिंबा देतात, एकमेकांची कामं वाटून घेतात आणि त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचा सपोर्ट देत असतात. एखादा कठीण प्रसंग आला कुटुंबामध्ये, एखादा मोठा आजार झाला, तर त्यावेळी कुटुंबातले सगळे लोक त्या एका व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. किंवा हल्ली आपण पाहतो की आयटी कंपन्यांमध्ये जॉब जातात, मग अशा वेळेला हे कुटुंब जे आहे हे तुमच्या पाठीशी अगदी सक्षमपणे आणि खंबीरपणे उभं राहतं. आणि म्हणून ह्या सगळ्या चॅलेंजेस किंवा ह्या ज्या समस्या आहेत या समस्यांना तोंड देणं सोपं जातं.
1: कुटुंबातली एकी अशा वेळेला कामाला
0: येते, नक्कीच कामाला येते. आणि कुटुंबामध्ये परस्परांशी कसं वागलं पाहिजे, एकमेकांशी संबंध कसे निर्माण करायचे, कसे टिकवायचे, वाढवायचे, परिस्थिती कशी हाताळायची, ही गोष्टी कुटुंबामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर मूल्य शिक्षण जे समाजासाठी खूप आवश्यक आहे ते मूल्य शिक्षण पण दिलं जातं. आपण आत्ता जे म्हणतो आहोत की कुटुंब हा समाजाचा गाभा आहे, तर ऍक्च्युअली असं आपल्याला म्हणता येईल की उत्तम कुटुंब म्हणजे उत्तम समाज, उत्तम समाज म्हणजे उत्तम राष्ट्र. तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुटुंब हे एक महत्वाचं युनिट आहे असं मला वाटतं.
1: तर मूल्य शिक्षणाबद्दल तुम्ही सांगत होतात, तर मूल्य शिक्षणाबद्दल एखादं उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगता येईल का?
0: आपण तसं रोजच्याच व्यवहारामध्ये कुठले प्रसंग घडतात तेव्हा आपण मुलांना नकळत आपल्या मूल्य शिक्षण देत असतो. म्हणजे मला यासंबंधी एक उदाहरण असं आठवतं माझ्या मुलांच्या शाळेच्या वेळेला की त्यांचे डबा घेऊन जातात मुलं, तेव्हा इतर मुलांना आपल्या डब्यातलं आवडलं तर ते खातात, मग कधी कधी जबरदस्तीने खातात. तर त्यावेळेला आपली मुलं घरी येऊन जर तक्रार करत असतील तर आपण त्यांना सांगतो की अरे शेअरिंगचं काय महत्व आहे, आपण एकमेकांना कसं ते दिलं पाहिजे आणि यातून तुमची मैत्री कशी वाढली पाहिजे हे त्यांना शिक्षण आपण देतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करायचं, कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणत्या गोष्टीसाठी विरोधात उभं राहायचं ह्याचं शिक्षण ह्या एका प्रसंगातून आपण मुलांना देतो. किंवा आणखी एक प्रश्न घरच्या बाबतीतच आठवतो की माझ्या मुलाला एकदा एका मुलाने मारलं, तो रडत घरी आला, तर मी त्याला म्हटलं मार खाऊन रडत घरी यायचं नाही, तू कुणालाही मारायचं नाहीस, पण जर तुला कोणी मारलं तर तू त्याला मारायचं, नाही तर मग घरी येऊन माझा मार खायचा. तर हे बरोबर चूक हा भाग वेगळा आहे, पण हे सुद्धा एक प्रकारे मूल्य शिक्षणच आहे.
1: म्हणजे तू घाबरला नाही पाहिजे, तुला जे पाहिजे ते तू सांगितलं
0: पाहिजे, तुझं म्हणणं तुला मांडता आलं पाहिजे, तुझी चूक नसेल तर तुला ते लोकांच्या समोर मांडून होता आलं पाहिजे. तर अशा आपण छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांना मूल्य शिक्षण देतो. त्याला मूल्य शिक्षण असं मोठं हेडिंग जरी नसलं तरी पण त्यातनं आपण त्यांना शिकवतो समाजात कसं वावरायचं आणि समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक कुटुंबातून तयार होतो असं मला वाटतं की समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक तयार करणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे.
1: तर आता आपण कुटुंब याविषयी बोलतोय तर त्याचे प्रकार काय सांगता येतील?
0: पूर्वी आपल्याला एक ढोबळ मानाने एवढंच माहिती होतं की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त, संयुक्त आणि विभक्त अशा दोनच कुटुंब पद्धती आपल्याला माहीत होत्या. पण कालानुसार आता इतके प्रकार झाले आहेत कुटुंब पद्धतीचे सुद्धा की एक एक्सटेंडेड कुटुंब पद्धती असते, म्हणजे आपले जे इतर नातेवाईक असतात आई वडील आणि यांच्या व्यतिरिक्त ते सगळे त्याच्यामध्ये येतात. किंवा ब्लेंडेड फॅमिलीज हा एक प्रकार आहे, सिंगल पेरेंट किंवा चाइल्डलेस फॅमिलीज, सेम सेक्सच्या फॅमिलीज, मातृसत्ताक फॅमिली, पितृसत्ताक, अशा विविध प्रकारे कुटुंबाचं वर्णन केलं जाऊ शकतं. आणि अशी कुटुंब आता अस्तित्वात यायला लागली आहेत, त्यामुळे हे कुटुंबाचे प्रकार तयार झाले.
1: हे प्रकार निर्माण झाले त्याबद्दल काय सांगता येईल?
0: आत्ताच मी म्हटलं तसं की परिस्थिती बदलली, शहरीकरण आणि रोजगाराची साधनं खेड्यांमध्ये ग्रामीण भागात राहिली नाहीत, मग ती मुलं शहरात जातात नोकरीसाठी, पण आई वडील मात्र गावात राहतात. मुलं सुद्धा शहरात गेल्यावर दोन मुलं असेल तर ती एकत्र राहत नाहीत, कदाचित एकाचं ऑफिस एकीकडे एकाचं एकीकडे असतं, मग दोघांना ते लांब पडतं म्हणून ते तिथे गेल्यानंतर पण वेगळे राहतात. तर अशी जी कारणं आहेत. आणि दुसरं म्हणजे शिक्षणामुळे एक

0: अवेअरनेस आलेला आहे स्वतःच्या हक्कांबद्दल जबाबदारीबद्दल एक वेगळा अवेअरनेस निर्माण झालेला आहे. सो आजकाल आपण जी स्पेसची भाषा बोलतो
1: आणि कामाच्या वेळा
0: हा पण महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाला स्पेस हवी असते. त्यानंतर हक्कांची जाणीव झाली आहे, स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे. करिअरमुळे सुद्धा काही वेळेला तुम्ही आता जसं म्हणालात की कामाच्या वेळा वेगळ्या असतील तर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहिलेलंच केव्हाही चांगलं असतं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे आणि शेवटी पाश्चात्यांचं अनुकरण हा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळेही अशा प्रकारची कुटुंब निर्माण झालेली आहेत. त्याच्यामध्ये निओ लोकल हा एक भाग आहे, बाय लोकल असा एक भाग आहे. तर निओ लोकल कुटुंब म्हणजे असं की ज्यांच्या जवळ पत्नी किंवा पती दोघांचेही आई वडील राहत नाहीत, फक्त ते पती पत्नी आणि मुलं असे राहतात. म्हणजे ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणायचो त्याला आता निओ लोकल म्हणतात. किंवा बाय लोकल म्हणजे मुलीचे आई वडील, पत्नीचे आई वडील किंवा पतीचे आई वडील दोघांपैकी एक पेअर जर मुलांसोबत राहत असेल तर त्याला बाय लोकल म्हणायचं. अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि संज्ञा आजकाल आलेल्या आहेत.
1: पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था याबद्दल काय सांगाल?
0: तर जसं मी म्हटलं की पूर्वीची म्हणजे एकत्र किंवा संयुक्त कुटुंब आणि आताची म्हणजे विभक्त, असं आपण थोडं ढोबळमानानेच त्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यामध्ये पण विभक्त म्हणजे साधारणपणे आता मी जसं म्हटलं की निओ लोकल जे आहे तसेच बहुतेक तशीच मुलं राहतात. तुम्ही आता आपल्या संभाजीनगरमध्ये पाहिलं तर दर तिसऱ्या घरातली मुलं पुण्याला मुंबईला कुठेतरी आहेत आणि आई वडील फक्त इथे राहतात.
1: अगदी.
0: तर असं जेव्हा असतं त्यावेळेला संयुक्त कुटुंब मध्ये जी आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते, भावनिक सुरक्षा मिळते, सामाजिक सुरक्षा मिळते ती मिळत नाही मग या ठिकाणी. आणि कामांची वाटणी पण होत नाही वेगवेगळ्या वेळेला. आता आपण मगाशी बोललो तसं एखाद्या अडचणीच्या वेळी एखाद्या क्रिटिकल आजारामध्ये सगळा सपोर्ट मिळणं अवघड होऊन जातं खूप. आणि ज्येष्ठ लोक जे असतात त्यांना सुद्धा एकटं राहावं लागतं. त्यांना सुद्धा आपल्या परंपरा ज्या असतात त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप अवघड जातं. पण एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा असते त्यावेळेला साधारणपणे असं चित्र दिसतं की पुरुष बाहेरची कामं करतात आणि स्त्रिया घरातली करतात. त्यामुळे त्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना जे एक्सपोजर मिळायला पाहिजे ते त्यांना तिथे मिळत नाही. त्या बहुतेक
1: प्रसंगी
0: करण्यातच त्यांचा वेळ जातो आणि तसंच अपेक्षित असतं. म्हणजे त्यामुळे त्यांना जे काही स्वातंत्र्य आहे त्यांच्या शिक्षणाचा जो उपयोग व्हायला हवा आहे, त्यांच्या विचारांचा उपयोग व्हायला पाहिजे, त्यांच्यातली प्रगल्भता वाढायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र एकत्र कुटुंबात कधी कधी होत नाहीत. पण कालानुरूप, वातावरणानुरूप, व्यक्तीनुरूप आणि विचारानुरूप असे वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे सगळीकडे असंच असेल असं नाही. हा काही ठोकळेबाज नाहीये, हे काही सायन्स नाही की इथे असं म्हणजे असंच असेल. ज्या ठिकाणी ओपन माइंडेड लोक असतील तिथे तसं होणार नाही एकत्र कुटुंब पद्धती जरी असली तरी. तर असा फरक पडेल. पण एक ढोबळमानाने पाहिलं तर स्त्रियांना थोडंसं अधिक
1: घरात लक्ष
0: एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये द्यावं लागतं.
1: तर आता तुम्ही जे बोललात त्यावरून असं लक्षात येतंय की दोन्ही म्हणजे विभक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धती याच्यामध्ये दोन्हीमध्ये काहीतरी थोडासा त्रासदायक काहीतरी आहे आणि काहीचे फायदे पण आपल्याला मिळत आहेत.
0: बरोबर.
1: तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की त्यात आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळावेत या गोष्टींचे?
0: फायदे म्हणजे असं की दोन्ही कुटुंब पद्धतीमध्ये काहीतरी म्हणजे कोणत्याही गोष्टीत काही फायदे काही नुकसान असतंच. तर त्यावरती आपल्याला काहीतरी उपाय काढता येतो का हे पण पाहू शकतो आपण. की जेव्हा वृद्ध एकटेच राहतात, आता जसं बोललो आपण की दर तिसऱ्या घरामध्ये वृद्ध संभाजीनगरमध्ये दोघंच राहतात, तर मग अशा वेळेला वृद्धांसाठी डे केअर सेंटर्स असतात. तिथे वृद्ध जाऊन त्यांचं करमणूक किंवा त्यांचं जे काही सोशलायझेशन आहे, संवाद साधायचा असतो त्यांना एकमेकांशी, माणसं हवी असतात, तर ते त्यांचं तेथे होऊ शकतं. किंवा काही चांगले वृद्धाश्रम सुद्धा आहेत. ती पण संकल्पना आजकाल खूप जोर धरते की सगळं चांगलं आहे, घरी व्यवस्थित आहे, पण वृद्धाश्रमात राहतात लोक. त्याचं कारण असं की त्यांना तिथे समवयस्क लोक मिळतात, त्यांना तिथे करमणूक असते, त्यांना तिथे मेडिकल फॅसिलिटीज असतात, म्हणून ते राहतात. तर ही संकल्पना पण आजकाल जोर धरायला लागलेली आहे. आम्ही आमच्याकडे एक असा प्रयोग केला की असे जे आम्ही आहोत सगळे आमच्या कॉलनीमध्ये त्यांच्यासाठी आम्ही एक मैत्री जंक्शन म्हणून एक कट्टा सुरू केला आहे. मग त्या माध्यमातून आम्ही मध्ये मध्ये भेटतो सगळेजण. कधी सिनेमाला जातो, कधी कुठल्या देवाला जातो, कधी तरी एखादं व्याख्यान ठेवतो, कधी कुणाची भेट घडवून आणतो. अशा प्रकारचे उपक्रम जर कॉलनीमध्ये झाले तर वृद्धांना एकटं वाटणार नाही. पण जेव्हा वृद्ध आणि मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात तेव्हा त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही. त्यांना बरेचदा डे केअर मध्ये ठेवावं लागतं, त्यांना वेगवेगळे क्लासेस लावावे लागतात. पण त्याची ती एक अपरिहार्यता आहेच त्याच्यामध्ये आणि त्याचे पण काही फायदे आहेत. म्हणजे डे केअर मध्ये ठेवलं म्हणजे अगदी एकदम दुःखद गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही की त्यातून

0: मुलांना म्हणजे लोकांशी बोलण्याची खूप चांगली सवय होते, मुलं धीट होतात, सोशलायझेशन उत्तम होतं, सोशल स्किल्स चांगले त्यांचे डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. तर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, हे वाईट किंवा हे चांगलं असं धरण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यावरती आणखी आता आजकाल आपण पाहतोय की कोविड पासून अनेक म्हणजे आपल्याला माणसाची किंमत कळालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की माणसं माणसाला गरजेची आहेत, तर तसं ते आपल्याला त्यावेळेला कोविडमध्ये लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असतो, मग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते एकमेकांची चौकशी करतात, आज काय घडलं, मग एखादा फोटो टाकतात, हे करतात किंवा मेसेजेस करतात,
1: कम्युनिकेशन करण्याचा
0: प्रयत्न करतात, व्हिडिओ कॉल्स करतात. जसं आता आमच्या घरी आम्ही आठवड्याला एक व्हिडिओ कॉल सगळ्यांचा असतो, सगळे मिळून आम्ही त्या व्हिडिओ कॉलवर एक अर्धा तास पाऊण तास बोलतो. ते सगळं कम्युनिकेशन होतं आणि एक बॉन्ड जो असतो तुमचा तो कायम राहतो किंवा नवीन बॉन्ड क्रिएट होतो असं आपल्याला दोन्ही म्हणता येईल. आता वृद्धांच्या दृष्टीने सुद्धा आपण पाहतोय की गीता ज्ञानेश्वरीचे वर्ग खूप ऑनलाईन चालतात कोविड पासून, किंवा गाण्याचे क्लासेस करता येतात, गीता शिकता येते, पॉटरी मेकिंग किंवा व्यायाम करणं, संस्कृत शिकणं, असे अनंत प्रकारचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. त्यातून तुम्हाला वृद्धांनाही फायदा घेता येऊ शकतो आणि जसं मुलं एकटी राहत असतील तर मुलांना सुद्धा त्यातनं शिक्षण घेता येऊ शकतं. काही फायदे काही तोटे
1: प्रत्येकच
0: ठिकाणी आहेत.
1: आता कुटुंबामध्ये मुख्य कोण असतं तर पती पत्नी, तर या पती पत्नींचे संबंध दृढ व्हावेत यासाठी काय करायला

0: यांचे संबंध दृढ व्हावेत यासाठी काय करायला?
1: आता पती पत्नी हे मुख्य असतात हे बरोबरच आहे, पण कुटुंब विभक्त असो संयुक्त असो किंवा मगाशी आपण म्हणालो जसं निओ लोकल बायो लोकल कोणत्याही प्रकारचं असलं किंवा कोणतीही चार माणसं जर एकत्र राहत असतील तर त्यासाठी आपल्याला जे करावं लागतं तेच खरं म्हणजे पती पत्नींना करावं लागतं. पण पती पत्नींवरती आपण विशेष बोलतो कारण तो त्यांचा त्या कुटुंबाचा पाया असतो. त्यांचे संबंध कोणत्याही प्रकारचं लग्न असलं तरी पण काही गोष्टी समान असतात. डव मॅरेज असेल तर अगोदरच त्यांचं नातं निर्माण झालेलं असतं, अरेंज मॅरेज असेल तर नंतर नातं निर्माण होतं. पण नातं ते नंतर जे निर्माण झालेलं आहे किंवा आधी निर्माण झालेलं आहे त्याला फुलवावं लागतं
0: नक्कीच,
1: हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. त्यानंतर ते नातं टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हेही दोन्हीमध्ये कॉमन आहे. कुठल्याही प्रकारचं लग्न झालं तरी त्यासाठी ठरवून दोन्ही बाजूनी प्रयत्न करावे लागतात. आता कालच मी पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं कुठल्या तरी नाटकाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, पण ते लिहिताना त्यांची सुरुवात अशी होती की आजकाल मराठीमध्ये सगळे कौटुंबिक नाटकं येतात आणि त्या सगळ्या नाटकांचा विषय हाच आहे, पती पत्नी संबंध, पती पत्नींचा घटस्फोट असेल, त्यांचं वैचारिक मतभेद असेल याच्यावरच येतात. तर मराठी रंगभूमी इथेच अडकून बसली आहे का, ह्याच्या पुढे जाणार नाहीये का, त्याचा असा अर्थ घ्यायचा का, असं होतं. पण त्यात मला दुसरी बाजू अशी दिसली की हा प्रश्न इतका चिघळला आहे का, त्यामुळे ह्याच्यावर मराठी नाटकं निघत आहेत का, असं सुद्धा मला त्यात एक जाणवलं. तर अशा प्रसंगी आपल्याला काउन्सिलरची भूमिका खूप महत्वाची ठरते. आणि ह्याच्यासाठी एक छान खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी शिकले आहे की जॉन गॉटमन नावाचा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होता आणि त्याची जी थिअरी आहे ती खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि उपयुक्त पण आहे. पण अजून ती थिअरी सांगण्यापूर्वी मला हे एक विशेष नमूद करावं असं वाटतं की अजून आपल्याला काउन्सिलरकडे जाणं हे इतकं सहज नाहीये. आपल्याला एक कसं त्याचं सामाजिक कुठेतरी अडचण आहे, एक सोशल स्टिग्मा आहे, काउन्सिलरकडे गेलो म्हणजे आपलं काहीतरी बिघडलं, आपलं काहीतरी बिघडलं म्हणजे आपला काहीतरी दोष आहे. तर असं खरं म्हणजे नाहीये, हळूहळू जनजागृती होते आहे आणि बऱ्याचदा सिनेमा आणि सिरियल्स मधनं पण ते काउन्सिलरचं महत्व सांगतायत. तर ती एक मला खूप चांगली गोष्ट वाटते. परवाच मी एक सिरियल पाहिली तर त्यात त्यांनी अगदी खास 5 मिनिटं घेऊन काउन्सिलरचं काय महत्व आहे ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीत हा स्टिग्मा जो आहे तो कमी होईल असं मला वाटतं. आता आपण गॉटमनच्या थिअरीकडे जाऊ. गॉटमनचा एक लव मॅप आहे. लव मॅप म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या अंतरंगाची ओळख. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी एक टीव्ही शो होता आणि मग त्याच्यात असं विचारायचं की तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता, मग तिच्या शाळेचं नाव काय, मग नवऱ्याच्या फर्स्ट इयरच्या कॉलेजमधल्या मित्राचं नाव काय. तर हा थोडासा तोच प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किती माहिती आहे, त्याच्या अंतरंगात तुम्ही कुठपर्यंत खोल गेलेले आहात हे जाणून घेण्यासाठी गॉटमननी एक लव मॅप दिलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये 20 प्रश्नांची प्रश्नावली आहे ती. आणि मग त्यांनी त्याच्यात रँकिंग केलं की एवढे प्रश्न असे रँक असेल, 10 प्रश्नांच्या वर असेल उदाहरणार्थ, तर तुमचा एकदम मजबूत पाया आहे तुमच्या लग्नाचा. थोडं कमी असेल तर तुम्हाला थोडं काम
0: करायला करावं लागेल,
1: आणखी थोडं कमी असेल तर आणखी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. अशा पद्धतीने खूप म्हणजे छान त्यांनी अगदी दिलेलं आहे. त्यातून आपल्याला काउन्सिलरच्या माध्यमातून आणि ह्या लव मॅपच्या माध्यमातून काउन्सिलर ते लव मॅप तुम्हाला देतात आणि तुम्ही त्यावरनं ते काउन्सिलर तुमच्या विवाहाची आजची स्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन मग तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकतो. तर यामध्ये त्यांनी आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत गॉटमननी की बाबा नेमकं पटेन असं कुठे होतं किंवा घटस्फोटापर्यंत कधी गोष्टी जातात, तर तुम्ही एकमेकांवर खूप टीका करायला लागलात किंवा सारखं तुम्ही स्वतःला वाचवणं डिफेन्सिव्ह तुम्ही सतत राहिलात किंवा एकमेकांशी बोलणंच बंद करून टाकलं, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला
0: घटस्फोटापर्यंत
1: जातं. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्या कशा टाळता येतील तर त्याची पण काही काही त्यांनी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. की समजा एखादी स्त्री आहे आणि तिला एखादं काम तिचं ऑफिसमधलं वेळेत झालं नाही पूर्ण आणि ती घरी आल्यावर नाराज झाली, मग पतीने विचारणं अपेक्षित आहे की बाबा तू का नाराज आहे. काही वेळेला विचारत नाहीत पती, काही त्यांचं लक्षही नसतं किंवा दोन्ही बाजूनी असतं हे. अर्थात विचारलं की बाबा काय झालं, मग तिने सांगितलं की मला आज माझं काम वेळेवर पूर्ण झालं नाही म्हणून माझे जे वरिष्ठ होते ते मला रागावले. मग दोन बाजूनी संवाद होऊ शकतो. एक तर पहिला संवाद असा असू शकतो मग तू का नाही केलं वेळेवर, तुझी नेहमीची हीच पद्धत आहे, ही काय पद्धत आहे, आपल्या ऑफिसचं काम आपण नको सांभाळायला, त्याच्यासाठी आता तू घरी येऊन रडत बसणार का, हा एक मार्ग असू शकतो. किंवा दुसरा मार्ग असू शकतो की ठीक आहे ह्या वेळेला झालं नसेल, नाहीतरी तुझ्यावर बरीच जबाबदारी होती या वेळेला, पण ह्याच्या पुढे तुला काय ह्या बाबतीत मदत लागेल ती मला सांग आणि तू काम वेळेवर करत जा. तर हा दुसरा संवाद आहे. तर गॉटमननी म्हटलंय की हा दुसरा

0: पहिला संवाद करा तुम्ही, हा पहिला नका करू, त्यांनी तुमच्यातलं नातं आणखी दुरावतं.
1: बरोबर.
0: किंवा वाद होतात, वाईट वाटतं, आणि एकदा तुमचा जोडीदार दुःखी झाला की मग
1: एकदा दुखावला की तो
0: दुखावला की मग ते संबंध तुमचे बिघडतात. तर त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या संभाषणामध्ये पाच पाचाच एक असा रेशो असला पाहिजे. कशाचा? तर पाच वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर एकदा तुम्ही निगेटिव्ह बोललं तर चालेल.
1: अच्छा.
0: म्हणून तुम्ही पाच वेळेला पॉझिटिव्ह बोला, तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा, अप्रिशिएट करा. ते जे चांगलं करतात त्याचं अप्रिसिएशन करण्याची आपल्याकडे खूप पद्धत नाहीये की हा खरंच बाबा हे तू खूप छान केलं, ह्याचा असा फायदा झाला,
1: हे केलं म्हणून मला फायदा झाला,
0: मला फायदा झाला, किंवा मला खूप बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. अशा प्रकारचे संवाद करण्याची आपल्याकडे पद्धत तशी नाहीये, पण ती आणली पाहिजे, केली पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो, तसं आपल्याला काही मनाची समस्या आली किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये समस्या आली तर आपण काउन्सिलरकडे जावं, हा एक भाग आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरला एखादं टॉनिक मागून घेतो ना. तसं जरी तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचे नातेसंबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी पती पत्नीचे, तरी सुद्धा आणखी त्याला कसं चांगलं करता येईल यासाठी सुद्धा तुम्ही काउन्सिलरकडे एक टॉनिक म्हणून जायला काहीच हरकत नाही.
1: म्हणजे समुपदेशन हे आपल्याला मदतच करेल,
0: अर्थात खूप जास्त मदत करेल.
1: मॅडम, आत्ताच तुम्ही काउन्सिलर अर्थात समुपदेशक याच्या भूमिकेबद्दल बरीच माहिती सांगितलीत, तर एकमेकांची मतं ही वेगळी असू शकतात, अशा वेळेला समुपदेशकाची भूमिका काय असते, किंवा समुपदेशन गरजेचं आहे का?
0: समुपदेशन गरजेचं आहे याचं कारण असं की जेव्हा कुठला तरी वाद होतो, म्हणजे वाद हे एक उदाहरण झालं, अशा अनेक गोष्टींसाठी समुपदेशन असतं, पण आपण आता पती पत्नी संबंधाबद्दल बोलतोय म्हणून मी पती पत्नी मधला वाद म्हणते. तर वाद दोन्ही म्हणजे वाद
1: मतभिन्नता होते,
0: मतभिन्नता होते आणि दोघही आपापल्या जागी बरोबर असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बायको दुःखी झाली आणि नवऱ्याने पहिल्या प्रकारचा संवाद केला की तू का गेलं नाही मग वेळेवर, तुला काय होतं, तुझी हीच पद्धत आहे वगैरे, तर तसा तो त्याच्या जागी बरोबरच आहे ना, चूक नाहीये, तो तिचं चुकलेलंच आहे,
1: पण ते फक्त सांगायची पद्धत
0: वेगळी आहे. ती जी पद्धत आहे ती तुम्हाला समुपदेशक शिकवतो.
1: अच्छा.
0: किंवा समुपदेशक हा तुमच्या त्रयस्थाच्या भूमिकेतून तुमच्या दोन्ही मतांकडे पाहतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तो कुठेही त्याचा कुठलाही पूर्वग्रह नसतो किंवा ही बाई आहे ना ही नेहमीच ऑफिसमध्ये उशिरा जाते किंवा घरातली कामं सुद्धा हिला करायची सवयच नाहीये वेळेवरती, अशा प्रकारचा कुठलाही पूर्वग्रह समुपदेशकाच्या मनात नसतो. आणि तुम्ही ह्यात आणखी एक महत्वाची सगळ्यात गोष्ट की समुपदेशकाला गोपनीयतेचं खूप जास्ती बंधन आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे आज तुम्ही मला एखादी तुमच्या मनातली गोष्ट सांगितली तर मी ती दुसऱ्या कुणालाही सांगणं हे इथिक्सच्या अगेन्स्ट आहे, त्यामुळे तुम्हाला ती तुमची गोपनीयता ही पाळली जातेच.
1: समुपदेशक आणि आपण या दोघांमध्येच
0: असते ती, आणि मग तो समुपदेशक तुम्हाला त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगतो की कसं तू
1: प्रश्न कसा
0: सोडवायचा. एक जनरली आपल्याला असं दिसतं की समुपदेशक म्हणजे सल्लागार अशी असं एक सर्वसाधारणपणे मत असतं, तर सल्लागार नाही, समुपदेशक कोणताही सल्ला देत नाही, तो तुम्हाला त्याच्या भूमिकेत जाऊन
1: वागण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा
0: सांगण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा दुसऱ्याच्या भूमिकेत जायला शिकवतो. की जेव्हा कुठल्याही प्रकारचे संबंध येतात ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण जी एम्पथी किंवा सहवेदना म्हणतो आपण, समवेदना किंवा सहवेदना, तर ती फार महत्वाची आहे. की वॉक अ माईल इन अदर शूज, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जाऊन तुमच्या भूमिकेत जाऊन मी बघायचंय की काय तुम्हाला वाटत असेल. म्हणजे जेव्हा नवरा म्हणतो तिला की बाबा तुला तुझी हीच सवय, मला हेच आवडत नाही तुझं, आणि तू नेहमी सगळे कामं टाळाटाळ करते, उशीर करते, तेव्हा तिला काय वाटेल हे जर त्या नवऱ्याला समजलं तर तो या पद्धतीने बोलणार नाही. तर ही एम्पथी आहे की तिच्या भूमिकेत जाऊन तिचं काय आहे, व तिला घरातलं पण पाहावं लागतं, भाजी आणावी लागते, आईवडिलांचं पाहावं लागतं, मग तिला उशीर होणार आहे, तर तो उशीर कसा कमी करता येईल यासाठी मी काय करू शकतो या भूमिकेतून जर आपण पाहिलं तर त्याला म्हणता येईल आपल्याला एम्पथी. आणि स्वीकारार्हता, ऍक्सेप्टन्स, जी परिस्थिती आहे, जी व्यक्ती आहे, तिला एकदा आपल्याला ऍक्सेप्ट करणं हे पण खूप गरजेचं असतं.
1: मॅडम, तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये समुपदेशनाचं सुद्धा महत्व खूप छान पैकी आम्हाला समजावून सांगितलं, तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: मला असं वाटतं की आपल्या आपण असं म्हणतो की आपल्याकडे जी संयुक्त कुटुंब पद्धती आहे किंवा एकत्र कुटुंब पद्धती, ती लोप

0: लोप पावत चालली आहे, पण ती अजून लोप पावली नाहीये, त्या मार्गावर आहे आणि तिचं स्वरूप बदललेलं आहे आणि इतकंही काही वाईट परिस्थिती अजून आलेली नाही आहे. आपण अजून तिला थांबवू शकतो आणि त्या थांबवण्यासाठी आपण काही काही छोट्या छोट्या छान गोष्टी करू शकतो. आपण प्रत्येक कुटुंबामध्ये, म्हणजे ते एकत्र असो की विभक्त, की काही छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकत्र करा. म्हणजे एकत्र एखादा पदार्थ तयार करा, रोजचं पाटपाणी तुम्ही एकत्र घ्या जेवायला बसताना, मागचं आवरण तुम्ही एकत्रपणे करा, 15 मिनिटं रोज रात्री सगळ्यांनी मिळून फिरायला जा, दर महिन्यात एखादा सिनेमा एकत्र घरी बसून पहा. म्हणजे कोणती तरी एखादी असा उपक्रम, एकत्र बैठे खेळ करणं किंवा एकत्र कोडी सोडवणं, शब्दांची अंताक्षरी करणं, पेपरचं एडिटोरियल वाचणं दररोज,
1: एकमेकांचे अनुभव शेअर
0: करणं, हा हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या घरी माझं मूल्य शिक्षण किंवा माझं एकंदर विचारांची बैठक ही आमच्या घरी आमच्या डायनिंग टेबलवर तयार झाली. कारण आम्ही रात्री सोबत जेवायचो तेव्हा आम्ही एकमेकांशी सगळं शेअर करायचो. आमचे वडीलही आम्हाला सांगायचे आज दिवसभरात काय घडलं, मग कॉलेजमध्ये काय घडलं, कसा प्रसंग आला तो त्यांनी कसा हँडल केला, आईला काय प्रसंग आले दिवसभरात ते तिने कसे हँडल,
1: अडचणींना कसे
0: सामोरे गेले, ह्यातून आमचं खरं तर शिक्षण झालेलं आहे. तर हे सोबत जेवणं हा एक मोठा भाग आहे, तो सर्वांनी जरी तेवढा जरी केला, आणि त्या काळात ते मोबाईल वगैरे सगळे बाजूला ठेवून देवायचे, एवढं जरी केलं ना तरी पण एक खूप छान संबंध प्रस्थापित होऊ शकतात. आणि असे काही कुटुंबाचे नियम सुद्धा तयार करतात की बाबा आणि ते असं कुठेतरी लावणं, एक त्याचं पोस्टर करून की सगळ्यांचा आदर केला पाहिजे किंवा कामांची वाटणी केली पाहिजे किंवा प्रत्येकाची प्रायव्हसी जपली पाहिजे. किंवा याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की समस्या तुमच्यामध्ये कुठे वाद निर्माण होत असतील, एखादा प्रश्न निर्माण होत असेल, तर तो चिघळू देऊ नका, तो ताबडतोब सोडवा. बोला एकमेकांशी आणि ताबडतोब सोडवून द्या, त्याला मोठं रूप देऊ नका. किंवा एकमेकांचं कौतुक करूया असाही एक नियम करू शकतो. परंपरा जपू, बदल स्वीकारू. परंपरा जपायच्या म्हणजे तरुण पिढीने जपायच्या आणि बदल हे पुढच्या पिढीने, ज्येष्ठांच्या पिढीने
1: स्वीकारायचे.
0: किंवा आनंदाचे क्षण साजरे करू. किंवा आपणची भावना ठेवू. आपण आणि आपलं ह्या शब्दात इतकी जादू आहे असं मला वाटतं की तुम्ही समजा माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे ना मागे एक छान झाड लावलेलं आहे, आता ते तुम्ही आपलं म्हटलं म्हणजे काय घर तुमचं नाही झालं, पण तुम्हाला एक असं एक फील येतो की
1: मला आपलं
0: म्हटलं, मी ह्यांच्या घरातली एक सदस्य आहे. हा जो फील आहे, ही जी एक भावना आहे, जाणीव निर्माण होते, ती फार महत्वाची. तर हे दोन, आपण आणि आपलं, हे जादुई शब्द आहेत असं माझं मत आहे.
1: ते जास्तीत जास्त कुटुंबामध्ये
0: वापरले गेले पाहिजे. हे माझं आहे, हे तिचं आहे, तुझे आई वडील आले असं नाही.
1: अच्छा,
0: हा तुझे आई वडील आले असं नाही, ही तुमची सून आहे असं नाही. ही तिचं जे काय नाव असेल, समजा एक्स नाव असेल, जसं मानसी, ही आमची मानसी, ही माझ्या आईची सून आहे, किंवा असं न म्हणता ही मानसी, ही आमची मानसी.
1: हा असं म्हटलं,
0: असं म्हटलं तर त्यातनं खूप फरक पडतो.
1: चालेल,
0: अनेक गोष्टींमध्ये हे आपल्याला वापरता येतं. शेवटी मी असं म्हणेन की आपली जी भारतीय संस्कृती आहे, तर त्यामध्ये आपण आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारावरच लिहिलेलं आहे वसुधैव कुटुंबकम, आणि वसुधैव कुटुंबकम हे मानणारीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे बदलत्या रूपात आपली कुटुंब आणि आपली कुटुंब पद्धती सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण कुटुंब हा समाजाचा गाभा आहे. नमस्कार.
1: कुमुद गोरे मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि कुटुंब या विषयावर आपल्या श्रोते मैत्रिणींशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: मीही आकाशवाणीची आणि आपल्या सर्व मैत्रिणींची खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर. मैत्रिणींनो, बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर मिळतात, मात्र आपण जर घरी तयार केलेली प्रोटीन पावडर आपल्या घरातल्यांसाठी बनवली तर ती स्वस्त आणि मस्त तर असतेच, शिवाय ती घरच्या घरी बनवलेली असेल आणि त्यात आपल्या माणसांसाठी बनवलेली असल्याचा चिमूटभर स्वाद अधिक असेल. आणि त्यामुळे आपल्या माणसांना आपण जर ती रोज एक चमचा दिली तर सर्वच छोट्या मोठ्या आजार

आजारांना सोडचिठ्ठी मिळेल, तर बघा या प्रोटीन पावडरची जादू। मैत्रिणींनो, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणे एक वाटी, एक वाटी छान स्वच्छ फुटाणे, एक वाटी मखाने, थोड्या थोड्या प्रमाणात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता, सूर्यफूल, कलिंगड, खरबूज आणि भोपळ्याच्या बिया, जवस, ओट्स प्रत्येकी 2 चमचे, 1 चमचा खसखस, 2 चमचे खारीक पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी खडीसाखर। मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल साहित्य तर खूपच जास्त आहे। अहो, पण यापासून जी प्रोटीन पावडर बनणार आहे त्यातून कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळणार आहे। कोणत्याही आजारात किंवा आजार नसलेल्या माणसाला एक उत्तम प्रोटीन आहे ते। तर प्रथम मंद गॅसवर शेंगादाणे, फुटाणे, मखाने छान खरपूस भाजून घ्या। त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे तुकडे मंद गॅसवर भाजून घ्या। तेल, तूप याचा अजिबात वापर करू नका। त्यानंतर सर्व प्रकारच्या बिया, जवस, ओट्स आणि खसखस थोडीशी भाजून घ्या। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घ्या। त्यात थोडी खारीक पावडर आणि वेलची पावडर घाला। झाली तुमची प्रोटीन बॉटल तयार। बाजारात अतिशय महाग मिळत असलेली प्रोटीन पावडर घरच्या घरी स्वस्तात आणि आरोग्यदायी नक्कीच असेल। ही पावडर वर्षभर टिकते। चला, आपल्या घरातल्या आवडत्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आरोग्यदायी प्रोटीन पावडर घरातल्या सर्वांची सर्व आजार सुटका करण्यासाठी नक्कीच मदत करेल।

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया आठवणीतील गाव भीमाशंकर. लेखन स्नेहल कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल कुलकर्णीचा आपणा सर्वांना नमस्कार. आज सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत होते. एप्रिलचा शेवटचा आठवडा असल्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या होत्या, त्यामुळं वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराच्या जाहिराती येणं सुरू झालं होतं. प्रत्येक जाहिरातीचा उद्देश हाच होता, तुमच्या मुलांच्या सुट्ट्या आमच्या शिबिरात प्रवेश घेतला तर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांची निर्मिती क्षमता वाढून त्यातून त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळेल. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिराती वाचताना माझ्या मनात विचार आला, आपल्या शालेय जीवनात आपण कुठल्याही शिबिरात प्रवेश न घेता आपल्या सगळ्या सुट्ट्या किती आनंददायी होत्या. अशा विचारानं माझं मन नकळतपणे माझ्या बालपणाच्या आठवणीत त्या आठवणींच्या गावात जाऊन पोहोचलं. सज्ज सारे रसिक आहे, क्षण आले अमृताचे, आकाशवाणीचा मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. रसिक श्रोत्यांना कळतील भाव माझ्या अंतरीचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझ्या आठवणीतील गावाचे. माझ्या शालेय जीवनातील सुट्टीतील दरवर्षीचे 2 महिने आणि दिवाळीतील 8 दिवस माझ्या आजोळी भीमाशंकर येथे अतिशय आनंदात आणि निसर्गाच्या सानिध्यात आजोळच्या सगळ्यांच्या प्रेमळ सहवासात गेल्यामुळे त्या दिवसांना मी आठवणींनी मंतरलेले दिवस असं म्हणते. सुट्टी सुरू होणार म्हणजे सुरेश मामा येऊन आम्हाला भीमाशंकरला घेऊन जाणार हे ठरलेलं असायचं. परीक्षा संपल्यानंतर 2 दिवसांनी मी व माझी लहान बहीण स्मिता मामाबरोबर आजोळी जाण्यासाठी सकाळी लवकर उठून एसटीनं प्रवासाला निघत असू. माझं आजोळ पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर हे आहे. माझ्या लहानपणी तिथपर्यंत जाण्यासाठी मंचरपासून लाल मातीचा रस्ता होता. 1975 ते 1990 काळात तिथे येणाऱ्या एसटीची संख्या खूपच कमी होती. एसटीमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरील लाल मातीचा धुराळा पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उडत असे. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, वळणावळणाचा घाटाचा रस्ता, मधून मधून रस्त्यात दिसणाऱ्या ओळखीच्या खुणा, तसंच रस्त्याच्या बाजूनं लाकडाचा भारा डोक्यावर घेऊन भरभर पावलं उचलत चाललेल्या कष्टकरी महिला, प्रवासात मामाबरोबरच्या गप्पा, अशा सगळ्या गोष्टींचा प्रवासात अनुभव आणि आनंद घेत आम्ही संध्याकाळपर्यंत भीमाशंकरला पोहोचायचो. मामाच्या घरी

विसरो की आजी लगबगीनं पोळीचा तुकडा आमच्यावरून ओवाळून पायावर पाणी घालत असे. त्या क्षणी प्रवासाचा पूर्ण क्षीण निघून जाईल. मैत्रिणींनो, हा एक सांस्कृतिक वारसाच म्हणता येईल. आजी आपलं प्रेमानं स्वागत करत असे. अशा प्रकारे प्रवासातून दमून भागून येऊन जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची वाट बघत केव्हा झोप लागायची ते कळायचंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे जात्याच्या आवाजानं मला जाग येत असे. आजी आणि मामीचं जात्यावरच्या ओव्यागात दळणदळणं सुरू असायचं. त्या ओव्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. पहिल्या ओव्या

ओळखू येईना त्या मामाची लेकर. आजीचं दळण सुरू असताना पहाटे 5 वाजता मंदिरातील काकड आरती सुरू होऊन घंटेचा आवाज यायला सुरुवात झाली की त्या आवाजानं आम्ही सर्वजण झोपेतनं उठून बसायचो. आजी आम्हाला सगळ्यांना दात घासण्यासाठी राखुंडी द्यायची. आम्ही तोंड धुऊन येईपर्यंत मामीने चूल सारवून त्यावर दूध गरम करायला ठेवलेलं असायचं. त्यानंतर तिची अंगणात सडा रांगोळीची तयारी चालत असे. आम्हाला दूध देऊन दोन्ही मामींचं सकाळचं काम सुरू होत असे. त्यानंतर सर्वजण मिळून सकाळच्या नाश्त्यावर ताव मारत असतानाच बंडा मामाची हाक कानावर यायची, चला लवकर लवकर आपण सगळ्यांनी मिळून पाणी भरायचं आहे, हंडा कळशी घेऊन लवकर विहिरीजवळ या. मामाच्या घरासमोर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खूप मोठी विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्या विहिरीला मोक्षकुंड म्हणतात. सुट्टीत घरात खूप जण असल्यानं वापरण्यासाठी जास्त पाणी लागायचं, त्यामुळं आम्ही सगळे मिळून पाणी भरण्यासाठी मदत करायचो. मामाच्या घरापासून मोक्षकुंडापर्यंत आम्ही 6 ते 7 जण 5-5 फुटाच्या अंतरावर उभं राहायचो. बंडा मामा कुंडात दोरबादली सोडून रहाटानं पाणी शेंदून काढून हंडा कळशी भरून द्यायचा. आम्ही एकमेकांकडे हंडा कळशी देत 3 ते 4 मोठे ड्रम भरून पाणी भरायचो. आमची लहान भावंड छोट्या कळशा घेऊन आमच्या मागे पुढे करत असायची. पाणी भरताना डोक्यावर कळशी घेताना पाणी अंगावर सांडायचं, त्यामुळं आम्ही सगळेच थोडं थोडं ओलं व्हायचो. उन्हाळा असल्यामुळे पाणी अंगावर पडलं की आम्हाला खूप मजा यायची. एकमेकांशी गप्पा मारत, हसत खेळत, मजा करत पाणी कधी भरून व्हायचं हे आम्हाला समजायचंच नाही. त्यानंतर आजी सांगायची, चुलीवरच्या मोठ्या भांड्यात पाणी तापवून ठेवलं आहे, लवकर आंघोळ करून मंदिरात दर्शनाला जा. आम्ही एक एक करून सगळेच लवकर आवरून तयार झाल्यानंतर एक लोटाभर पाणी बेलफूल घेऊन सगळी भावंड मंदिरात दर्शनाला जायचो. मामाचं घर मंदिराच्या शेजारीच असल्यामुळे आम्ही मोक्षकुंडाजवळच्या 10 ते 12 पायऱ्या उतरत असताना मोक्षकुंडातील कासव बघत मजा करत मंदिरात पोहोचायचो. भीमाशंकर मंदिराचं वर्णन करून सांगताना मी असं सांगेल, भीमाशंकराच्या मंदिराला आहे काळ्या पाषाणाची कोरीव कारागिरी, काळ्या पाषाणाची कोरीव नक्षी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारी, श्री गजानन श्री गुरुदत्ताची मूर्ती आहे प्रवेशद्वारा शेजारी, मंदिराच्या गाभाऱ्यात गिरिजा समवेत स्वामी शंकराचं वास्तव्य आहे भू कैलासावरी, चिमाजी अप्पांची भव्य घंट आहे मंदिरा शेजारी, भीमाशंकराची कृपा आहे साऱ्या भाविक भक्तांवरी. मंदिराच्या सभा मंडपात गेल्यावर समोरच काळ्या पाषाणाच्या छोट्या चौथऱ्यावर शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना आधी नंदीला नमस्कार करायचा, त्यानंतर गणपती आणि दत्ताचं दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करायचा. शिवलिंगावर पाणी घातल्यानंतर बेलफूल वाहून परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मन भक्तिभावानं भरून येई. भीमाशंकर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांमधील 6वं ज्योतिर्लिंग, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य मनमोहक असं अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कुशीत आहे

चिमुकलं एक गाव माझ्या आजोळचं आहे भीमाशंकर हे नाव. भीमाशंकराच्या भाळी लाल मातीचा टिळा सखी पार्वतीला शोभे रान फुलांची माळा. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान आहे. 13व्या शतकातील अतिशय पुरातन अशा सुबक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिराचं सुंदर कोरीव काम, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, घनदाट जंगल तसंच शेकरू अभयारण्य यासाठी भीमाशंकर तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भीमाशंकरावर आहे निसर्गाची मेहर नजर. तयस्थळे नांदे गिरिजा समवेत स्वामी शंकर. पौराणिक कथेनुसार या स्थानावर जेव्हा भगवान शिवानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून जो घाम वाहिला त्यातून भीमा नदी उगम पावली, म्हणून या क्षेत्राला भीमाशंकर नाव पडलं. शंकर आणि पार्वती हे दोघंही एकत्र लिंग रूपात अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीनं हे रूप धारण केलं होतं. त्रिपुरासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी डाकिनी आणि शाकिनी त्रिपुरासुराशिवाय त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन भगवान शिवाकडे गेल्या. भगवान शिवानं त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून भीमाशंकर तीर्थक्षेत्राला डाकिन्याम भीमशंकरम म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे 18व्या शतकात श्री नाना फडणवीस यांनी या मंदिराचा सभामंडप आणि शिखर जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ सर्व तीर्थ व मोक्षकुंड अशी दोन कुंड आहेत. पावसाळ्यात ही दोन्ही कुंड पूर्ण भरतात. भीमाशंकर शिवमंदिरासमोरच आदिगुरु श्री गोरक्षनाथ यांचा मठ आहे. मठातील गुरु गोरक्षनाथ यांची छोटी मूर्ती अतिशय लोभस आणि देखणी आहे. इथे अनादि कालापासून अखंड धुनी चालू आहे. अनेक तपस्वींनी भीमाशंकराच्या पुण्यभूमीत येऊन आराधना केल्याचा इतिहास आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वजण जाता जाता उषा मामीकडे जायचो आणि तिच्या घरात असलेल्या झोपाळ्यावर बसून मोठे मोठे झोके घेऊन झोका खेळण्याचा मनमुराद आनंद लुटायचो. खेळून थोडंसं खेळून झाल्यानंतर पुन्हा घरी आलो की मामा बरोबर त्याला मदत करायचो. त्या काळी मामाच्या घराच्या एका छोट्या खोलीमध्ये माझा धाकटा मामा पोस्ट ऑफिसचं काम चालवायचा. तेव्हा सकाळी 11 वाजताच्या एसटीनं पोस्टाची थैली यायची. थैली आणण्यासाठी आम्ही मामा बरोबर बस स्टँडवर जायचो. घरी आल्यानंतर मामा थैली उघडून त्यातील सर्व पत्र काढून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वाटप करायचा. त्यामधील एक पत्र डॉक्टर लेने बोर्जिस यांचं असायचं. ते पत्र घेऊन मामा MTDC च्या विश्रामगृहाकडे जायचा. आम्ही पण डॉक्टर लेने बोर्जिस यांना भेटायला मिळावे म्हणून जायचो. मला त्यांना भेटायला आवडत असे. त्यांना पत्र दिल्यानंतर आम्हाला बघून त्या आमच्याशी छान संवाद साधायच्या. डॉक्टर लेने बोर्जिस यांनी भीमाशंकर अभयारण्यातील शेकरू ह्या वृक्षखारीच्या प्रजातीवर संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाचं मानचिन्ह आहे. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी शेकरूच्या आहार प्रणालीवर PhD संशोधन केले आहे. त्यांच्या तिथल्या जंगलातील वास्तव्याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटायचं. MTDC हून पत्र देऊन घरी आल्यानंतर राजूदादा त्यांच्याकडे असलेली बच्चे कंपनी जंगलात भटकंतीसाठी घेऊन तयारच असायचा. आम्ही पण आजी मामीला सांगून निघायचो. निघताना आजी सांगायची, येताना तमालपत्र, फुलं, निरगुडीची पानं घेऊन या. आम्ही सगळी वानरसेना अगदी उत्साहानं जंगलात जाण्यासाठी छोट्या पायवाट्याने जाताना जंगलवाटेची लाल माती, भर उन्हात जंगलातील भरगच्च झाडीमुळे असलेली शीतल छाया, तिथल्या वातावरणामुळे हवेतील गारवा याचा अनुभव घेत एकमेकांशी गप्पा मारत लहान भावंडांकडे लक्ष देत जंगलाच्या पायवाटेनं चालण्याचा आनंद अनुभवताना मामा तमालपत्र आणि निरगुडीच्या झाडाजवळ जाऊन आम्हाला हाक मारायचा आणि आम्हाला त्या झाडाची पानं तोडायला सांगायचा. त्यामुळे आम्हाला तमालपत्राचं झाड, निरगुडीचं झाड कसं असतं, त्याच्या पानांचा आकार कसा असतो याची माहिती मिळायची. पुढे जाताना साक्षी विनायकाचं मंदिर आलं की आम्ही दर्शन घेऊन तिथंच आजूबाजूचा निसर्ग बघत एकमेकांशी गप्पा मारत बसायचो. तिथं जवळच पाण्याचा झरा असल्यामुळे आम्ही सर्वजण पाण्यात खेळायचा आनंद लुटायचो. साक्षी विनायकाचं रूप मनात साठवत निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत आम्ही परतीच्या वाटेला लागायचो. घरी आल्यानंतर जेवण झालं की मामीला थोडी मदत करायची. आजीशी गप्पा मारताना मधूनच तिच्या मांडीवर डोकं ठेवायचं. पत्ते, अंपल चंपल यासारखे बैठे खेळ खेळायचे. थोडं ऊन उतरलं की 4 वाजेनंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे जमून डबा आईस पैस, विट्टी दांडू,
अंधळी कोशिंबीर लपाछपी यासारखे खेळ खेळायचो. खेळताना संध्याकाळ कधी व्हायची ते कळायचंच नाही. संध्याकाळचे 6:30 वाजले की अप्पा मामाची हाक ऐकू यायची, चला मुलांनो हातपाय धुऊन या, आरतीची वेळ झाली.

हे ऐकलं की आम्ही भानावर यायचो. मंदिराच्या शेजारील सर्व तीर्थाच्या पायरीजवळ जाऊन पाय धुन आम्ही सर्वजण मंदिरात प्रवेश करायचो. तोपर्यंत आप्पा मामानं आरतीची सर्व तयारी केलेली असायची.

मंदिराच्या परिसरातील सर्व भाविक आरतीसाठी येत असत. सगळे मिळून खड्या आवाजात आरतीची सुरुवात करत असत. घंटानादाच्या सुरात आरतीचे सूर मिसळून शिवमंदिराचा गाभारा अत्यंत भक्तिमय वातावरणानं उजळून जायचा. आरतीनंतर बाळूमामाच्या खड्या आवाजातील मंत्रपुष्पांजली ऐकताना मंदिरातील प्रत्येक भाविकाचं मन भक्तिरसानं भारवून जायचं. मंत्रपुष्पांजलीनंतर सामुदायिक श्लोक पठणानं आरतीची सांगता व्हायची. मंदिरातील आरतीच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेच्या शक्तीचं महत्व कायमस्वरूपी माझ्या मनावर बिंबवलं गेलं. आरतीनंतर आम्ही सर्वजण घरी येईपर्यंत मामीचा स्वयंपाक तयार असायचा. आम्ही आलो की मामा म्हणायचा, चला आता आपण सगळे आणि उषामामीकडील सगळे पाहुणे मिळून मोक्षकुंडाजवळील मोठ्या ओट्यावर अंगतपंगत करणार आहोत. तुम्ही सगळे मिळून एक एक वस्तू घेऊन तिथे चला. हे ऐकलं की आम्हाला सगळ्या भावंडांना खूप आनंद व्हायचा. त्या उत्साहात आम्ही छोट्या छोट्या गोष्टी नेण्यासाठी मदत करायचो. सगळेजण तिथे आले की आम्ही गोल करून अंगतपंगत करायचो. सगळ्यांबरोबर एकत्र गप्पा मारत जेवण्याचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा असे. जेवण झाल्यानंतर आवरून आम्ही सगळेजण मिळून गाण्याच्या भेंड्या खेळताना रंगून जायचो. रात्रीची निरव शांतता, चंद्राची शीतल छाया, शेजारी असलेले परमेश्वराचे सानिध्य, आमचे सगळ्यांचे एकमेकांमध्ये मिसळलेले सूर, ह्या सगळ्या जाणीवेमुळे मला आपण स्वप्नांच्या गावात आहोत का असे क्षणोक्षणी वाटून मन आनंदाने भरवून जायचं. ह्या अनुभवातून मी असं सांगेन, जिंदगी की हर सुबह कुछ शर्ते लेकर आती है, जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती है. आम्ही सगळे मिळून आजूबाजूला असलेल्या निसर्गस्थळांचा आनंद घ्यायचो. नागफणी पॉइंटला जायचं ठरलं की तिथं जाताना लहान पायवाट, चढाईचा रस्ता, डोंगरावर चढाई करून जाण्याचा अनुभव विलक्षण असे. आम्ही सर्वजण चढत असताना एकमेकांचे हात हातात धरून वर चढून जायचो. नागाच्या फणीसारखा डोंगराचा आकार दिसत असल्यामुळे त्याला नागफणी पॉइंट असं नाव दिलं आहे. तिथे चढाई करून जाण्यासाठी आणि उतरून खाली येण्यासाठी वेळ लागतो आणि अतिशय सावकाश आणि शांततेने ती चढाई प्रत्येकाला उतरावी लागते. हनुमान तळ ह्या ठिकाणी जाण्याचं ठरलं की आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद व्हायचा. कारण तिथे जाऊन सुट्टीमध्ये वनभोजनाचा बेत कायम ठरलेला असायचा. मामी सकाळी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी करून सगळं साहित्य घेत असे. नंतर आम्ही सर्वजण मिळून सकाळी 9 पर्यंत हनुमान तळ इथं जाण्यासाठी निघायचो. प्रत्येकाच्या हातात सामानाची पिशवी असे. तिथं पोहोचल्यानंतर स्वयंपाकाचं सर्व सामान काढून घेत नंतर मामानं तळ्याजवळील पिण्याचं पाणी बादलीने शेंदून काढून दिलं की त्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. तोपर्यंत आम्ही सर्व वानरसेना हनुमान तळ्याजवळील मारुतीचं दर्शन घ्यायचो. अंजनी मातेनं तेथील एका उंच दगडावर बसून तप केलेला आहे अशी त्या स्थळाची आख्यायिका आहे. आजूबाजूला असलेली उंच वृक्षराजी, मोठे मोठे दगड, मध्यभागी मोठं चौकोनी आकाराचं तळ, तळ्याच्या आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग, हनुमान तळ्याच्या परिसरात या सगळ्या गोष्टींमुळे खूप थंडावा जाणवतो. आम्ही सर्वजण तिथं आजूबाजूला फिरत निसर्गाशी एकरूप होऊन जायचो. मामीचा स्वयंपाक तयार झाला की त्यांची सगळ्यांची हाक आमच्या कानावर यायची. तिथल्या मोकळ्या वातावरणामुळं आणि स्वयंपाकाच्या पदार्थांच्या घमघमाटामुळं आम्हाला खूप भूक लागलेली असायची. त्यामुळे जेवताना सगळेच दोन घास जास्तच खायचे. मामी अगदी प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढायची. या वनभोजनाचा आनंद आणि जेवणाची चव संध्याकाळपर्यंत जिभेवर रेंगाळत राहायची. असंच एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भीमाशंकरला असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी व त्यांच्या पत्नी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पूजा झाल्यानंतर रवींद्र महाजनी मामाबरोबर घरी आले. मामानं आमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी दोघांनी आमच्याशी खूप छान संवाद साधला. मला आठवतं रवींद्र महाजनी म्हणाले, तुम्हाला इतक्या पवित्र ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळतं ही खूपच छान गोष्ट आहे. मला इथे फारच आवडलं. नंतर थोडा वेळ गप्पा मारून चहा घेऊन ते मुंबईच्या दिशेनं निघून गेले. माझ्या आजीचं आम्हा नातवंडावर असलेलं निर्व्याज प्रेम, मामा मामी मावशी आई यांची प्रेमळ शिस्त आणि संस्कार यामुळे बालपण अधिकच समृद्ध होत गेलं.

काजोळच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडे, बालपणी आम्ही गिरविले तिथे संस्काराचे धडे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला की सुट्टी संपल्याची जाणीव मनाला होत असे. सुट्टीतील सगळ्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवण्याचा माझा प्रयत्न भीमाशंकराला नक्कीच कळत असणार. जसं वारीला चाललेल्या वारकऱ्याला पाहून कवयित्री बहिणाबाई निसर्गाला उद्देशून म्हणतात, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे काना मंदी. मी स्वतःला माझ्या आठवणीतील गावाच्या दिंडीतील वारकरी समजते. वारकऱ्याला जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते, तशी मला भीमाशंकराच्या भेटीची ओढ कायमच असते. भीमाशंकराच्या आठवानं मन बहरू न येई, देवा तुझ्या भेटीसाठी मन माझं धाव घेई.

आठवणीतील गाव भीमाशंकर आपण ऐकलं, लेखन केलं होतं स्नेहल कुलकर्णी यांनी. बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना। संयुक्त अरब अमिरातीत झालेलं पारंपरिक स्वागत। आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.77 रुपये तर डिझेलचा दर 90.67 रुपये झाला आहे। मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे। त्यामुळे दिल्लीत आता सीएनजी प्रतिकिलो 79.09 रुपये दराने उपलब्ध होईल। मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे। नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी केली आहे। परिषदेत सुधारणा न केल्यास संस्था म्हणून तिच्या विश्वासार्हतेवर मर्यादा येतील असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले। या संस्थेची निर्मिती ज्या काळात झाली होती त्यापेक्षा आजचं जग अधिक विस्तारलेलं परस्परांशी जोडलेलं गुंतागुंतीचं आणि बहुध्रुवीय आहे आणि संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही असंही जयशंकर यावेळी म्हणाले। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली। पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे। अराघची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं। नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं। ते म्हणाले, ओएमआर पद्धतीनं घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे।

0: जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख महम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवराजसिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनानं साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा प्रसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉ आनंद नाडकर्णी यांनी 1980 एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर 1984 मानसोपचारशास्त्रामध्ये एमडी ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉ नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपत्ती कंपन्यांच्या बाजूनं कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खाणकामासंदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला. मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे

0: 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताश्कन इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बताइए कि किसने लिखा है ये गीत और किस फिल्म से हमने लिया.

मैंने नहीं तो

इसके साथ ही आज का सदाबहार।

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार की एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीए मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार

0: प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकीटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉ नाडकर्णी यांनी मानसोपचार शास्त्रामध्ये MT केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉ नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मानवी मनाचा वेध घेत समाजाला मानसिक आरोग्य, संवेदनशीलता आणि सकारात्मकतेची दिशा देणारा एक अभ्यासू आणि माणुसकी जपणारा आवाज आज आपल्यातून निघून गेला असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. पुणे जिल्ह्यात हडपसर इथं एका रुग्णालयात टायमर बॉम्बसदृश्य स्फोटक ठेवल्याप्रकरणी नागपूर रेल्वे जंक्शन परिसरातून पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं एकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं आजच्या युववाणी कार्यक्रमात मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, तुम्हालाही कधी असं झालंय का की एखादं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं, किंवा टेन्शन मध्ये असताना आवडतीचं गाणं लावलं की मन हलकं झालं? जर हो तर आजचा हा शो तुमच्यासाठीच आहे. संगीत हे फक्त करमणूक नाही तर ते औषध आहे, तेही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय. विज्ञान देखील सांगतं की संगीत ऐकल्यावर आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन नावाची आनंदाची रसायनं तयार होतात. म्हणजेच स्ट्रेस, चिंता, एकटेपणा या सगळ्यांवर संगीत हा रामबाण उपाय आहे. संशोधकांनी देखील सिद्ध केलंय की हळूहळू लयीचं संगीत ऐकल्याने हृदयाचे ठोके नॉर्मल होतात आणि बीपी देखील कमी होतो. म्हणूनच आता हॉस्पिटल्समध्ये सुद्धा म्युझिक थेरपी वापरली जाते. ऑपरेशन नंतर पेशंटला वेदना कमी व्हाव्यात म्हणून शांत संगीत देखील लावलं जातं. आणि मला सांगा, परीक्षेच्या टेन्शन मध्ये तुम्ही कधी अभ्यासाची गाणी लावली आहेत का? लता दीदींचं ए मालिक तेरे बंदे हम किंवा ए आर रेहमानांचं वाद्यसंगीत, हे ऐकलं की डोकं एकदम शांत होतं. बरोबर की नाही?

हे ऐकून कसं वाटलं मित्रांनो? मन प्रसन्न झालं ना? हाच तर आहे संगीताच्या जादूचा स्पर्श. संगीत हे फक्त दुःखावरच नाही तर आनंद दुप्पट करायलाही मदत करतं. लग्न असो, सण असो किंवा मित्रांसोबतची धमाल, गाण्याशिवाय मजाच नाही. कारण संगीत आपल्याला जोडतं. आईची अंगाई, शाळेतली प्रार्थना, पहिल्या प्रेमात ऐकलेलं गाणं, या प्रत्येक आठवणीत एक सूर असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, संगीत आपल्याला व्यक्त व्हायला शिकवतं. जे शब्दांनी सांगता येत नाही ते सुरांनी सांगता येतं. रडू आलं तर गझल आहे, राग आला तर रॉक म्युझिक, आणि प्रेमात पडलं तर हजारो रोमॅन्टिक गाणी आहेत. म्हणूनच असं म्हणतात, जिथे शब्द संपतात तिथे संगीत सुरू होतं.

तर मित्रांनो, आजपासून एक नियम करा. दिवसभरामध्ये स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, ज्यामध्ये मोबाईल बाजूला ठेवा, तुमचं आवडतीचं गाणं लावा आणि डोळे बंद करा. तुमचं मन तुम्हालाच थँक्यू म्हणेल. यानंतर कार्यक्रमामध्ये देखील आपण आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीकडून छान छान गाणी ऐकणार आहोत आणि तिच्याशी मी साधलेला संवाद देखील ऐकणार आहोत. तोपर्यंत सुरांमध्ये राहा, आनंदात राहा, कारण आयुष्य एक गाणं आहे आणि आपण ते कसं गातो यावर सगळं अवलंबून आहे.

0: तिच्याकडून तिचा गायनाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि तिच्याकडून छान छान गाणी देखील ऐकणार आहोत. तर प्रचिती, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री. नमस्कार, मी प्रचिती हसेगावकर. मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गाणं शिकतीये आणि आता गेली 20 वर्ष कलेच्या क्षेत्रात आहे.
0: अरे वा, खूपच छान. तर प्रचिती, सुरुवातीला मला सांग की गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा या कलेच्या क्षेत्राशी तू कशी जोडली गेली?
1: गाण्याची आवड म्हणशील तर मी अगदी 3-4 वर्षाची असताना आई बाबा मला गाणे ऐकवायचे, त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला असं मला वाटतं. कारण की मी ते ऐकून ऐकून गायचे, पण ते सुरात गायचे हे त्यांनी ओळखलं की अरे ही सुरात गाते. बाबा म्हणायचे की सुरात गात, गाण्याची आवड आहे हिला, म्हणून मग त्यांनी मला याच्यात की कर तू गाणं, आपण क्लास लावूयात. आणि आई बाबा आणि दोन्हीकडचे आजी आजोबा, असं सगळ्यांकडे वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे लेखन, गायन, वादन, नृत्य, अभिनय, सगळं होतं. ते काही गॉड गिफ्टेड मिळालं, काही मी शिकले.
0: अगदीच. आणि ते तुझ्या आई वडिलांनी लक्षात घेऊन अर्ली स्टेज मध्ये पण ते तुला त्यामध्ये टाकलं त्यांनी?
1: हा अगदीच, म्हणजे त्यांना वाटलं की ही करू शकते, म्हणून मग त्यांनी सुरुवात केली आणि मी करत गेले हळूहळू. मग त्यांनाही वाटलं अरे हिला आवडतंय. मुख्य आवड माझी त्यांनी ओळखली, त्यामुळे मग गोष्टी होत गेल्या पुढे.
0: नक्कीच.
1: मी 3 वर्षाची असताना शास्त्रीय संगीत शिकण्याला सुरुवात केली.
0: खूपच लवकर सुरुवात केली.
1: आणि मग त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला. मग इतर प्रकारची गाणी मी माझी आत्मसात करायला गेले. शास्त्रीय संगीत मात्र तेव्हा सुरू झालं. ते माझं सुरुवातीला शिक्षण, मग श्री सुनील शेवाळकर यांच्याकडे मी सुरुवातीला गाणं शिकायला लहानपणी जायचं. त्याच्यानंतर प्रयाग संगीत समितीचं शिक्षण मी सुधीर बैरगावकरांकडे घेतलं आणि नंतर मी गजानन केचे सरांकडे गाणं शिकले.
0: अच्छा, म्हणजे विशारदपर्यंतचा प्रवास तुझा असा राहिला. नक्कीच, खूप छान. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे तर सुरुवातीला मला सांग की तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: सुरुवातीला मी एक संगीत मानापमान या नाटकातलं एक नाट्यपद तुमच्यासमोर सादर करते.
0: नक्कीच आवडेल आम्हाला.
1: आ

मित्रांनो, आज आपल्या सोबत आपल्यातलीच अशी एक युवा मैत्रीण आहे जिला गायनाची आवड आहेच, शिवाय इतर कलांमध्ये देखील ती पारंगत आहे. आपल्या सोबत आहे प्रचिती हसेगावकर. प्रचितीचं BA संस्कृत, MA इंग्लिश पूर्ण झालं असून शास्त्रीय विशारद देखील तिचं पूर्ण झालेलं आहे आणि आज आपण

संसारी असे अमर मी झाले युवती मनाला रुण रण रुचिर प्रेमसे झाले यु

0: छान सादर केलंस तू प्रचिती, आणि ऐकतच राहावं वाटत होतं. आता मला उत्सुकता आहे की पुढे तू आम्हाला काय ऐकवून दाखवणारेस. तर मला सांग की गाणं तू शिकत होतीस लहानपणी, पण गाणं शिकताना तू बीए संस्कृत आणि एमए इंग्लिश देखील पूर्ण केलंस. तर गाण्याचं शिक्षण घेत असताना तू तुझं एज्युकेशन पण चालू ठेवलंस, तर या दोन गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास?
1: खरं तर शिक्षण घेणं म्हणजे मला लँग्वेजेस खूप आवडतात, म्हणून माझं आधीच ठरलं होतं की मला हे मात्र करायचंच आहे.
0: अच्छा.
1: म्हणून मग मी ठरवलेलं की आपण शिक्षण वेगळं घेऊयात आणि गाण्याचं शिक्षण हे माझं वेगळं सुरूच
0: होतं,
1: त्यामुळे मग दोन्ही गोष्टी मी तसं करण्याचं ठरवलं आणि मॅनेज होतं, म्हणजे करायचं होतात गोष्टी. मी दोन्ही बॅलन्स करत करत इथपर्यंत आता पोहोचली आहे, तसंच पुढे करतीये.

0: नक्कीच नक्कीच. पण मला सांग, म्हणजे गाण्याचं तुझे क्लासेस, त्याचा रियाज आणि इकडे परीक्षा, अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना काही अडचणी आल्या का?
1: हो, अडचणी तर खूप येतात. म्हणजे काही ना काहीतरी नेमका पेपर असायचा आणि मग इकडे रियाज आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे किंवा इतर काही स्पर्धा यायच्या वेगवेगळ्या किंवा काहीतरी वेगळं यायचं, मग असं गोंधळ व्हायचा. पण ठीक आहे, आपल्याला एक जिद्द ठेवायची मनात आणि करत राहायचं प्रयत्न. सो असं मी कायम डोक्यात ठेवते आणि करत राहते. तसं मी ते मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा, म्हणजे ते आवड असली की सवड निघते असातला भाग आहे. तर प्रचिती, आपण कार्यक्रमात पुढे जात आहोत, तर मला सांग आता तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: याच्यानंतर एक फोक असा लोककलेचा प्रकार आपण लावणी म्हणतो, ती लावणी मी तुमच्या समोर सादर करते.

0: छान सादर केलंस प्रचिती तू. आणि मला सांग, याबरोबरच सुरुवातीला बोलताना तू म्हणालीस की गाण्यासोबत तू इतर कलाही तुला आवड आहे, तर त्या कलांबद्दल सांग.
1: गाण्याबरोबर मला नृत्याचीही ओळख झाली लहान असताना. मी भरतनाट्यम शिकले 5 वर्ष नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्याकडे.
0: अरे वा.
1: आणि मग नृत्यातही अनेक स्पर्धा केल्या, बक्षिस मिळवली. त्याच्यानंतर लोककलाची मला ओळख झाली, लोककला पण मी बघितली. आणि मग मला असं झालं की अरे हे काय नवीन, म्हणून मग मी ते पण शिकायला सुरुवात केली. शाहीर अंबादास तावरे आणि अजिंक्य लिंगायत यांच्याकडे ते शिकले. असं करत करत त्याच्यातही मग आम्ही दिल्ली गोवा बँगलोरला नॅशनल साठी गेलेलो, तिथे मी गायले होते. आणि एक टीव्ही शो आहे दूरदर्शनचा, सिम्फनी ऑफ इंडिया, तिथे पण मी फोक गायले होते. सो लोककलेमध्ये पण खूप गोष्टी मला करायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या.
0: आणि हे सगळं म्हणजे तू गाण्याचं शिक्षण घेत असताना त्याच्यासोबतच केलंस?
1: हो, हे सुरू असताना माझं ह्याही गोष्टी, माझा एक एक माहिती होत गेल्या, ओळख होत गेली, अभिनयाची पण ओळख झाली. अवघा रंग एक झाला हे नाटक केलं होतं, त्याच्यात जनाबाईंची भूमिका केलेली. लहानपणी एक संगीत नाटक केलेलं. सो असं करत करत एक गोष्टी करत मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं. आणि मी लहानपणापासून वक्तृत्व मध्ये खूप आहे, म्हणजे शाळेत असल्यापासून वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन हे माझं अगदी फोकस. मग काहीतरी सुचलं की लिहायचं, कंपोज करायचं, असं काहीतरी चालू असतं.
0: खूपच छान प्रचिती, म्हणजे सगळ्याच कलांमध्ये तू पारंगत आहेस असं म्हणायला हरकत नाही. तर याबरोबर तू आम्हाला कोणतं गाणं ऐकवणार आहेस?
1: तर मित्रांनो, आता मी तुमच्या समोर एक लता मंगेशकरांचं भावगीत तिन्ही सांजा सखे मिळाले हे सादर करते.

0: खूप छान सादर केलंस प्रचिती तू, आणि अजून तुझ्याकडून आम्ही बऱ्याच गाणी ऐकून घेणार आहोत. तर मला सांग की तू वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत आहेस, तुला मिळालेली पारितोषिक किंवा तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहेस, त्याचा तुझा अनुभव कसा होता?
1: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तर खूप भाग घेतला, म्हणजे गाण्याच्या म्हणशील तर गाण्याच्या विविध स्पर्धा होतात, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, सगळ्याच. तर तिकडे मी जायचे, गाणं बसवायचे आणि सुंदर म्हणजे तयारी वगैरे करून जायचे. कधी यश मिळालं, कधी अपयश मिळालं, पण खूप सुंदर अनुभव होते. त्यातून शिकायला मिळालं की अजून काय करता येईल, अजून काय करता येईल,
0: म्हणजे स्वतःमध्ये काय चेंजेस करता येतील.
1: एक्झॅक्टली. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर गरवारे कम्युनिटी सेंटर जे आहे संभाजीनगरचं, त्यांच्यातर्फे आम्ही नॅशनल बालभवन दिल्ली इथे गेलो होतो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायसाठी.
0: अरे वा.
1: आणि मग तिथे मला गाण्याची संधी मिळाली होती. आणि मुख्य म्हणजे मी हिंदीतून तिथे पहिला पोवाडा गायला.
0: अरे वा.
1: हिंदीतून पहिला पोवाडा गाणारी महिला म्हणून असं त्यांच्या डिजिटल लायब्ररीला तिकडे नोंद आहे.
0: किती छान.
1: सो ते एक होतं. आणि अजून म्हणशील तर एक अष्टपैलूची आठवण आहे माझ्याकडे. तर 2018 राज्यस्तरीय अष्टपैलू स्पर्धा अशी ती दरवर्षी होते, ती झाली होती.
0: अच्छा.
1: आणि मी त्याच्यात भाग घेतलेला. आणि तिकडे अष्टपैलू म्हणल्यावर सगळीकडे पारंगत असलेली लोक तिथे आलेली होती,
0: म्हणजे सगळेच जण अष्टपैलू होते.
1: राईट. आणि त्यांच्यातच स्पर्धा होती, त्याच्यात पहिला नंबर आणि असं सगळं होतं. त्यामुळे मी घेतलेला भाग, पण तिथे मी सगळ्या कला सादर केल्या आणि तिथे इतकी टॅलेंटेड मुलं होती की म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की माझा नंबर तरी येईल. म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, आला तरी तिसरा चौथा असं काही, पण एवढं तर नाही, अगदीच नाही. आणि मी बघतीये सगळं स्पर्धा झाली काही, तरीही मला काही वाटेल, मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघत होते पहिल्या नंबरचा. म्हटलं ही मिळू शकते का आपल्याला, नाही या विचारातच मी ऑलमोस्ट.
0: आणि तिथे काय काय सादर केलं?
1: तिथे मी सगळं केलं ऑलमोस्ट, म्हणजे गायले, इन्स्ट्रुमेंट वाजवलं, नृत्य केलं, अभिनय केला, माझे ड्रॉइंग्स त्यांना दाखवले, वक्तृत्वासाठी मी त्यांना बोलून दाखवल्या काही गोष्टी आणि लेखन दाखवलं माझं. असं
0: म्हणजे आपल्याकडे जेवढ्याही कला आहेत तिथे तुम्हाला सादर करायच्या होत्या.
1: अगदी अगदी, छोट्यातली छोटी कला असू दे ते तुम्ही सादर करायचं होतं. आणि ती बराच वेळ, म्हणजे एकेकाची स्पर्धा अगदी खूप वेळ होती,
0: एवढं सगळं सादर करायचं
1: पूर्ण दिवसभर. त्यांना 2 दिवस वगैरे त्या स्पर्धेतच गेले पूर्णपणे. त्यामुळे मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघायचे, बाकी मला वाटलेलं नाही. पण अचानकच पहिल्या नंबरला माझं नाव अनाउन्स झालं आणि मी अशी झाले होते, माझंच नाव आहे आणि मी उठलेही नाही 2 मिनिटं. आणि मग मी उठले आणि मग मी
0: व्हायला वेळ लागला.
1: एक्झॅक्टली. खूप. आणि मग तेव्हा मला कळालं की नाही, म्हणजे मी करू शकते बाकीच्याही गोष्टी. सो ते मुवमेंट वॉज व्हेरी मेमोरेबल माझ्यासाठी, कायम लक्षात राहणारी अशी आठवण आहे.
0: म्हणजे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेस तू. तर याबरोबरच तुमच्या सगळ्यांना एखादं छानसं हिंदी गाणं तू सादर कर.
1: आशाताईंचं एक हिंदी गाणं आहे, ते तुमच्या समोर माझ्या आवडीचं आहे, ते तुमच्या समोर सादर करते.
0: नक्कीच.
2: झुमका गिरा रे

0: झुमका
1: खूप छान गायलास प्रचिती तू, आणि तू गातच राहावं असं मला वाटत होतं. एकदम मस्त, एकदम छान फील येत होता. तर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले जे युवा मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना या गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांना तू काय सांगशील तुझ्या अनुभवातून?
2: नक्कीच गायत्री, म्हणजे गाण्याचं बेसिक शिक्षण, शास्त्रीय संगीताचं हे बेसिक शिक्षण गाण्यासाठी घेणं वॉज मस्ट असं मला वाटतं. कारण की ते जर बेसिक तुमच्याकडे पक्क असेल तर तुम्ही गाऊ शकता. इतरही कुठल्या कलांचं म्हणशील तर त्याचंही तुम्ही बेसिक शिक्षण घेतलंच पाहिजे. त्याच्या थ्रू तुम्ही पुढे चांगलं तुमचं करिअर घडवू शकता किंवा कलेमध्ये तुमचं स्थान निर्माण करू शकता. त्यामुळे ते महत्वाची गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे कुठल्याही कलेची. तुम्हाला आवड आहे, त्याच्यातून आनंद मिळतोय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ते असेल तर तुम्ही गाऊ शकता. म्हणजे बिंदास्त गाणं असू दे, नृत्य काही असू दे,
1: आवड पाहिजे.
2: आवड पाहिजे. आवडच नाही आणि तुम्ही बळजबरी एखाद्याला म्हणताय की गा गा कर कर, तर त्याच्यात काही पॉईंट नाही. तुम्ही त्यांच्यातली कला ओळखा किंवा त्यांच्यातलं टॅलेंट ओळखा. त्यांना कशात इंटरेस्ट आहे मुलांना ते आधी बघायला पाहिजे आणि मग तुम्ही करायला लागा.
1: बरोबर आहे.
2: आणि कलेसोबत म्हणजे मी शिक्षणही घेतलं, बीए संस्कृत, एम ए इंग्लिश केलं. मला लँग्वेजेस आवडतात, मला त्याच्यातही इंटरेस्ट होता, म्हणून मी ठरवलं होतं की तेही करायचं आणि हेही करायचं. त्याच्यामुळे तुम्ही असं दोन्हीचा समतोल साधून कला पण करा, तुमची कलेची आवडही जोपासा आणि शिक्षणही प्रॉपर व्यवस्थित घ्या. कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. दोन्ही तुम्ही बॅलन्स करून
1: करायला पाहिजे,
2: तुमचं बेस्ट द्या.
1: तर खूप छान संदेश दिलायस तू. जेही मित्र मैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकतायत, ज्यांनाही कोणाला कलेची आवड असेल ते नक्कीच यामध्ये येतील आणि त्यांचा आनंद यामध्ये शोधतील अशी आपण आशा करूयात.
2: जाता जाता युवा मित्र मैत्रिणींसाठी एक गाणं सादर करते,
1: आवडेल आम्हाला.
3: ए आऊ ना गले लगा लो ना.

0: तुरु तुरु तुझु आऊना गले लगा लूना लगे बुझा दूना ओ जानी जा।
1: तर खूप छान प्रचिती, तू आज इथे आलीस आणि इतके छान छान गाणी आम्हाला ऐकवलीस आणि तुझा गाण्याचा शिवाय तुझा कलेचा प्रवास देखील आमच्या सोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने

0: आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार.
1: हो नक्कीच गायत्री, मला इथे येऊन खूप छान वाटलं, युवा मित्रांशी संवाद साधायला मिळाला, आकाशवाणीने बोलवलं त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद.
0: मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलीत प्रचिती हसेगावकर हिची घेतलेली मुलाखत आणि तिने गायलेली छान छान गाणी. मित्रांनो, आज आहे 15 मे, अर्थात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. आणि आजचा हा दिवस आपण आपल्या पहिल्या प्रेमाला अर्थात आपल्या कुटुंबाला समर्पित करतोय. मित्रांनो, शाळेतलं पहिलं बक्षीस असो किंवा आयुष्यातला पहिला धक्का, सगळ्यात आधी आठवण कोणाची येते बरं? घरच्यांचीच ना. कारण कुटुंब म्हणजे आपलं सेफ झोन, आपलं चार्जिंग स्टेशन. संयुक्त राष्ट्रांनी 1993 पासून 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. का? कारण जग कितीही बदललं तरी कुटुंब हीच समाजाची पहिली शाळा आहे. इथेच आपण बोलायला शिकतो, शेअर करायला शिकतो आणि माफ करायला देखील. आजकाल आपण सगळे इतके बिझी झालोय, मोबाईल मध्ये डोकं, लॅपटॉपवर काम, पण संध्याकाळी जेवलास का हे विचारणारा आवाज हा फक्त घरातूनच येतो. त्या एका प्रश्नात काळजी आणि प्रेम लपलेलं असतं. आईचा ओरडा, बाबांचा धाक, ताईची चिडवाचिडवी, दादानी केलेली मस्करी, हेच तर आपलं कुटुंब. भांडण झालं तरी रात्री एका ताटात जेवणारे आपण, कारण रक्तापेक्षा नातं घट्ट असतं, ते म्हणजे आपलेपणाचं. म्हणूनच आजच्या दिवशी एकच करा, फोन बाजूला ठेवून घरच्यांसोबत 10 मिनिटं गप्पा मारा, त्यांना वेळ द्या, त्यांचा दिवस कसा गेला हे त्यांच्याकडून जाणून घ्या, मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आई बाबा, मुलं, भावंड, आजी आजोबा, प्रत्येक नात्याला एक वेगळा रंग, एक वेगळा सुगंध. चला तर या कुटुंब दिनानिमित्त एक शपथ घेऊया, एकमेकांना वेळ देऊ, एकमेकांचा आदर करू. कारण घर फक्त 4 भिंतींनी बनत नाही, तर ते माणसांच्या मनानी बनतं. तुमच्या कुटुंबाला देखील माझ्याकडून खूप खूप प्रेम.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमामधून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत मनसोडे. तेव्हा गाणी ऐकत राहा, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

शोते हो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सादर करते दीपक केसावलेकर. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये पुढलं गीत ऐकणार आहोत सुरेश भट यांचं. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, लता मंगेशकर यांच्या स्वरात उंबरठा या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केलं जाणारं संस्कृत बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत मायग्रेन याविषयी. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे मज्जातंतू चिकित्सक अर्थात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांना. डॉक्टर मकरंद कांजाळकर हे न्यूरोलॉजिस्ट म्हणून गेल्या 30 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं सेवा देत आहेत. त्याबरोबरच प्राध्यापक म्हणून मज्जातंतू चिकित्सा विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉक्टर मकरंद कांजाळकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर मकरंद, सर्वप्रथम मला हे विचारायचं की मायग्रेन म्हणजे नेमकं काय आणि आपलं जे नेहमी डोकं दुखतं त्याच्यापेक्षा हे काही वेगळं आहे का?
1: डोकेदुखी ही सर्वांनाच कधी ना कधी आयुष्यात अनुभवलेली असते. मायग्रेन म्हणजे अशा प्रकारचा आजार किंवा अशा प्रकारची लक्षणं ज्यामध्ये त्या व्यक्तीचं अधनमधन डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना तर एकदम चांगला असतो. मग ही डोकेदुखी एकदा सुरू झाली तर काही काळ राहील, मग काही दिवस नॉर्मल राहील, पुन्हा राहील. ह्याला आपल्या मराठी भाषेमध्ये पूर्वापारप्रमाणे माथेशूळ म्हणतात. ह्याचं वैद्यकीय नाव मायग्रेन आहे.
0: अच्छा डॉक्टर, मग मायग्रेन होण्यामागची मुख्य कारण काय सांगता येतील आपल्याला?
1: रस्त्यावरनं एखादा माणूस कुठेतरी फिरायला गेला आणि तिथं काहीतरी गवताची त्याला अलर्जी झाली आणि खाज येते. आता सगळ्यांनाच येत नाही, काही जणांना येते, तर त्याची त्या प्रकृतीची सेन्सिटिव्हिटी असते तशी. तसा काही व्यक्तींचा मेंदू हा त्या बाबतीत सेन्सिटिव्ह असतो, त्या बाबतीत त्याच्यामध्ये काही असे बदल असतात, त्यामुळे काही ठराविक घटना घडल्या की मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात, त्यामुळे मेंदूमधल्या रक्तपुरवठा वाढतो, मेंदू ताणला जातो, म्हणून डोकं दुखतं. असं का होतं? तर काही याच्यामध्ये अनुवंशिक घटक असतात, काही जीवनशैलीशी निगडीत असतात, काही भावनात्मक असतात. ह्या जंतूमुळे हा आजार होतो, तसं मायग्रेन हे एक कारण ह्यामुळे होतं असं नाही, मल्टीफॅक्टोरियल म्हणतात याला. ताणतणाव हे तर आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यातल्या त्या डोकेदुखी मायग्रेनमध्ये तर खूप महत्वाचा घटक मानलाच जातो ताणतणाव, आधुनिक जीवनशैली धावपळीची ताणतणाव म्हणण्यापेक्षा.
0: डॉक्टर मकरंद, मग ह्या मायग्रेनची लक्षणं काय सांगता येतील किंवा लोकांनी हे कसं ओळखावी त्याला हा जो त्रास होतोय तो मायग्रेन आहे?
1: समाजामध्ये अधनमधनं डोकं दुखतं तर असा एक समज असतो की माझं डोकं दुखतंय म्हणजे मला चष्मा असेल, की माझं डोकं दुखतं म्हणजे सायनसचं असेल. ह्याच्यामधली डोकेदुखी अशी अधनमधनं कधीच नसते. तर एक अगदी सोपी गोष्ट आहे की तुमचं डोकं अधनमधनं दुखतंय आणि दुखत नसताना तुम्ही एकदम चांगले असाल तर इतर कुठलेही निदान करण्यापेक्षा ह्या सगळ्यांना प्रायमरी हेडेक म्हणतात. म्हणजे त्याचं कारण काही नसतं, फक्त डोकेदुखी हेच लक्षण असतं. पहिल्यांदा डोकं दुखलं त्याला मायग्रेन म्हणता येणार नाही, पण असे पुन्हा पुन्हा अटॅक जर होत असतील आणि इन बिटवीन नॉर्मल असेल आणि बहुतांश वेळा ही लक्षण आजार म्हणतच नाही कारण ही प्रवृत्ती आहे, ही स्त्रियांमध्ये जास्त दिसते. आणि अधनमधनं डोकं दुखते, डोकं दुखत असताना ती अदरवाईज स्त्री एकदम नॉर्मल आहे आणि अशा स्त्रिया ह्या ऍक्टिव्ह असतात किंवा घर संसार करताना मल्टीटास्किंग परफेक्शनिस्ट असतात. ही गोष्ट अशी नीट पाहिजे, ही पाहिजे, अशा स्मार्ट असतात, त्या अशा ध्येयवादी असतात आणि अशा स्त्रियांमध्ये हे जास्त आढळून येतं. तर तुमचं अधनमधनं डोकं दुखते, डोकं दुखत नसताना तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला मायग्रेन म्हणता येऊ शकतं.
0: डॉक्टर, मग काही लोकांना मायग्रेन सुरू होण्याआधी काही संकेत मिळतात का?
1: मायग्रेनचे असे दोन प्रकार केले जातात. काही मायग्रेनला मायग्रेन विथ ऑरा, ऑरा म्हणजे असं व्हायच्या आधीची लक्षणं असतात, आणि काही जणांना अशी लक्षणं नसताना एकदमच डोकं दुखणं सुरू होतं. ऑरा म्हणजे आधीची लक्षणं. तर ऑरा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. जसं मी सांगितलं की त्यांचा मेंदू त्याच्यामधले रासायनिक बदल वेगळे असतात, काहीतरी घडतात, तर ते बदल जेव्हा घडायला लागतात तेव्हा मेंदूच्या एका भागाची क्रिया थोडी कमी होते. तर बऱ्याचशा वेळा हा ऑरा हा दृष्टीशी निगडीत असतो, म्हणजे असं काहीतरी धुंदलं दिसायला लागतं. काही जणांना एका बाजूचं दिसतच नाही, काही जणांना एका बाजूचं धुरकट दिसायला लागतं, काही जणांना एक असे काही व्यक्ती समोरच्या गोष्टी अशा मोठ्या दिसायला लागतात, काही जणांना एकदम छोट्या दिसायला लागतात. असे वेगवेगळ्या दृष्टीचे गोष्टीचे अनुभूती येतात. या काही जणांना 5 मिनिटं 10 मिनिटं, काही जणांना अर्धा अर्धा तास राहतात आणि मग ह्या बऱ्या होतात आणि त्याच्यानंतर डोकं दुखतं. आणि महत्वाचं म्हणजे हे स्टिरिओटाईप, स्टिरिओटाईप म्हणजे एकदा हे घडलंय तर पुन्हा जेव्हा डोके दुखील तेव्हा असंच होतं, असे पुन्हा पुन्हा घडणारे. तर बऱ्याचदा होणारे ऑरा हे व्हिज्युअल असतात, म्हणजे दिसायला, पण काही काही जणांना हातापायाच्या ऑरा, हाताला मुंग्या येत आहेत. आणि लहान मुलांमध्ये काही मायग्रेनच्या अटॅकमध्ये हातपाय लुळा होण्याची पण लक्षणं येऊ शकतात आणि ती काही वेळात बरी होतात. तसा तो बघायला डेंजर असतो, सुदैवाने तो कमी असतो, पण एकदम हातपाय लुळा झाला आणि तुम्ही त्याच्या तपासणी केल्या, MRI वगैरे नॉर्मल आहे, तो बरा झाला, तर हा एक हेमिप्लेजिक मायग्रेन म्हणून हा युजुअली लहान मुलांमध्ये दिसतो. पण असं पुन्हा पुन्हा होतं तेव्हा ते ओळखणं सोपं जातं. पण दैनंदिन जीवनामध्ये, आयुष्य

0: त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये जे जास्तीत जास्त दिसतो तो म्हणजे दिसायचा त्रास आणि त्याच्यानंतर डोकं दुखते. आणि हा दिसायचा त्रास काही वेळाने बरा होतो. ऑफकोर्स तो असताना तो रुग्ण खूप घाबरून जातो. इमेजिन करा, समोर काहीतरी जर चालवतो आणि काहीच दिसत नाही, एकदम भीती वाटते. आणि ह्या गोष्टी मेंदूशी निगडीत आहेत, त्या कधी मेंदूचा रक्त पुरवठा लकवायची लक्षणं असू शकतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा असं घडल्यावर तो लकवा नाही, रक्तपुरवठ्याचा भाग नाही, मेंदूमध्ये गाठ नाही, हे सगळ्या गोष्टी आम्ही करूनच घेतो तपासणे. पण असं जेव्हा पुन्हा पुन्हा होतंय तेव्हा मग त्याला मायग्रेन म्हणतात. तर तुमची मागची अनुभूती अशी झाली होती, त्याच्यानंतर डोकं दुखलं होतं, ते पूर्ण बरं झालं होतं ते दृष्टीचा भाग, नंतर डोकं दुखलं आणि डोकं दुखणं काही काळाने बरं झालं. हा मायग्रेन विथ ऑरा एकदा झाला. आणि असं जेव्हा दुसऱ्यांदा होतो तेव्हा त्याचं 100% निदान करताय. तर पहिल्या एपिसोडमध्ये हा मायग्रेनच आहे असं म्हणता येतच नाही, किंवा कदाचित तो मायग्रेन नसून गंभीर आजार असूही शकतो. कुठली गोष्ट अचानक खराब झाली, म्हणजे अचानक दिसायला त्रास झाला, अचानक बोलायला त्रास झाला, अचानक हात पाय लोळा झाला, अचानक बोलणं खराब झालं, अचानक चेहरा वाकडा झाला, तर हे मेंदूचे वेगळ्या प्रकारचे आजार ज्याला लकवा पॅरालिसिस म्हणतो असे असू शकतात. आणि त्याची ट्रीटमेंट पहिल्या काही तासांमध्ये करणं आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा झालं तर तुम्ही ताबडतोब दवाखान्यात जाऊन जिथं मेंदूचे डॉक्टर आहेत आणि जिथे सीटी स्कॅन आहे, कारण त्याची वेगळी ट्रीटमेंट असते. माझा एवढंच सांगायचं आहे की असं जेव्हा एकदा घडलंय मागं ते बरं झालंय आणि असं पुन्हा पुन्हा महिन्यातनं, दीड महिन्यातनं, आठवड्यातनं होत असेल तर मग दरवेळेस तुम्हाला पॅनिक व्हायची गरज होत नाही. कारण हे एकदा बरं होतंय तुम्हाला माहिती राहतं, तशीच घटना पुन्हा होत असेल हे मायग्रेनचंच लक्षण आहे.
1: डॉक्टर मोकरेन, आता तुम्ही सांगितलेत की मायग्रेनचा त्रास स्त्रियांमध्ये जास्त जाणवतो, याचे कारण काय आहे?
0: स्त्रियांमध्ये ज्या ज्या गोष्टी जास्त दिसतात त्या सगळ्यांचं कारण शेवटी हॉर्मोन्सशीच निगडीत असतं. स्त्रिया ह्या भावनिक असतात आणि त्या भावनांचा मेंदू आणि ह्या हॉर्मोन्सशी निगडीत करणारी जी भाग असतो ज्याला हायपोथॅलॅमस म्हणतात, हे जवळ असतं. आणि जसं मी सांगितलं की मायग्रेनचा मेंदू हा एक थोडा वेगळा असतो. वेगळा म्हणजे त्या भागात तो सेन्सिटिव्ह असतो आणि एक काही प्रकारचे द्रव्य सिरोटोनिन वगैरे त्यांच्याकडनं जास्त तयार होतात त्या मेंदूमध्ये. आणि अशा काही घटना घडल्या की मग ते अजून द्रव्य तयार होऊन मग त्या मेंदूच्या एका भागामध्ये थोडस असं डिप्रेशन, काम कमी होऊन दिसायला त्रास होणं आणि मग नंतर रक्तपुरवठा वाढून डोकं दुखणं. पण स्त्रियांमध्ये जास्त दिसायचं कारण स्त्रिया भावनोत्कट असतात, भावनाशील असतात आणि तिथे निसर्गाचं हेच आहे, त्याच्यामुळं हा आजार त्याच्यात जास्त दिसतो.
1: आणि असं म्हणतात की मायग्रेनचा जेव्हा अटॅक येतो तो असं डोक्यात खूप घण घातल्यासारखं असं दुखतं, तर ते काय असतं सर?
0: म्हणजे आता कसं आहे की डोकेदुखी कोणत्या प्रकारची असते अशी गंमत म्हणून सांगायचं म्हणलं तर काही लहान मुलांना जेव्हा मायग्रेन होतं त्याचे डोकं दुखणं कसं होतं हे चित्रामध्ये डिस्क्राईब करा म्हणलं तर ज्यांना असं साधं डोकं दुखतंय, ताणतणावाचं मला अभ्यास नाही करायचा नाटकं, तो असं काहीतरी असं कार्टून काढतो, माझं डोकं दुखतंय म्हणतो, असं काहीतरी तिथे दाखवतो. पण ज्याचं डोकं दुखतंय तो असं काढतो की त्याचं शरीर वेगळं आणि मला असं डोकं कापून ठेवा वाटतंय दुसरीकडं, किंवा डोक्यातनं असं काहीतरी स्फोट होतंय, म्हणजे त्याचं वर्णन त्या चित्रातनं इतकं भयंकर असतं की ती डोकेदुखी ही भयंकरच असते जेव्हा सहन करतात तेव्हा. ही बरी होतं, काळजी करायचं कारण हे सगळं असलं तरी ते जे काही 4 तास, 8 तास, 24 तास, 72 तास असतात त्यांनी होणारं वर्किंग आवर्सचं नुकसान, फॅमिली लाईफ डिस्टर्ब होणं हे जास्तच राहतं. काय दरवेळेस डोकं दुखतंय मग घरातले लोकही कटकट करणार, त्यालाही स्वतःचा त्रास होतो आणि ऑफकोर्स ऑफिसला दांड्या मारणं वगैरे ह्या गोष्टी वाढतातच.
1: डॉक्टर, मग हा मायग्रेनचा जो अटॅक येतो तो किती वेळ राहू शकतो आणि तो किती गंभीर असू शकतो? म्हणजे
0: व्याख्येनुसार ज्याला आपण मायग्रेन म्हणतो तो मायग्रेन 4 तास ते 72 तासापर्यंत राहू शकतो. म्हणजे डोकेदुखी कुठली सुरू झाली, काही तास राहिली आणि मग ती बरी झाली आणि काही आठवड्यांनी पुन्हा झाली, तर ते कालावधी किती असतो तो 4, काही जणांना 24, काही जणांना असं बरेचसे जण सांगतात की माझी एक झोप झाली की मला बरं वाटतं. आणि हे सगळं त्याच्यामुळेच की काही काळाने ती डोकेदुखी मेंदूला रेस्ट मिळाली की बरी होते, पण कधी कधी हे 2-3 दिवसही चालू राहू शकतं आणि गंभीर असू शकतं का? येस, काही जणांना जसं मी सांगितलं लहान मुलांमध्ये एखाद्या वेळेस हात पाय कमजोर झालाय, लोळा झालाय, पण हे खूप कमी वेळा असतं. बऱ्याचदा जो त्रास असतो तो डोकेदुखी सहन करणं आणि त्या डोकेदुखीमुळे होणाऱ्या उलट्या, मनस्ताप, तुम्हाला जे एकदम असे काही ज्यांना मायग्रेन येते सांगतील की लाईट नको वाटतात, डोळे बंद करून बस, मग तुम्ही काहीच कशातच कम्युनिकेट करू शकत नाही, मग त्या काळात तुम्ही काम करू शकत नाही, हे जास्त त्रासदायक असतं. काही जणांना ऑफकोर्स याच्यामध्ये दुसरा आजार होण्याची लकवा वगैरेची भीती थोडीशी असते, पण ज्या मानाने डोकेदुखीचे आपण रुग्ण बघतो त्या मानाने डोकेदुखी कमी करणं हेच महत्वाचं राहतं, तीच एक प्रकारचा मनस्ताप असतो.
1: सर, मग हे मायग्रेन आणि आपली जी लाईफस्टाईल आहे सध्याची, त्यातून निर्माण होणारा हा ताण, याचा कसा संबंध जोडता येईल आपल्याला?
0: आता समजा तुम्हाला जेवण केलं नाही तुम्ही म्हणजे दुपारी, तर संध्याकाळी कसं वाटेल?
1: अस्वस्थ होतं,
0: चिडचिड होईल,
1: चिडचिड होती.
0: किंवा तुम्ही आता प्रवास केलाय, रात्रभर जागरण करून गेलाय, झोप नाही झाली, तर दुसऱ्या दिवशी कसं वाटतं?
1: चिडचिड वाटतं,
0: अनइझी वाटतं. हे सगळं कशामुळे वाटतं? कारण तुम्ही जेव्हा उपाशी राहता तेव्हा तुमच्या शरीरातील ग्लुकोज कमी होते आणि मेंदूला ग्लुकोज आवश्यक असते, आणि ती कमी मिळाल्यामुळं तो मेंदू असं सक्षमपणे काम करत नाही, त्याच्यामुळं असं

0: काहीतरी करून चिडचिड वगैरे होते. झोप ही मेंदूला विश्रांती देणारी फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ती निद्रा व्यवस्थित झाली नाही तर परत दुसऱ्या दिवशी ब्रेन इरिटेबल होतो. आणि जसं मी सांगितलं की मायग्रेनचा रुग्णामध्ये ऑलरेडी थोडा ससेप्टेबल असतो त्याच्यामधले केमिकलचे, तर हे झाले प्रोव्होकिंग फॅक्टर्स. म्हणजे अदरवाईज इतर रुग्णांना झोप नाही झाली, हे नाही झाली, थोडीशी चिडचिड होईल हे होईल, पण ज्यांना मायग्रेन त्यांनी ते निमित्त होऊन परत त्याच्यातले ते घटक बदलायला लागून परत ते वेगवेगळे घटक होऊन मेंदूचा रक्त पुरवठा वाढून नुसतीच चिडचिड नाही होऊन डोकेदुखी पण वाढू शकते. म्हणजे केवळ जागरण झाल्यामुळे झालंय का? निश्चित नाही. पण त्याच्यामुळे वाढलंय का? हो. त्याच्यामुळे आधुनिक जीवनशैलीमधले प्रॉब्लेम, म्हणजे पेशंटला आम्ही महत्वाचं सांगतो की वेळच्या वेळी जेवण आणि वेळच्या वेळी झोप, या दोन गोष्टी केल्या तर बऱ्याचदा या रुग्णांना काही गोळ्या वेगवेगळ्या जास्त घ्यायची गरज पडत नाही. दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही कितीही प्रकारची औषधं घेतली पण ह्या जीवनशैलीमधले बदल तुम्ही करेक्ट केले नाही तर तेवढा त्या औषधांचा परिणाम तुम्हाला जाणवणार नाही. आणि ऑफकोर्स स्त्रियांमध्ये कमी पण पुरुषांमध्ये जास्त म्हणजे अल्कोहोल, आणि अल्कोहोलमुळे ह्या गोष्टी वाढतात. कारण अल्कोहोल बेसिकली मेंदूच्या रक्तवाहिन्या थोड्या डायलेट करतं, त्याच्यामुळे तसंही जे कोणी ड्रिंक्स घेतात वगैरे त्यांना दुसऱ्या दिवशी डोकेदुखीचा परिणाम जास्तच असतं. आणि ज्यांना मायग्रेन आहे त्याच्यामुळे हे अजून जास्त वाढतं, कारण ती प्रोसेस एक्सकेलेट होते ज्याला ते ऑलरेडी ससेप्टेबल आहे.
1: डॉक्टर, समजा एखाद्या व्यक्तीला हा मायग्रेनचा अटॅक आलेला आहे तर घरच्या घरी आपण याच्यावर कसा उपचार करू शकतो?
0: सगळ्यात पहिले तर ज्या गोष्टींनी आपले अटॅक वाढतात त्या गोष्टी टाळणं हे पहिलं, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यामध्ये जागरण, उपाशी राहणं. तिसरं, काही जणांना काही खाण्यापिण्यातल्या पदार्थामुळे सेन्सिटिव्ह असतात तर त्या गोष्टी ज्यांनी वाढतंय तुम्हाला, म्हणजे कुणाला माहिती आहे, कुणाला चायनीज फूडमध्ये वाढतं, कुणाला बाकी प्रोसेस फूडमध्ये वाढतं, कुणाला ताकामुळे वाढतं, तर ज्या गोष्टी वाढतात ते टाळणं. तिसरं, त्याच्यानंतर एवढं करूनही कधीच डोकं दुखणार नाही असं नाही, ती ससेप्टेबिलिटी आहे, कुणाला होऊ शकते. तर तसं कधीतरी झालं तर म्हणजे रेस्ट ही त्याला जगात महत्वाची ट्रीटमेंट राहते. त्याच्यामुळे तुम्ही आहे त्या ठिकाणी ते करतातच, रुग्ण डोळे बंद करून आराम करतात, लाईट वगैरे बंद करून शांतपणे एक झोप झाल्यावर बरं वाटतं, कारण ते मेंदूमधली ती केमिकल रचना केमिकल्स करेक्ट व्हायला. बाकी घरच्या घरी काय करता येतं तर साधी पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेतल्या तर बऱ्याचदाही डोकेदुखी सौम्य असेल तर कमी होते. बाकी आधी असे डोकेदुखी झालेली आणि तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी काही औषधं दिलेली आहेत ती औषधं डोकेदुखी सुरू झाल्या घेतली तर हा पुढचा जो 24-48 तासाचा होणार मनस्ता तो टळू शकतो.
1: अच्छा डॉक्टर मकरंद, मग या मायग्रेनसाठी असे कोणते उपचार सध्या उपलब्ध आहेत? बरं,
0: तर सगळ्यात पहिल्यांदा अधनमधनं डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना मी नॉर्मल असते हे जेव्हा एखादी स्त्री सांगते तेव्हा ते मायग्रेन असतं हे आधी समजून घ्यावं. दुसरं, हे असं वाढायची कारणं काय विषयी स्वतःकडे जागरूक होणं. आजकाल आयटीच्या क्षेत्रामध्ये लोक रात्र स्क्रीनवर राहत राहतात तर ह्या गोष्टी तुमच्या स्क्रीन टाईम कमी करणं, कमी म्हणजे बंद तर नाही करायचं, एक सोपा उपाय ह्याच्यात असा करता येतो की तुमचा स्क्रीन विशेषतः मोबाईल हा तुमच्या झोपेशी निगडीत ठेवायचा नाही. म्हणजे सकाळी उठल्यावर एक तास आणि रात्री झोपायच्या ती 1 ते 2 तास तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही ह्याच्यापासून दूर राहा. तुम्ही माणसांशी बोला, पुस्तक वाचा, लिहा काही. मी तर कित्येक जण सांगतो तुम्ही घरात भांडणं करा, डझंट मॅटर, पण तुम्ही माणसांशी बोला, स्क्रीन पासून दूर राहा, तर तुमची झोपेची जी रेस्ट मिळण्याची पॉवर आहे ती वाढते. तर मग एवढं करूनही अटॅक यायच लागला तर मग अशी वेगवेगळी औषधं असतात. जर काही भयंकर तीव्र अटॅक आहे आणि ते असं जसं मी सांगितलं की डोकं कापा वाटतंय तर त्याला असे वेगवेगळे ट्रिप्टान नावाचे औषधं आहेत, ते औषधं घेतल्यानंतर हे डोकेदुखी 1 ते 2 तासात कमी व्हायला लागतं. आणि जर सौम्य असेल तर साधे एनल्जेसिक, त्यातल्या त्यात पॅरासिटॅमॉल हे सगळ्यात सेफेस्ट असतं, कारण हे कितीदाही खाल्लं पॅरासिटॅमॉल तरी ह्याचा तेवढा किडनीवर दुष्परिणाम होत नाही. त्याच्यामुळे पॅरासिटॅमॉल खाणं, तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी जर ट्रिप्टान किंवा आर्गोटामिन व्हॅसोग्रीन औषधं दिली असतील तर डोकेदुखी सुरू झाल्या ती घेणं, तर तुमची डोकेदुखी कोणत्या प्रकारची याच्याकडे निरीक्षण करणं, त्यानुसार ती औषधं लवकर घेणं. तिसरा भाग ट्रीटमेंटचा असतो की ज्यांना असं पुन्हा पुन्हा होतंय, म्हणजे आठवड्यात 1 होतंय, आठवड्यात 2 होतंय, महिन्यात 2-3 होतंय, तर अशा अटॅक कमी करण्यासाठी पण काही औषधोपचार देता येतात. तर हे औषधोपचार कितीही दिले तरी आयुष्यात आपलं कधीच डोकं दुखणार नाही ह्याच्या पुढं, असं तर होणार नाही.
1: पण
0: कमी होईल तसं तुम्हाला कधीतरी 2-3 महिन्यात एकदा डोकं दुखत असेल तर ही रोजची औषधं घ्यायची गरजच नाही. ही दुखलं तेव्हा घ्यायची, तुम्हाला जी गोळीने बरं वाटतं ती गोळी तुम्हाला, ते सुमेट्रिप्टॅन असेल, ती व्हॅसोग्रीन असेल, ह्या गोष्टी घेऊन जवळ ठेवल्या तर दुखलं तेव्हा घ्यायची. पण असं पुन्हा पुन्हा होत असेल तर होऊ नये म्हणून बरीच औषधं असतात. आता ही औषधं कुणाला कोणची वापरायची हे कसं ठरवतो आम्ही? त्या औषधांमुळे होणारे जे इतर बदल असतात, म्हणजे त्याला साईड इफेक्ट म्हणू किंवा सोबत येणारे अजून साईड इफेक्ट म्हणलं की कसं काहीतरी भयंकर वाटतं, पण ज्याला इफेक्ट त्याला साईड इफेक्ट असतं.
1: ओके,
0: जो माणूस प्रेम करतो तोच चिडचिड करतो. या मायग्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही साईड इफेक्ट एनकॅश करू शकता. एखादी स्त्री आहे जिला अदरवाईज थोडा ताणतणाव आहे, थोडी झोप लागत नाही, थोडं निराश आहे, तर तिथं त्या प्रकारची औषधं अॅमिट्रिप्टिलिन वगैरे अशी वापरली, तिची दैनंदिन ही ताणही कमी राहतो, झोपही लागते आणि येणाऱ्या अटॅकची फ्रिक्वेन्सी कमी होते. काही प्रकारची औषधं असतात ज्यांनी थोडं वजन वाढतं. आता ज्या मुली आधीच बारीक आहेत वगैरे या सगळ्या

0: त्या गोळीने त्यांना फायदा होतो. काही औषधं अशी आहेत ज्यांनी वजन कमी होऊ शकतं, तर ज्या स्त्रिया विशेषतः थोड्याशा 30-40 इथल्या आहेत, थोडं वजन वाढलंय, त्यांना त्या टोपिरामेट वगैरे औषधाने दिलं त्याचा साईड इफेक्ट वेट लॉस आहे. तर हे ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे. आणि ऑफकोर्स अजून काही दुसरे आजार आहेत का, तुम्हाला थोडंसं बीपीचा आजार आहे तर बीटा ब्लॉकर नावाचे औषध आहे, जे बीपीलाही कामाला येणार आहे आणि डोकेदुखीलाही कामाला येणार. तर शेवटी केवळ डोकेदुखी मायग्रेन नाही, तर ऍज अ होल कम्प्लीट व्यक्तीकडे बघून जर तुम्ही बीपीच्या अनुषंगाने गेली तर त्या गोळ्या जास्त दिवस घ्याव्या लागतील. पण केवळ मायग्रेन साठी असतील तर ह्याची फ्रिक्वेन्सी, म्हणजे तुम्हाला आठवड्यातनं दोनदा होत असेल तर हळूहळू ते कमी होऊन महिन्यातनं एकदा, दोन महिन्यातनं एकदा असं व्हायला लागलं. इंटेन्सिटी म्हणजे जे भयंकर डोकं फुटल्यासारखं वाटतंय तेवढं नाही, बेअरेबल आहे. आणि तिसरं ड्युरेशन म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस दुखणे त्याच्याऐवजी 2-4 तासात एक गोळी घेतल्यावर कमी होते. हे जसं जसं कमी व्हायला लागतं तसं ह्या गोळ्यांचा इफेक्ट येतोय असं म्हणतो. एकदा इफेक्ट यायला लागला तर या 4 ते 6 महिन्याच्या वर आम्ही देत नाही मायग्रेनमध्ये. आणि इफेक्ट येतच नसेल तर ती गोळी लागू नाही पडली, मग दुसरी घ्यावी लागेल. अटॅक थांबाव म्हणून वेगळ्या गोळ्या, येऊ नये म्हणून वेगळ्या गोळ्या, आणि वेगवेगळ्या औषधं ह्याच्यात नवीन येत आहेत.
1: म्हणजे ह्या व्यक्तींनी त्या गोळ्या आपल्यासोबत ठेवणं गरजेचं आहे.
0: करेक्ट. तात्पुरत्या डोकेदुखी कमी करण्याच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या त्यांच्या पर्समध्ये असलेल्या बऱ्या, म्हणजे कुठेही दुखलं तर तुमचा तो काही तेवढा मनस्ताप कमी होऊ शकतो, तेवढी गैरसोय कमी होऊ शकते. मायग्रेनचं निदान करण्यासाठी आजच्या काळामध्ये हे सगळं असल्यावरही सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन केलाय आणि तो नॉर्मल आहे हे पण बऱ्याचदा आवश्यक राहतं. तो नॉर्मल जरी असलं, नॉर्मल असणं हा त्याचा भाग आहे, कारण दुसरं काही कारण नाही असं व्हायचं. कधी कधी काही दुसरं कारण असलं त्याला मायग्रेन म्हणत नाही, त्याला त्या कारणामुळे झालंय म्हणतात. तिसरा अजून एक राहतो की या गर्भनिरोधक गोळ्या स्त्रिया जेव्हा घेतात, ह्या गोळ्या घेतल्यावर जर तुमची डोकेदुखी वाढली असेल तर ऑफकोर्स तुमची आहे ती मायग्रेनची फ्रिक्वेन्सी गोळ्यामुळे वाढू शकते. त्या गोळ्या घेत असताना एखाद्या स्त्रीचं अचानक डोकं दुखायला लागलंय आणि असं हळूहळू 2-4-5-7-8 दिवस वाढत चाललंय, तर ते कधी कधी मेंदूच्या रक्तपुरवठ्यातले, मेंदू बनणं हृदयाकडे रक्त परत जाणारे ज्या व्हेन्स असतात त्याच्यामध्ये क्लॉट व्हायचं लक्षण असू शकतं. तर मी महत्वाचं हे सांगतो की जर तुम्ही त्या गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल आणि तुम्हाला नवीन डोकेदुखी सुरू झाली असेल, जी ऑफकोर्स असं नाही की 1 तास डोकं दुखलं बरं झालं, ती डोकेदुखी हळूहळू 2-3 दिवस वाढत चालली असेल, तर ती लाईटली घेऊ नका. ती कधी कधी गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं, त्यावेळेस मग लवकर एमआरआय करून आधी निदान केलं तर पुढे होणारे त्याचे मग जे काही अपंगत्व वगैरे ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात. तर मायग्रेन डोकेदुखीच्या लोकांनी गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल तर त्या तुमच्या डॉक्टरला सांगाव्या, न घेता दुसरे कुटुंब नियोजनाचा वापर केलेले जास्त सांगा. तुमच्या डॉक्टरशी चर्चा करून हे ठरवू शकतात. तुम्हाला डोकेदुखी पहिल्यांदाच आयुष्यात होती आणि भयंकर आहे, असं डोकं कधीच दुखलं नव्हतं माझं, आणि विशेषतः ते डोकेदुखी डोक्याच्या मागच्या भागामध्ये आहे, तुमची मान घट्ट आहे, उलट्या होत आहेत, असं काय असेल तर तुम्ही ताबडतोब जावं. त्याच्यानंतर डोकेदुखी सोबत तुम्हाला डबल डबल दिसतंय, डोकेदुखी सोबत तुम्हाला हात पायाची ताकद कमी झाली आहे, ताप भयंकर यायला लागलाय. तर ही डोकेदुखी मायग्रेनची म्हणून घेता येत नाही. मायग्रेन म्हणजे फक्त डोकं दुखणं, पण असं न होता तुमचा पॅटर्न बदललाय तर तुम्ही लवकर जाणं भाग आहे. पण तशाच प्रकारची असेल आणि तुम्ही एकदा त्याचं निदान केलं असेल तर ती थोड्या वेळात बरी होते, आणि नेहमीसारखा तो पॅटर्न नसेल, तिला मान घट्टवून उलट्या होत आहेत, तर तो मेंदूत रक्तस्रावाचं लक्षण आहे. पण ही जी डोकेदुखी आहे ही तुमच्या नेहमीच्या डोकेदुखीसारखी नाहीये, आणि त्याच्यासाठी तुमची स्वतःची डोकेदुखी कशी याच्याविषयी निरीक्षण करणं, तेव्हा तुम्ही खरंच डॉक्टरकडे लवकर जाऊन लवकरात लवकर मेंदूचे सीटी स्कॅन, एमआरआय काही नाही हेही सिद्ध करण्यासाठी स्कॅन करावा लागतो का करावा लागतो. पुढचे परिणाम आहेत त्या आजारांमध्ये ते गंभीर असू शकतात.
1: बरोबर डॉक्टर, मग मायग्रेन टाळण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
0: सगळ्यात पहिले तर ज्या व्यक्तीला ही डोकेदुखी आहे ती आहे म्हणून तिचा स्वीकार करणं, म्हणजे हे व्हायलाच नाही पाहिजे अशातला भाग नाही. तुमचं मायग्रेन हे तुम्हाला सांगतंय की तुम्ही खूप धावपळ करताय, तुम्ही आयुष्यात खूपच परफेक्शन, सगळं नीट राहिलं पाहिजे, सगळं नीट पाहिजे हे पाहिजे, हा हट्ट पण तुमचा होतोय म्हणून तुम्हाला असा विचारही करता येतो, पण ऑफकोर्स होऊ नये म्हणून जसं मी सांगितलं की वेळच्या वेळी जेवण, वेळच्या वेळी झोप, तर ते मानसिक जरी नसलं तरी मनाच्या स्थितीशी संबंधित असतं. भावनांचा मेंदू आणि ह्याचा जवळ असतो, तर त्याच्यामुळे तुमचं जितकं मन समस्थिती ज्याला म्हणून तितके हे अटॅक कमी होतात. तिसरं म्हणजे स्वतःला वेळ देऊन त्याच्यासाठी योगासनं, प्राणायाम वगैरे, कारण हे ह्या स्त्रियांमध्ये दिसतं ज्यांना असं मल्टीटास्किंग करायचं असतं, ते करता करता सतत आपला नवरा सासू मुलं ह्याच्याकडे बघताना स्वतःसाठी वेळ देणं हे केलं तर तुमचे तुम्हाला एक स्वतःचे 15-20 मिनिटं दिले तर ह्या गोष्टी अजून म्हणजे जे योगशास्त्राला भेटली ते. आणि चौथं म्हणजे मग जेव्हा दुखेल तेव्हा गोळी, मग ते पॅरासिटॅमॉलची गोळी तर लिबरली वापरता येते, बाकी गोळ्या तुमच्या डॉक्टरनी ज्या दिल्या असतील मग त्या अर्गोटामिन असो, टिप्टान असो, ह्या नेप्रॉक्झेन असो, ह्या दुखलं तेव्हा आणि पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून डॉक्टरनी दिलेली ट्रीटमेंट, पण ती ट्रीटमेंट लागू पडती आहे का नाही याविषयी तुमच्या डॉक्टरला नियमित फीडबॅक देणं आवश्यक आहे. हे मी का सांगतो की मला ही डोकेदुखीची गोळी दिली आणि ती वर्षानुवर्ष चालू आहे अशा काही स्त्रिया मी बघतो, त्यांचं वजन वाढत चाललंय आणि ते वजन

0: वाढत चालले आणि त्याचे दुसरे प्रॉब्लेम आहेत. तर तुम्हाला ती गोळी काही दिवसांनी बंद करायची. ही काही बीपी शुगरसाठी गोळी नाही की आयुष्य तुमची फ्रिक्वेन्सी कमी होतीये का नाही होतीये हे त्याच्यावर बघून त्याच्यावर पुन्हा पुन्हा निर्णय घेणं भागच राहतं. डॉक्टरचा सल्ला घेणंच भाग आहे.
1: डॉक्टर, मग काही विशिष्ट अन्न पदार्थ किंवा काही सवयींमुळे हा मायग्रेन वाढण्याची शक्यता असते का?
0: डेफिनेटली असते. ते म्हणजे अल्कोहोल, त्याच्यामुळे डोकेदुखी वाढू शकते. दुसरं म्हणजे प्रोसेस्ड फूड, म्हणजे जे रेडीमेड असतं, पिझ्झा वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जे काही द्रव्य असतात त्याच्याने मेंदूच्या रक्तवाहिन्या थोड्या डायलेट होऊन डोकेदुखी ससेप्टेबल लोकांमध्ये वाढायची भीती असते. अजून एक म्हणजे कोल्ड्रिंक्स. त्या कोल्ड्रिंक्समुळेही बरेच परिणाम होऊ शकतात. चॉकलेट, कॅडबरी हे बऱ्याच जणांना सेन्सिटिव्ह असतात. कोणी सांगतं मला वांग्यानी वाढतंय, कोणी सांगतं मला ताकानी होतं, अशा गोष्टी काही जण पेशंट रिपोर्ट करतात, पण ते स्वतःच्या निरीक्षणावर जातात.
1: सर, मग हा मायग्रेन पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
0: हा डेफिनेटली, म्हणजे जसं त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी कालांतराने कमी होऊ शकते, कधी गायब होऊ शकते. एकदा एखादी गोष्ट दुखली तर पुन्हा कधीतरी दुखलं असं होणारच नाही असं कधी म्हणता येत नाही. काही काही जण 40-50 ते सुरू होऊ शकतं, पण ऑफकोर्स त्यांनी होणारा जो मनस्ताप आहे, त्यांनी होणारं जे नुकसान आहे हे निश्चित कमी करता येईल. पण याचा अर्थ उद्या कधीच होणार नाही अशी खात्री देता येत नाही. आणि जनरली हे स्त्रियांमध्ये मेनोपॉज म्हणजे पाळी थांबल्यानंतर वगैरे कमी होतं, प्रेग्नन्सीच्या काळात कमी होतं काही जणांना, काही जणांचं प्रेग्नन्सीमध्ये वाढतं. तर हे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.
1: या मायग्रेन बाबत लोकांमध्ये काय गैरसमज आहेत का? असे
0: म्हणजे मायग्रेन अशी डोकेदुखी असू शकते हे कित्येक जणांना माहीत नसतं. आणि दोन, मला मायग्रेन झालाय म्हणजे असं काहीतरी भयंकर झालंय. मायग्रेन झालंय म्हणजे काय? माझं अधमधनं डोकं दुखतंय असं त्याच्याकडे पाहिलं तर अरे यार चलो कुछ नाही, मतलब फिर क्या हो रहा है सर दर्द, ठीक आहे दुखलं तेव्हा गोळी खाल्ली, दुखू नये म्हणून हे केलं, तर विचार केला तर तुमची स्वतःची आध्यात्मिक उन्नती पण ह्याच्यामध्ये होऊ शकते. मायग्रेन अशाच लोकांना होतं जे काहीतरी आयुष्यात बनू इच्छितात, आणि ऍट द सेम टाइम ते दुखताना होणारे जे गोष्टी आहेत त्या भोगत बसायची गरज नाही. आजकाल औषधं खूप छान छान आहेत. गोष्टी चॅलेंज म्हणून स्वीकारा, म्हणजे हे खाली खेचणारं नाही, उलट हे तुम्ही शिडी वापरून स्वतःची उन्नती अजून करून घ्या.
1: डॉक्टर मकरंद कांजाळकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना मायग्रेन याविषयी मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकली. बरेच श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. सायंकाळचे 6:54 आणि 44 सेकंद झाले आहेत. ऐकूयात काही संदेश.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
3: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
4: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
3: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
4: मंगळवार दिनांक 19 मे रोजी 10:00 वाजता

0: महसूल विभागाचा मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहिला तर कायम खुशहाल।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर। आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात। ठीक 7 वाजता ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र।
2: कॉमर्स मधील करिअरच्या संधी,
3: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये। प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे। पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके। खर्च पण फार जास्त नाही आहे, तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबचे ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात। स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे।
2: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात, यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात प्रादेशिक बातमीपत्र।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल.

0: मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईत सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: असा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसापूर्वी सीबीआयच्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून महाटीईटी.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये MD केलं. व्यसनमुक्ती तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील.

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांनी नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदत

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेव।
1: एक एक दिसरेटणं मुश्किल झालंय दिसभर राब राब राबून। अव आपलं सोडा, पण आपल्या पोराबाळांच्या तोंडी दोन घात जावे ते पण मुश्किल झालंय।
2: अहो राधाबाई, जर घराकडे लक्ष ठेवा, वाईट पोरांना अंगणवाडीत नेऊन सोडते।
1: आता हे काय रकमे, पोरांना आणि अंगणवाडीत, पोरांना आपल्यासोबत रस्त्याच्या कामाला घेऊन चल, तेवढेच दोन पैसे जास्त मिळतात आणि पोरांच्या दोन्याच्या मीठ भाकरीची सोय भी होईल।
2: राधे तुला ठाव आहे का?
1: काय ग,
2: आजकाल शाळेत म्हणजे त्या अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलांच्या खाण्यापिण्याची सोय शासनानं केली आहे, माझी काळजीच मिटली बघ तवापासनं।
1: आता ग बाई बरं झालं तुझं, चल ग आपण भी आपल्या पोरांना शाळेत घेऊन जाऊया।
3: लाभ घ्या सरकारच्या प्रारंभिक पालन पोषण आणि शिक्षण सेवेचा, पाया घाला चांगलं आरोग्य आणि यशस्वी जीवनाचा।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून देखील ऐकत आहात। यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 7:15।
5: कॉमर्स मधील करिअरच्या संधी,
6: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये। प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे। पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके। खर्च पण फार जास्त नाही आहे, तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात। स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे।
5: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।
0: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
7: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक,
7: मंगळवार दिनांक 19 मे रोजी 10:30 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर संकटातील सोबती।

0: रसिका हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. सोनं, चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं कालपासून वाढवलंय. सोबतच दागिन्यांची खरेदी वर्षभरासाठी करू नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. याविषयी आज आपण वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कमोडिटी तज्ज्ञ आणि सराफ व्यावसायिक अमित

0: घोडक यांच्याकडून.
1: तर केंद्र सरकारने जे की सोन्या चांदीच्या सह जे वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत त्यांच्यावरचे जे कर वाढवलेत, तर एक्झॅक्टली हे कोणकोणते कर वाढलेत आणि ते किती प्रमाणात वाढलेत?
2: आपल्या सोन्या चांदीच्या रॉ गोल्ड किंवा रॉ चांदी आपण बार म्हणतो ज्याला शुद्ध प्रकारची, त्याची आयात करण्याकरता केंद्र सरकारने 2 वर्षापूर्वी 15% सहा टक्क्यांवरती कर आणले होते. आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आपण म्हणतो ज्याला, ते आता पुन्हा एकदा 6% वरून 15% नेलेत, म्हणजे जवळपास प्रत्येकच दोन्ही धातूंवरती 9% त्याचे कर वाढवण्यात आलेत. आता गोष्ट अशी आहे, जेव्हा 15% वरून 6% कर केले तेव्हा सोन्याची भारतातली किंमत जी होती मूल्यामध्ये ती साधारणपणे 70,000 आसपास होती प्रति 10 ग्रॅम. आज ती 1,30,000 ते 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असल्यामुळे तो कर जो वाढलाय तो प्रति 10 ग्रॅम सोन्यावर जवळपास 13,000 रुपयांनी वाढला एका रात्रीमध्ये. तसंच चांदीवरचा जर कर आपण विचार केला तर तोही जवळपास 16 ते 18,000 रुपये प्रति किलोला वाढला. तर या प्रमाणामध्ये ही करवाढ झाली आणि ती इम्पोर्ट ड्युटीच्या बाबतीत झाली आहे. जीएसटीच्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
1: तर प्लॅटिनम वरती पण कर वाढलेला आहे ना?
2: हो, सर्वच मौल्यवान धातू त्याच्यात प्लॅटिनमही आहे, ज्याच्यावर पूर्वी 6% आयात करत होता तो आता पुन्हा 15% केला. आता एवढंच नाही तर सरकारने फार क्लिअर गाईडलाईन्स काढल्या आहेत या वेळेला इम्पोर्टला, कारण पूर्वी इम्पोर्टच्या याच्यामध्ये काही काही पळवाटा असायच्या की इन्क्लुजन किंवा छोटे छोटे पार्ट जे असतात सोन्या चांदीचे त्याच्यावरती कर वेगवेगळे होते, किंवा अलॉयच्या नावाखाली जी आयात व्हायची याच्यामध्ये प्रेशर्स मेटल असायचे पण ते अलॉय म्हटल्यानंतर त्याला करचा दर जो असायचा तो वेगळा असायचा.
1: ओके,
2: पण यावेळेस जेव्हा त्यांनी अध्यादेश काढलाय तेव्हा या सगळ्या गोष्टींनाच 15% तो कर लागू होईल अशा प्रकारे अध्यादेश काढलाय, त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पळवाटा राहिल्या नाही.
1: आता हे जे टॅक्स वाढवलेत तर त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर कितीपर्यंत वाढतील?
2: सोन्याचा दर ज्या दिवशी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढीची घोषणा केली त्या दिवशीच्या दरानुसार साधारणपणे सोन्याचा दर 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, त्याच्यामध्ये 9% वाढ म्हणजे 1,35,000 ते इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह या प्रकारे जर केलं आपण तर साधारणपणे 12,000 रुपयांनी तो वाढला होता दर सोन्याचा प्रति 10 ग्रॅम, आणि चांदीचा दर साधारणपणे 18,000 रुपयांनी वाढला होता.
1: आता ही जी करवाढ झाली आहे तर त्या करवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की आयात कमी व्हावी, पण मग खरंच याच्यामुळे आयात होईल का कमी?
2: नाही, कसं आहे, सोनं हे आपल्याकडे जिव्हाळ्याची वस्तू आहे, जे आपण त्याला नेसेसिटी म्हणत नाही हे ठीक आहे, खरंच ती नेसेसिटी नाही, कारण अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त बाकी कशीच नेसेसिटी आपण म्हणू शकत नाही. पण सोनं हे अविभाज्य घटक आहे भारतीय संस्कृतीचा, म्हणजे माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असलं तर मला मुली बरोबर दागिने द्यावे लागतात, मुलीचे नंतर वर्षभर सण होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने द्यावे लागतात, जावायला दागिने द्यावे लागतात, माझ्याकडे जर लग्नाच्या अॅनिव्हर्सरी असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा मुला मुलींचे वाढदिवस असतील किंवा काही विशेष घटना घडत असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा वास्तुशांत वगैरे असेल तर तेव्हा चांदीचे उपकरण वस्तू केल्या जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण सोनं चांदीला महत्व देतो, आपण लक्ष्मीपूजनाला सोन्याची किंवा चांदीची प्रतिमा दरवर्षी एक एक ऍड करत जातो आपल्याकडे, किंवा अक्षयतृतीयेला चांदी सोनं घ्यावं, पाडव्याला सोनं घ्यावं, या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्यामुळे सोन्याची मागणी ही खूप आहे. आता पंतप्रधान त्यांनी केलेलं आवाहन हे सरकारच्या दृष्टीने योग्य आहे की 1 वर्षाकरता तुम्ही दागिन्यांची खरेदी करू नका जेणेकरून आयात कमी होईल, पण अशी 1 वर्षाकरता दागिन्यांची खरेदी कोणाला थांबवणं शक्य नाही, त्यापेक्षा सरकारने असं आवाहन करायला हवं होतं की लक्झरी म्हणून तुम्ही ती दागिन्यांची खरेदी असेल तर 1 वर्षाकरता का, कारण की माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी असं म्हणू शकत नाही मुलाकडच्यांना की मी आज मुलगी पाठवतो आणि नंतर 1 वर्षाने दागिने पाठवतो, मला ते करणं गरजेचं आहे कारण माझं ते सामाजिक बांधिलकी असल्यासारखं आहे. ती बांधिलकी आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे चर्चेचा, पण संस्कृती म्हणून माझी बांधिलकी आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ती कमी होईल असं नाही, पण जर का तुम्हाला ते करायचं असेल तर जास्तीची किंमत भरा असं आता सरकार म्हणतंय असं मला वाटतं, कारण त्याचा पहिला उद्देश होता की फॉरेक्स वाचव, आता दुसरा उद्देश आहे की जर तुम्ही माझं फॉरेक्स वापरणार असाल तर निदान त्यातून मला सरकारला उत्पन्न तरी द्या म्हणून ती करवाढ करण्यात आली.
1: दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर तर आपल्याकडे होतो, पण त्याच्याशिवाय म्हणजे इंडस्ट्रियल किंवा इतर कामांसाठी आपल्याकडे सोन्या चांदीचा किती वापर होतोय?
2: चांदीचा वापर म्हणाल तर जगभरातच इंडस्ट्री करता 70% होतो, भारतही त्याला काही अपवाद नाही, कारण सोलर म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा, टेलिकॉम म्हणा, पॉवर ट्रान्समिशन म्हणा, प्रत्येकच ठिकाणी चांदी लागते आणि त्याला काही पर्याय आता तरी सापडलेला नाहीये शास्त्रज्ञांना, त्यामुळे तो वापर तर टळणार नाहीये. त्यामुळे इंडस्ट्रीयल युथ वापराकरता जे काय आयात होईल चांदी तर इंडस्ट्रीयल प्रॉडक्टच्या किमती त्या प्रमाणात वाढतील किंवा सेवांच्या किमती त्या प्रमाणात वाढतील. सोन्याचं कन्झम्पशन म्हणाल तर 0.5% ते 1% पण नसतं टोटल प्रोडक्शनच्या किंवा मायनिंगच्या, 99% हे इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत असतं, पण चांदीचं जे काय प्रोडक्शन होत आहे किंवा मायनिंग होत आहे त्यातलं 60 ते 70% कन्झम्पशन मध्ये जात आहे आणि उरलेलं इन्व्हेस्टमेंट आणि

0: युटेन्सिल्स आणि ऑर्नामेंट्स मध्ये येते.
1: सध्याचं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमधला जर ट्रेंड बघितला तर आपण किती सोनं चांदी आयात करतोय?
0: सोनं चांदीच्या मिळून आयात जी आहे ती साधारणपणे 72 ते 75 बिलियन डॉलर एवढी होती आहे. कारण त्याची क्वांटिटी आपण असे काउंट नाही करू शकणार, रुपये किंवा डॉलर काउंट करू शकू, कारण त्याच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे जास्त त्याला रिलेव्हन्स आहे तो किती डॉलर आपण खर्च करतोय त्याच्यावरच आहे. आणि असं म्हणतात की हा थर्ड लार्जेस्ट कॉम्पोनंट आहे आयातीतला. पहिला आहे ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, आणि तिसरं आहे ते सोनं आहे. फक्त सोन्याचं एकच आहे की सोनं ही मेंटेन करणारी व्हॅल्यू आहे, म्हणजे ती व्हॅल्यू ही वेल्थ वाढवते देशाची. इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खोक्यातून उघडल्या की शून्य किमतीच्या होतात, पेट्रोल डिझेल जळून जातं. प्रॉडक्टिव्हिटी म्हणतात लोक, डिझेल आणि पेट्रोल याच्यात प्रॉडक्टिव्हिटी आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, सोन्यात प्रॉडक्टिव्हिटी नाही. पण प्रॉडक्टिव्हिटी आणि वेल्थ हे हातात हात घालून चालतं. त्यामुळे देशाला उद्या जर गरज पडली आणि सरकारने जर कळकळीने आवाहन केलं आणि त्या आवाहन करताना सरकारने सरकार

0: डिझेल आणि पेट्रोल याच्यात प्रॉडक्टिव्हिटी आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, सोन्यात प्रॉडक्टिव्हिटी नाही. पण प्रॉडक्टिव्हिटी आणि वेल्थ हे हातात हात घालून चालतं. त्यामुळे देशाला उद्या जर गरज पडली आणि सरकारने जर कळकळीने आव्हान केलं आणि त्या आव्हान करताना सरकारने सरकारच्या बाजूनी काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवली सुखकर जीवन होण्याकरता लोकांचं, तर लोक नक्की सॅक्रिफाईस करून सोनं ऑफर करतील गव्हर्नमेंटला. गोल्ड बॉन्ड पूर्वी दिलेच होते सरकारने की सोनं द्या आणि तेवढ्याच वजनाचे गोल्ड बॉन्ड घ्या आणि काही वर्षांनी त्याचं गोल्ड घेऊन जा. आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण बघितलेलं आहे 50 ते 2000 त्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये तसं काही गव्हर्नमेंट करू शकतं. एचजीबी जे केले गेले आपल्याकडे ते एचजीबी हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांना चांगले ठरले, पण सरकारने त्याचं सोनं नाही घेतलं आणि त्यामुळे सरकारला जे नुकसान आलं एकंदरीत ते उद्या टॅक्सपेअरच्याच खिशातून जाणार आहे. त्यामुळे एचजीबी सारखी योजना सरकारने आणू नये, कारण अल्टिमेटली नाही तर ते टॅक्सपेअरच्या खिशातून जातं. त्याला अंडरलाईंग ऍसेट कुठेतरी हेज करणं गरजेचं होतं. एफडीआयकडे जे सोनं आहे ते जर सरकारने आता तात्पुरतं वापरलं गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात सराफांना देण्याकरता तर जवळपास आपली 1.5 वर्षाची आयात थांबू शकते. आणि ते आरबीआयने सोनं देणं याचा अर्थ आरबीआयचं हेज कॅन्सल झालं असं नाही होत, कारण आरबीआय लोन म्हणून ते सोनं देणार आहे. त्यामुळे 1.5-2 वर्षांनी जेव्हा आपली परिस्थिती सुधारेल तेव्हा आरबीआयकडे ते सोनं परत येणार आहे. कारण सराफ लोकांना जेव्हा जीएमएल क्लोज करावं लागतं किंवा बंद करावं लागतं तेव्हा त्यांना रुपये देऊन तेवढ्या किमतीचं सोनं घेऊन द्यावं लागतं समोरच्याला, त्यामुळे त्यात नुकसान नाही होणार. ईटीएफ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, जवळपास 25 टन वर्षाला गुंतवणूक होते. सरकारने गुंतवणुकीच्या परचेस साईड बंद करावी 1 वर्षाकरता एचजीबीची कंपल्सरी, कारण ते सेव्ह होऊन नुसतंच होर्डिंग होत आहे आणि ते व्हॉल्ट मध्ये जात आहे, पण फॉरेक्स मात्र त्याला वापरलं जात आहे. आणि 1 वर्षाकरता जर तसं केलं तर 25 टन सोन्याची आयात कमी होऊ शकते. असे विविध उपाय आहेत ते सरकारने चोखायला पाहिजेत, म्हणजे अदर दॅन इम्पोर्ट ड्युटी वाढवणं किंवा 1 वर्षाकरता दागिने करू नये म्हणण्यापेक्षा जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत ते वापरावेत असं माझं स्वतःचं मत आहे.
1: याच्या आधी कधी सरकारने असं आवाहन केलं होतं की तुम्ही दागिने खरेदी करू नका किंवा मग आयात कमी व्हावी किंवा परकीय चलन वाचावं म्हणून याच्या आधी सरकारने कधी अशा पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती?
0: नाही, अगदी रिसेंट उदाहरण बघायचं झालं तर 2012-13 साली जेव्हा आपल्याकडे कॅडचा प्रॉब्लेम आला होता करंट अकाउंट डेफिसिटचा, तेव्हाच्या सरकारने युपीएचं शासन होतं तेव्हाच्या सरकारने सोन्याची आयातचा कर जो आहे तो टप्प्याटप्प्याने 2% वाढवत नेऊन 15% नेला होता. आणि जर का तुम्हाला सोनं आयात करायचं असेल तर तुम्हाला 20% निर्यात करणं कंपल्सरी केलं होतं, आयात केलेले सोने व्हॅल्यू ऍडिशन करून तरच पुढला आयातीचा परवाना मिळायचा आणि त्या प्रकारे एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं. पण दागिने वापरू नका असं कोणी डायरेक्ट आतापर्यंत आवाहन केलेलं माझ्या आठवणीत नाहीये. सोन्याचा वापर कमी करा किंवा तो डिफर करा इथपर्यंतची आव्हानं मी ऐकलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत.
1: पण मग आता हे जे काही आवाहन केलेलं आहे तर मग त्याचा रिअल लाईफ मध्ये किंवा ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये कितपत परिणाम होईल, म्हणजे किती टक्के सोन्या चांदीची आयात कमी होऊ शकते आपल्याकडे?
0: गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये जेव्हापासून सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढत जाऊन 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत गेलाय, जर का स्टॅटिस्टिक्स गोळा केलं बाजारातून तर असं लक्षात येईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घडून घेणं हा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे आपोआपच सोन्याची आयात कमी होण्यावर त्याचा परिणाम झालाय. आता ही जी सोन्याची बाकी आयात तरी चालू आहे ती केवळ इन्व्हेस्टमेंट स्वरूपाचं ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतायत, म्हणजे ते ईटीएफ असतील किंवा मोठ्या एचएनआय असतील की ज्यांना करन्सीमध्ये रिस्क वाटते, रुपयात रिस्क वाटते, डॉलरमध्ये रिस्क वाटते, तर ती त्यांना डिफर करायची असेल. आणि गेल्या 15 वर्षात बघितलं तर सोनं 15% एव्हरेज वर्षाला वाढलंय, परतावाही चांगला मिळतोय दिसतंय, तर त्यांनी ती आयात केली आणि त्याच्यामुळे ह्याचा परिणाम झालाय. अदरवाईज जे दागिने घडवून घेणारी लोक आहेत ते पूर्वीचं त्यांचं खरेदी केलेलं सोनं सराफाकडे घेऊन येत आहेत आणि दागिने करून घेत आहेत आणि हे प्रमाण जवळपास 60% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती दर वाढल्यानंतर केवळ 40% दागिने हे नवीन सोन्यातून घडवले जात आहेत. 60% दागिने हे जुन्या सोन्यातून, म्हणजे घरी असलेल्या सोन्यातून की आपले जुने दागिने देऊन नवीन दागिने घडवले जात आहेत. आणि फॅक्टफुल स्टॅटिस्टिक्स आहे, म्हणजे ग्राउंड रियालिटीचं स्टॅटिस्टिक्स आहे. आता खरोखर त्यात काहीतरी साधायचं असेल सरकारला की जुनं सोनं लोकांनी घेऊन येऊन त्यात नवीन दागिने घडवून घ्यावे, तर सरकारला एक चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरचं जर सोनं घेऊन आलात आणि जर त्याच्यातून दागिने घडवले, नवीन सोनं खरेदी नाही केलं, तर अशा केलेल्या दागिन्यांवरती 3%ऐवजी 1% जीएसटी लागेल. असा काहीतरी जर सरकारने आकर्षण दाखवलं तर हे 60% प्रमाण 80-90% सुद्धा जाऊ शकेल.
1: आपल्याकडे सोनं चांदी म्हणजे ते सणासुदीला लग्न समारंभात द्यायला लागतं, लोक घेतात, ती एक प्रमाण झालं, त्याच्याविषयी आपण बोललो. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक लक्झरियस म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सध्या किती प्रमाणात लोक सोनं चांदीचे दागिने खरेदी करतात?
0: नाही ते दागिने नाही खरेदी करत, ते जनरली गोल्ड बार खरेदी करतात. आता परत स्टॅटिस्टिक्स वरती जर यायचं झालं तर पूर्वीच्या काळी सामान्य सराफांकडे 15-18% गुंतवणुकीकरताचं सोनं घेतलं जायचं, आणि ते गुंतवणूक नसायचंच, ते किरकोळ गिरे

0: त्यांचं, त्यांना भविष्यात दागिना घडवायचा असायचा म्हणून ते थोडं थोडं सोनं घेऊन साठवून ठेवायचे. पण आता हे प्रमाण जे आहे 15-18% ते 30-35% पोहोचलंय. याचा अर्थ सामान्य माणूसही आता त्याच्यात गुंतवणुकीचा हेतू बघायला लागलाय. मोठे HNI जे गुंतवणुकी करता म्हणून सोनं घेतात ते सराफ बाजार जो आहे मुंबईचा बुलियन बाजार तिथून सोनं खरेदी करत असणार, ते काही सराफाकडे जात नसणार कारण त्यांना ते भावातला फरक जो असतो खरेदी विक्रीच्या भावातला तो देण्यापेक्षा तिथून खरेदी करणं जास्त योग्य वाटत असेल. प्लस ETF मधला जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तो ETF चा फ्लो हा इन्व्हेस्टमेंट फ्लोच आहे. तर इन्व्हेस्टमेंट फ्लो हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये माझ्या अंदाजाने 20-30% वाढला असेल दागिन्यांच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट म्हणून करणं. कारण दागिना घेतला की त्यात मजुरी जाते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक जे सोनं घेत आहेत ते लोकांनी कमी करावं. त्याच्याकरता गव्हर्नमेंटने काहीतरी पर्याय आणावा दुसरा की तुम्ही सोनं खरेदी करण्याकरताची रक्कम द्या, ते सोनं लगेचच्या लगेच डिपॉझिट करून सोन्याच्या स्वरूपात त्याची पावती घ्या. जे तर आम्ही सोनं देऊ कारण HGB मध्ये रक्कम देत असतात, सोनं नाही परत द्यायचं. आणि HGB मध्ये खरेदी करताना रक्कम हँड ओव्हर करावी लागायची गुंतवणूकदाराला सुद्धा, त्यामुळे अल्टिमेटली त्याचं सोनं होत आहे का नाही हे माहिती नव्हतं. पण आता जर तुम्ही सोनं घेणार असाल तर रक्कम द्या, पण परत मिळताना तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळेल याची खात्री सरकारने द्यावी. त्याच्यामध्ये आकर्षण जास्त आहे लोकांना. फिजिकल गोल्ड मिळणार असेल तर ते आज रक्कम तुम्हाला हँड ओव्हर करतील आणि काही काळाकरता तुम्ही त्यांच्या रकमेतून आणलेलं जे सोनं आहे ते तुम्ही नॉर्मल इम्पोर्ट डिफर करण्याकरता वापरू शकाल. सराफी व्यवसायांना GML म्हणजे गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात देऊ शकाल. थोड्याफार प्रमाणावर स्ट्रेस जो आहे फॉरेक्सवरचा आणि इम्पोर्टवरचा तो कमी होऊ शकेल.
1: गुंतवणूक म्हणून सोनं याच्यासाठी सरकारने काही पर्यायी योजना आणल्या होत्या, सोवरेन गोल्ड बॉन्ड झाली किंवा गोल्ड मॉनिटरिंग स्कीम झाली वगैरे, त्याची सध्याची काय परिस्थिती म्हणजे त्याच्यात रिटर्न्स कशा पद्धतीच्या आहेत आणि लोक किती प्रतिसाद देत आहेत त्याला?
0: एक तर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही फार वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या सरकारने त्यांच्या मागल्या सत्ता आणि कारभार त्यांनी ती आणली होती, पण ती कधीच यशस्वी झाली नाही कारण ती फार किचकट होती आणि त्याची उपलब्धता फार मर्यादित बँकांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये होती. दुसरी गोष्ट, कुणालाच आपल्याकडे असलेल्या दागिन्यातली मजुरी वाया जावी असं वाटत नाही आणि त्यांच्याकडे जे गोल्ड मॉनिटायझेशन गोल्ड द्यावं लागायचं ते शुद्ध करून द्यावं लागायचं, त्यामुळे तो दागिना वितळायला जायचा त्याच्यातली शुद्ध सोनं फक्त डिपॉझिट करून घेतलं जायचं. त्यामुळे त्यातला जो मेकिंग चालू असायचा त्यामुळे लोक परावृत्त होती कारण खूपसं सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये आहे. ही योजना तितकीशी इफेक्टिव्ह झालीच नाही याचं आपण म्हणू.
1: खूप खूप धन्यवाद आपण आकाशवाणीसाठी ही मुलाखत दिली.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

0: श्रोतेहो एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया माझं शेत माझा शिवार हा कार्यक्रम.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझा शिवार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण गीत संवाद ऐकणार आहोत, छान छान गाणी आणि शेतीपूरक माहिती सुद्धा. पण त्याआधी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15, 16 व 17 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 मे पर्यंत कमाल तापमानामध्ये 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून

0: कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 62 ते 70%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 15, 16 व 17 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 17 मे पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 39 ते 41 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 73 ते 77%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 50%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 15, 16 व 17 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 17 मे पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 49 ते 59%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 55%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: उन्हाळी हंगामातील पिकांना त्यांच्या गरजेनुसार पाण्याची उपलब्धता करून द्यावी. फळे तसेच भाजीपाला पिकांमध्ये जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी आच्छादनांचा वापर करावा. कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. दुपारच्या कडक उन्हात म्हणजेच दुपारी 12 ते 4 या दरम्यान शेतामध्ये काम करणे टाळावे. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करावेत. उन्हापासून डोक्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी किंवा सुती रुमालाचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. याशिवाय ताक किंवा लिंबू पाणी यासारखी पेये नियमित प्यावीत. उन्हामध्ये सतत काम करू नये. अधूनमधून सावलीमध्ये विश्रांती घ्यावी. शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. जनावरांना सावलीत किंवा हवेशीर गोठ्यामध्ये ठेवावे. गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची खात्री करावी. गोठ्यामध्ये पंखे किंवा फॉगर वापरून तापमान कमी ठेवावे. दुपारच्या कडक उन्हामध्ये जनावरांना चारावयास नेणे पूर्णपणे टाळावे. शेतीची कामे किंवा जनावरांचे नेण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावी. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ थंड आणि मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. म्हशींना दुपारच्या वेळी पाण्यात डुंबण्यास सोडावे. जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास त्वरित तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला.
2: वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिकिम यानारी देई इशारा लवकरी. विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप. भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्यामार्फत जनहितार्थ जारी.

0: माझं शेत माझा शिवार कार्यक्रमात वळूया आजच्या गीतसंवाद या कार्यक्रमाकडे.
1: गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमामध्ये भात रोप वाटिकेचं नियोजन कसं करावं याविषयी आपण माहिती घेणार आहोत, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया एक मस्त गाणं.

मंडळी, गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, भात हे एक महत्वाचं अन्नधान्य पीक म्हणून ओळखलं जातं. मात्र वेगवेगळ्या कारणांनी भात उत्पादनामध्ये मोठी घट येताना दरवर्षीच आपल्याला दिसून येते. भात पिकाचं सरासरी हेक्टरी उत्पादन कमी येण्यामागे सुधारित लागवड पद्धती आणि पीक व्यवस्थापनाचा अभाव ही महत्वाची कारणं आहेत. त्यासाठी रोपवाटिका करण्यापासून ते पीक काढणीपर्यंत योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब जर आपण केला तर भात पिकामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. मंडळी, भात रोपवाटिकेसाठी पूर्वमशागत करत असताना जमिनीची उत्पादन क्षमता, सुपीकता हे महत्वाचे घटक आपण ध्यानात घ्यायला पाहिजेत. त्यामुळे वेळेवर मशागत करणं हे गरजेचंच आहे. पूर्वमशागतीमुळे जमिनीच्या थरांची उलथापालथ होते आणि त्याचा पिकाला चांगला उपयोग होत असतो. जमिनीचे भौतिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. भात पिकामध्ये ताग, दहींच्या या हिरवळीच्या पिकांचा खत म्हणून जर आपण वापर केला तर ते उत्पादन वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यासाठी हिरवळीची पिकं जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरून पीक फुलोऱ्यामध्ये आल्यावर चिखलणी वेळी जमिनीमध्ये ती गाडून द्यावीत. त्यानंतर भात रोपांची पुनर्लागवड करावी. हिरवळीचं पीक हवेतील नत्राचं स्थिरीकरण करून जमिनीतील नत्राचा पुरवठा वाढवण्याचं काम करत असतं. भात लागवडीसाठी सुधारित जातींचं प्रमाणित बियाणं आपण वापरायला पाहिजे. सुधारित वाणांमध्ये कमी उंची, पीक न लोळणे आणि खताला उत्तम प्रतिसाद देणे या वैशिष्ट्यांचा विचार आपण करायला पाहिजे. भात पिकासाठी बियाण्याची खरेदी करत असताना संकरित किंवा सुधारित वाणांचं बियाणं शासकीय यंत्रणेकडून किंवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडूनच आपण खरेदी करायला पाहिजेत. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणं आपण वापरायला पाहिजे. बियाणं खरेदी करत असताना बियाणं मान्यताप्राप्त आणि योग्य त्या प्रकारचं असल्याची खात्री आपण करायला पाहिजे. बियाण्याच्या पिशवीवर लेबल, सील हे असल्याची खात्री आपण करायला पाहिजे. लेबलवर संबंधित अधिकाऱ्याची सही असावी. बियाणं खरेदी केल्यानंतर पावती जरूर घ्यावी. लेबलवर बियाण्याची जात, प्रकार, लॉट, नंबर, उगवण क्षमता, वापराची अंतिम तारीख या सगळ्याचा स्पष्ट उल्लेख असल्याची खात्री आपण करायला पाहिजे. मंडळी, भात रोपवाटिकेचं

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. आणि आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये भात रोपवाटिकेचं नियोजन कशा पद्धतीनं करावं याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, भात रोपवाटिकेसाठी बियाण्याचं प्रमाण ठरवत असताना भात पेरणी अंतर, जाती परत्वे, बियाणं वजन, आकारमान यावरून बियाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 1000 दाण्यांचं वजन 14.5 ग्राम किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या बारीक जातींसाठी 15x15 सेंटीमीटर अंतरावर 15.5 किलो तर 20x15 सेंटीमीटर अंतरावर 20 किलो बियाणं प्रति हेक्टरी आवश्यक आहे. मध्यम दाणे 1000 दाण्यांचं वजन 14.5 ग्रॅमपेक्षा जास्त आणि 20 ग्रॅमपेक्षा कमी असेल तर हेक्टरी 25-30 किलो बियाणं पुरेसं होतं. मध्यम जाड जातीच्या बाबतीत 1000 दाण्यांचं वजन 20-25 ग्रॅम असेल तर हेक्टरी 35-40 किलो बियाणं लागतं. आणि जाड जातींसाठी म्हणजेच 1000 दाण्यांचं वजन 25 ग्रॅमपेक्षा जास्त असेल तर 40-45 किलो प्रति हेक्टरी बियाणं आवश्यक आहे. संकरित जातींसाठी हेक्टरी 20 किलो बियाणं आवश्यक आहे. बीजप्रक्रिया करत असताना 3% मिठाचं द्रावण आपण वापरू शकतो. यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम मीठ विरघळवून त्यामध्ये भात बियाणं बुडवावं. त्यानंतर पाण्यावर तरंगणारं हलकं बी काढून नष्ट करावं. भांड्याच्या तळाशी राहिलेलं जड बी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीमध्ये वाळवावं. त्यानंतर बुरशीनाशक आणि जीवाणूनाशकाची बीजप्रक्रिया करावी. करपा, पर्णकरपा, तपकिरी ठिपके, उदबत्ता, आभासमय काजळी या सगळ्याच्या नियंत्रणासाठी कार्बेंडिझम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. कडाकरपा रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या जीवाणूनाशकाचा वापर शिफारसीप्रमाणे करावा. त्यानंतर अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो याप्रमाणे किंचित ओलसर करून प्रक्रिया करावी. बियाणं बारदानावर सावलीमध्ये 1/2 तास सुकवून नंतर त्याची पेरणी करावी. मंडळी, महत्वाच्या बाबी म्हणजे प्रथम बुरशीनाशकाची आणि त्यानंतर जीवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेवेळी बुरशीनाशके, कीटकनाशके जीवाणू खतामध्ये मिसळू नयेत. बीजप्रक्रिया करताना बियाण्याचे साल आणि टर्फल निघणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर खरेदी केलेल्या बियाण्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केलेली असेल तर फक्त जीवाणू खतांची बीजप्रक्रिया आपण करायला पाहिजे. मंडळी, रोपवाटिकेची तयारी कशा पद्धतीनं करावी आणि एकात्मक कीड रोग व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं याविषयी आपण आणखी माहिती घेऊया. पण आता इथं ऐकूया एक मस्त गाणं.

0: मंडळी आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. आणि आजच्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये भात रोप वाटिकेचं नियोजन कशा पद्धतीनं करावं याविषयी आपण माहिती घेत आहोत. मंडळी, भात रोप वाटिकेमध्ये भाताची पेरणी 25 जून पर्यंत 1 ते 1.25 मीटर रुंद आणि 8 ते 10 सेंटीमीटर उंच गादी वाफ्यावर करावी. गादी वाफे तयार करणं शक्य नसेल तर रोपं तयार करण्यासाठी थोडीशी उंचवट्याची जागा निवडावी. त्याच्या चारही बाजूंनी खोलगट सरी काढावी, त्यामुळे जास्त पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा होतो. 1 हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीसाठी 10 गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. वाफे तयार करत असताना 1 आर क्षेत्राला 250 किलो शेणखत, युरिया 1 किलो याप्रमाणे मातीमध्ये मिसळावं आणि पेरणी ओळीत आणि विरळ करावी. जोमदार रोपवाढीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी 1 किलो युरिया प्रति आर क्षेत्र याप्रमाणे आपण द्यायला पाहिजे. लावणी लांबणीवर पडली, प्रति आर क्षेत्राला 1 किलो युरिया द्यावा. मंडळी, भात रोपवाटिकेमध्ये कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करताना पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया अवश्य आपण करायला पाहिजे. बियाणं पेरणीनंतर 15 दिवसांनी क्विनॉल फॉस 5%, 15 किलो किंवा दाणेदार क्लोरोपायरीफॉस 10%, 10 किलो प्रति हेक्टर प्रमाणामध्ये जमिनीमध्ये मिसळावं. नत्रयुक्त खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू नये, त्यामुळे करपा रोग वाढण्याची शक्यता असते. भात काचरांचा आकार मर्यादित ठेवून बांधबंदिस्ती करावी. रोपवाटिकेतील वाफ्यांमध्ये खोडकिडींसाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत. रासायनिक खतांची फवारणी करत असताना करपा आणि पर्णकरपा रोगासाठी कार्बेंडिझम किंवा हेक्झाकोनोझोल 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. त्याचबरोबर करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लोझोल 10 ते 15 मिली अधिक स्टिकर 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तर मंडळी, आजच्या आपल्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये भात रोपवाटिकेचं नियोजन कशा पद्धतीनं करावं याविषयी आपण माहिती घेतली. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह आपल्या आवडत्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: आपण ऐकत होतात गीत संवाद.
2: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषी वलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: आपण ऐकत आहात माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांविषयी जाणून

0: घेऊया. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण तलावात मत्स्य संवर्धन याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आणि उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात राम राम पाहुणे हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा. हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आम्हाला पत्र लिहून नक्की कळवा. आम्ही आपल्या पत्राची राम राम पाहुणे या कार्यक्रमामध्ये दखल घेत असतो. आणि हा कार्यक्रम आपण उद्या म्हणजे दर शनिवारी संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून ऐकू शकता किसानवाणी या कार्यक्रमात. तर आता मात्र माधुरी केस्तीकरला या वळणावरती इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 याच ठिकाणी म्हणजेच आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून. पण तोपर्यंत नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. रात्रीचे 8:00 यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: लसिकह शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8:02 झाली आहेत. ठीक 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार, पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर। पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी। देशातला राखीव तेल साठा वाढवण्यासाठी यूएई सोबत करार। अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण, कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही। आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रति लिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.14 रुपये झाला आहे। स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रति लिटर दराने मिळेल। मुंबई सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबई सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे। विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 7% कर आकारला जाईल। हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या ताव्या देण्यात आल्या। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं।
1: मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहाँ जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी।
0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं। विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील। परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं। नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली।
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी। जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए। 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा। इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा।
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं। नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराची ओळख पटवण्यात सीबीआयला यश आलं आहे। 2 दिवसांपूर्वी लातूर इथून अटक झालेले पीव्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक या पेपर फुटीमागे असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे। कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत। नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती। या प्रकरणातली सहआरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात कुलकर्णी यांची मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे। या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 1,00,000 रुपये दिले होते। या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली। ही उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहून घेतली होती आणि ती 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे। नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली। शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं दर सोमवारी आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा मानस केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध 12 संस्थांची 20 कार्यालयं आहेत. या सर्वांना एकाच ठिकाणी आणलं तर कामात सुसूत्रता वाढेल, नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल, असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं आज दाखवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. युएईवर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला.
3: पश्चिम एशिया क्षेत्र युद्धाची परिस्थिती का प्रभाव आज पूरे विश्व पर दिखाई दे रहा है. भारत ने हमेशा समस्याओं के समाधान के लिए
0: यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि

तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देश काम करणार आहेत. वाडीनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणं, जहाज दुरुस्तीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण, सेडॅकच्या साथीनं 8 सुपर कम्प्युटरची निर्मिती यासाठीही दोन्ही देशात करार झाले. यानंतर प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, परंतु तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते म्हणाले. अमेरिका आणि चीन दरम्यान चर्चा ऐतिहासिक महत्वाची ठरल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. होर्मुझची समुद्रधुनी ऊर्जा व्यापारासाठी मोकळी राहण्याची गरज आहे यावर त्यांचं एकमत झालं. मात्र चर्चेअंती कोणताही ठोस करार झाल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केलेला नाही. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज आज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडगोळी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युची शिमोगामी या जोडीला हरवलं. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला आणि पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेन याला हार पत्करावी लागली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेलसाठा वाढवण्यासाठी युएईसोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. संतोष तिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भजन ऐकणार आहोत सुरुवातीला.

श्रोते हो, लोकसंगीताच्या या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. संत तुकडोजी महाराज यांची रचना असलेलं, संतोष तिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भजन.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात संतोष दिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत तुकडोजी महाराजांची ही भजनं ऐकलीत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर देखील आम्ही आपल्यासोबत आहोत. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात तनुजा देशपांडे यांनी गायलेली रमेश वैद्य यांची ही रचना.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत पुष्पा पागधरे यांच्या स्वरात, एच एस खरात यांची रचना, संगीत कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत, तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
2: मुंबईकरांचा एकच निर्धार,
3: एक होतो एक आहोत एक राहू.
2: मुंबई पोलीस.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित KG गिंडे यांचं गायन राग मलुहा केदार. विलंबित बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत जिन चुओ, द्रुत बंदिशीचे बोल आहेत मोरी आली मोरा. त्यांना तबला साथ आहे ओमकार गुळवडी यांची आणि हार्मोनियम साथ आहे बबन मांजरेकर यांची. ऐकूयात तर पंडित KG गिंडे यांनी गायलेला राग मलुहा केदार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबावादन ऐकलत. राग मारू बिहाग, त्यांना तबला साथ होती अजिंक्य गालांडे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं.